स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करती या फिरमान फिरमान गाव मोठ वरच गाणे गाव मोठ वरच गाणे.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते मंडळी नमस्कार. इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत किल्ले कुंधियाना या विषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. थरारक इतिहास शिवकालात सिंहगडाने पाहिला, पण त्यामुळं त्याचं नाव सिंहगड पडलं असं मात्र नाही. म्हणजे तानाजीने सिंहगड घेण्याआधीही या गडाचा एक पत्रात सिंहगड असा उल्लेख आहे. सिंहगड हा फार पूर्वीपासून उभा आहे. सिंहगडासच कोंढाणा असं दुसरं नाव असून ते कौंडिण्य ऋषींच्या नावावरनं रूढ झालं असावं. गडावरील कौंडिण्येश्वराचं मंदिर अति प्राचीन गुहा, शैलकृत्ये, टाकी इत्यादी पाहता हा प्राचीन दुर्ग. मुसलमानी काळापासून याचे प्रत्यक्ष निर्देश सापडतात, पण पुणे दरवाजाच्या 3 दरवाजांपैकी जो तिसरा दरवाजा तो मात्र यादवकालीन म्हणजेच मुसलमान पूर्वकालचा. या गडाचा सर्वात प्राचीन निर्देश इसवी सन 1350 मधील इसामी नावाच्या कवीनं रचलेल्या शाहनामा ए हिंद किंवा फुतुहुस्सलातीन या काव्यात मिळतो. त्यात मोहम्मदाने वेढा घालून कुंधियाना म्हणजे कोंढाणा घेतल्याची हकीकत आहे. त्यावेळी हा किल्ला नागनायक नावाच्या कुळ्याकडे होता. 8 महिने त्याने तुघलकाची झुंज दिली, पण गडावरील सामग्री संपल्यानं नाईलाजानं त्यानं तो तुघलकास दिला. साल होत इसवी सन 1328. निजामशाहीच्या कार्यकिर्तीत त्याचे 4 वेळा उल्लेख झालेले आहेत, पण शिवकालाजवळ यावं तो याविषयी बरेच उल्लेख आढळतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी यांना भीमा आणि नीरा नद्यांमधील प्रदेशाची जहागिरी होती. हा प्रदेश वंश परंपरेने शहाजी राजांकडे आला. तोपर्यंत या प्रदेशाची सीमा पश्चिमेकडील खूप दूरवर पसरली होती. त्यात हा कोंढाणा किल्ला होता. शहाजी राजे कधी निजामशाहीत, कधी आदिलशाही, तर कधी मुघलांकडे असत. त्यामुळे या किल्ल्याचे स्वामित्व कधी आदिलशहा, निजामशहा, तर कधी मोगलांकडे गेलेलं आढळतं. ज्यावेळी ते आदिलशाहीत आले आणि बंगळुरास गेले, त्यावेळी त्यांनी जिजाऊ साहेब आणि छोट्या शिवाजी राजांना या आपल्या पुण्याभोवतालच्या जहागिरीवर पाठवलं. त्यावेळी शहाजी राजांचे प्रतिनिधी म्हणून दादोजी कोंडेवास पाठवलं. या दादोजींचा आदिलशाहीकडील हुद्दा सुभेदार नामजात किल्ले कोंढाणा असा होता. दादोजी जिवंत होते तोपर्यंत कोंढाणा शिवाजी राजांकडे असल्यासारखाच होता. पण जेव्हा दादोजींचे 1647 मध्ये निधन झालं, त्यावेळी शिवाजी राजांनी बापूजी मुदगल देशपांडे नरेकर यांच्या मदतीने कोंढाण्यास आपला कब्जा मिळवला. पुढे आदिलशहाने शहाजी राजांना अटक केल्यानंतर त्यांच्या सुटकेकरता सिंहगड परत आदिलशहास द्यावा लागला, परंतु लवकरच शिवाजी राजांनी तो परत जिंकून घेतला. शाहिस्ते खानावर छापा घालण्यास महाराज सिंहगडावरून आले, पण परत सिंहगडासच गेले. नंतर मिर्झा राजेंची स्वारी आली, त्या तहात कोंढाणा मोगलांना द्यावा लागला. पण आग्र्याहून सुटून आल्यानंतर महाराजांनी हा परत मिळवला. याच वेळी तानाजी मालुसरे गड घेता घेता पडले. यावेळी जो सिंहगड मराठ्यांकडे आला तो अव्याहत संभाजी राजांच्या वधापर्यंत. पण जेव्हा औरंगजेब दक्षिणेत उतरला, त्यावेळी हा परत मोगलांकडे गेला. यावेळी इसवी सन 1692 मध्ये शंकराजी नारायणने गड घेण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. सिंहगडाबरोबरच पुरंदर आणि लोहगड मोगलांकडे असल्याने या प्रदेशातील लष्करी हालचाली मराठ्यांना जड जाऊ लागल्या. कसंही करून सिंहगड स्वराज्यात हवाच, म्हणून यावेळी ही जबाबदारी नावजी बलकवडे यांनी उचलली. तानाजीस जसा सूर्याजी तसा नावजीस विठोजी कारके दिमतीस होता. बरोबर निवडक सैन्य होतच. शंकराजींचा निरोप घेऊन किल्ले राजमाचीवरून नावजी आणि त्याची फौज निघाली. तानाजी एवढाच पराक्रम गाजवून या सर्वांनी सिंहगड परत काबीज केला. तारीख होती 1 जुलै 1693. यानंतर इसवी सन 1703 पर्यंत सिंहगड मराठ्यांच्या ताब्यात होता. पण 27 डिसेंबर 1702 रोजी औरंगजेबानं या किल्ल्यास परत वेढा घातला. 3 ते 3.5 महिने घातलेल्या या वेढ्यानं मुघलांना यश येऊन सिंहगड औरंगजेबास मिळाला. तारीख होती 14 एप्रिल 1703. औरंगजेब पुढे 2-3 दिवसांनी म्हणजेच तारीख 18 एप्रिलच्या सुमारास गड पाहण्यास गेला आणि त्यानं सिंहगडाचं नाव बक्षीदा बक्ष म्हणजेच ईश्वराची देणगी असं ठेवलं. अर्थात हे नाव पुढे रूढ झालं नाही. पुढे थोड्याच महिन्यात म्हणजे एप्रिल 1705 आधीच काही दिवस पंताजी शिवदेव, त्र्यंबक शिवदेव आणि रामजी फाटक यांनी हा हस्तगत केला. येतपासून ते 1818 पर्यंत हा मराठ्यांच्या ताब्यात होता. पुढे 17 नोव्हेंबर 1817 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुण्याहून युनियन जॅक फडकू लागला. थोड्याच दिवसात त्याचे सिंहगड घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. अखेर 3-3.5 महिन्यांनंतर गडाच्या चहूबाजूंनी कित्येकशे तोफगोळे डागून जनरल प्रिझलरने सिंहगड 1 मार्च 1818 रोजी हस्तगत केला. त्यावेळी 67 तोफा, दारुगोळा, दागिने, जवाहीर आणि चलनी नाण्यांच्या स्वरूपात जवळजवळ 50 लाख रुपयांची लूट इंग्रजांनी मिळवली. याशिवाय जिची 5 लाख रुपये किंमत होईल अशी सोन्याची गणेश मूर्तीही इंग्रजांनी मिळवली अशी नोंद आहे. अशा या गडावरील आणखी महत्वाच्या घटना तसेच पाहायचे काय जायचं कसं हे आता आपण पाहूया. सिंहगड. सिंहगडावर अनेक महत्वाच्या घटना घडल्या. छत्रपती राजाराम महाराजांचं निधन याच गडावर 3 मार्च 1700 रोजी झालं. पेशवाईमध्ये नारायणराव पेशव्यांचा विवाह येथेच झाला. पेशवाईत पुण्यावर अनेकदा परचक्र आले तेव्हा पेशव्यांनी आपल्या महत्वाच्या चीज वस्तू ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग करून घेतला. पर्वतीवरील सोन्याच्या मूर्ती देखील काही दिवस येथेच होत्या. लोकमान्य टिळक हे अनेक वेळा हवा पालटासाठी सिंहगडावर येऊन राहिले आहेत. आर्टिक होम इन द वेदाज या ग्रंथाचे लिखाण त्यांनी येथेच केले. इसवी सन 1915 गीता रहस्य या प्रख्यात ग्रंथाची मुद्रण प्रत येथेच तयार केली. हा बंगला लोकमान्य टिळकांनी रामलाल नाईक यांच्याकडून खरेदी केला होता. गडाच्या कल्याण दरवाजावर बसून एकेकाळी नेताजी सुभाषचंद्र बोसांनी शिवाजी महाराजांवर काव्य गुणगुणले होते. हे काव्य रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली भाषेत शिवरायांवर लिहिलेलं होतं. याच कल्याण दरवाजावर गणेश पट्टीच्या माथ्यावर म्हणजे दुसरा दरवाजा एक उठावाचा शिलालेख आहे. त्यावरून असं वाटतं की इसवी सन 1750 हा किल्ला बाळाजी बाजीरावांच्या ताब्यात आल्यावर त्यानं या दरवाजाची बांधणी केली असावी अथवा दुरुस्ती तरी. अशा या सिंहगडावर तानाजी चढला तो कडा, घोडपागा, कांदकडा, दारू कोठार, लोकमान्य राहत होते तो बंगला, कौंडिण्येश्वराचं देऊळ, अमृतेश्वराचं देऊळ, तानाजीचं स्मारक, उदयभान राठोडचं थडग, राजारामाची समाधी इत्यादी बघता येत. यापैकी राजाराम महाराजांच्या चौथऱ्यासमोरील राजारामाच्या पादुका आणि महाराजांच्या पूजेतील 2 शिवलिंग होती. हल्ली ती शिवलिंग सातारच्या जलमंदिर येथे नेऊन ठेवलेली आहेत. याशिवाय गडावर तानाजीचा हात तुटला ती जागा म्हणून एक जागा दाखवतात. गडावर अनेक टाकी असून

गडावर येण्यास दोन मार्ग आहेत, त्यापैकी एक पुण्याहून खडकवासल्यावरून पुणे दरवाजानं तर पुणे कात्रज कोंढणपूरवरून कल्याण दरवाजानं गडात प्रवेश करता येतो. इकडून चढण बरीच कमी आहे आणि हाच गडाचा पूर्वीचा राजरस्ता असावा. गडाची पेठ याच बाजूस होती. याशिवाय गडावर जाण्यास मोठा रस्ताही आहे. या रस्त्यानं थेट खांदकड्यापर्यंत जाता येतं. वाटेत धारजाईचं ठाणं लागतं. खांदकड्याहून पूर्वेस पाहिल्यास डोंगर रांगेवर एक टेमकाड दिसतं. यास चिली मखडा उर्फ पोटॅटो पॉइंट असं म्हणतात. गडावरून पुरंदर, राजगड, तोरणा, तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर इत्यादी किल्ले दृष्टीस पडतात. गड बघण्यास एक दिवस पुरतो. गडाची उंची 4320 फूट आहे. पुण्याजवळ असल्यानं सिंहगडावर सतत वर्दळ असते. गडावर दही आणि ताक घेऊन कल्याणच्या गवळणी बसलेल्या असतात. गडावर जेवणाचीही व्यवस्था होऊ शकते. असा हा सिंहगड तानाजीच्या आणि शिवशाहीच्या यशाचे पोवाडे गात उभा आहे. आपणही सिंहगडावर गेलो ना की हे यशोधन आपल्यालाही ऐकू येईल आणि देशासाठी तानाजी सारख्या सिंह पराक्रम करण्याची उर्मी अंगात येईल. मित्रांनो, इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. मी आपला मित्र RJ संजय.

मंडळी इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: चला भटकन तिला रसिक हो नमस्कार। स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम वरील चला भटकन तिला या संडे स्पेशल ट्रॅव्हल शो मध्ये मी आरजे कोमल आपलं मनपूर्वक स्वागत करते। मंडई, श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळी ऊर्जा जाणवते। मंदिरातला घंटानाद, बेलपत्राचा सुगंध, ओम नमः शिवायचा जप आणि महादेवाच्या दर्शनाची ओढ। म्हणूनच आजच्या चला भटकन तिला या शो मध्ये आपण जाणार आहोत अशा एका ठिकाणी जिथे भक्ती आहे, इतिहास आहे आणि नद्यांचा सुंदर संगमही आहे। आजची आपली मंजिल आहे कायगाव टोका येथील सिद्धेश्वर मंदिर। प्रवरा आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर बसलेलं हे ठिकाण श्रावणात भटकंतीसाठी खूप सुंदर अनुभव देऊ शकतं। तर चला मनात महादेवाचं नाव घेत आजची सफर सुरू करूया। हर हर महादेव।

मंडळी, आज आपण जाणार आहोत कायगाव टोका येथील सिद्धेश्वर मंदिरात. पण कायगाव टोका नेमका आहे कुठे हा प्रश्न आता तुमच्या समोर उपलब्ध झाला असेल, हो ना. कायगाव टोका हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. इथे प्रवरा आणि गोदावरी या दोन नद्यांचा संगम होतो आणि याच संगमाच्या परिसरात एकाच मंदिर संकुलामध्ये सिद्धेश्वर महादेव मंदिर, देवी मंदिर आणि विष्णू मंदिर अशी तीन मंदिर आहेत. मंदिर परिसराला लागून नदीच्या दिशेने प्रशस्त घाट देखील आहे. एका बाजूला नदीचा शांत प्रवाह, समोर प्राचीन दगडी मंदिर आणि वातावरणात महादेवाच्या नामस्मरणाचा नाद. श्रावणात यापेक्षा सुंदर अजून काय असू शकतं. इथे आपण जाणार आहोत त्यापूर्वी ऐकूयात एक छान.

मंडळी, भारतीय पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या दक्षिण दरवाजावर असलेल्या झिजलेल्या देवनागरी शिलालेखावरून हे मंदिर इसवी सन 1767 मध्ये बांधण्यात आलं असल्याचं समोर येतं. हे मंदिर विष्णू महादेव गजरे यांनी सुमारे 93,000 रुपये खर्चून बांधल्याचा उल्लेखही त्या माहितीत आहे. म्हणजे आजपासून जवळपास 250 वर्षांपूर्वी उभारलेलं हे मंदिर आजही आपल्या समोर उभं आहे. किती पिढ्या गेल्या, किती भक्त इथे आले, किती प्रार्थना या मंदिरात केल्या गेल्या आणि आज आपणही त्याच इतिहासाचा एक छोटासा भाग अनुभवायला इथे येतोय.

हे मंदिर काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेलं आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे आणि त्यावर साध्या स्वरूपाचं नागर शैलीतील शिखर आहे. मंदिराच्या रचनेमध्ये गर्भगृहाला जोडलेलं अंतराळ आणि मंडप आहे. मंडपाचं शिखर मात्र घुमटासारख्या स्वरूपाचं आहे. मंदिराच्या बाहेर उभं राहिल्यावर त्याची दगडी रचना लक्ष वेधून घेते आणि आत गेल्यावर समोर शिवलिंग, पुढे नंदी आणि सभोवताली त्या काळाच्या स्थापत्याची जाणीव. श्रावणाच्या दिवसांत अशा मंदिरात काही क्षण शांत बसलं तर मनाला वेगळीच शांतता मिळते.

मंडई, या मंदिराची एक खास गोष्ट म्हणजे इथली शिल्पकला. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर विविध देवी देवतांची आणि पुराणांमध्ये वर्णन केलेल्या प्रसंगांची शिल्प कोरलेली आहेत. रामायण, महाभारत आणि पुराणांशी संबंधित अनेक प्रसंग दगडावर साकारलेले असल्याचं पुरातत्व विभागाच्या माहितीत नमूद आहे. आज आपण कथा ऐकतो, चित्रपट पाहतो, मोबाईलवर व्हिडिओ पाहतो, पण त्या काळातल्या कलाकारांनी दगडांमधूनच कथा जिवंत केल्या. म्हणून तुम्ही कधी इथे गेला तर फक्त दर्शन घेऊ नका, मंदिरांच्या भिंतींकडे थोडं बारकाईनं बघा. कदाचित एखाद्या शिल्पाकडे पाहताना तुम्हाला शेकडो वर्षांपूर्वीचा एखादा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहील. आज आपण फक्त सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर पाहत नाहीत, याच संकुलामध्ये देवी आणि विष्णू मंदिर देखील आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला विष्णूचं छोटं मंदिर आणि डाव्या बाजूला देवीचं मंदिर आहे. म्हणजे एकाच परिसरात शिव, विष्णू आणि देवी. भारतीय श्रद्धेच्या विविध रूपांचा सुंदर अनुभव इथे मिळतो. आणि म्हणूनच कायगाव टोकाय हे केवळ एका मंदिराचं ठिकाण नाहीये, हे एक मंदिर संकुल आहे. श्रावणात महादेवाचं दर्शन घेताना या संपूर्ण परिसराची शांतता अनुभवणं हीच खरी भटकंती.

मंदिराच्या सौंदर्यासोबत या ठिकाणाचं आणखी एक आकर्षण म्हणजे प्रवरा आणि गोदावरी नद्यांचा संगम. मंदिरापासून नदीकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि मंदिर परिसराला लागून प्रशस्त घाट आहे. श्रावणात पावसामुळे परिसर हिरवागार झालेला असतो. नदीचा प्रवाह, मंदिराच्या दगडी भिंती, घाटावरची शांतता आणि अधून मधून ऐकू येणारा घंटानाद, हे सगळं अनुभवताना मन नकळत शांत होतं. आपण म्हणतो ना, मन शांत करायला कधी कधी एखाद्या सुंदर ठिकाणी जाण्याची गरज असते. कायगाव टोका ही भटकंती तसाच एक अनुभव देऊ शकते.

श्रावण म्हणजे फक्त उपवास आणि पूजा नाही, श्रावण म्हणजे स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याचाही महिना. कुटुंबासोबत एखाद्या मंदिरात जाणं, मित्रांसोबत छोटासा प्रवास करणं, निसर्ग अनुभवणं आणि काही काळ मोबाईलपासून दूर राहणं. आजच्या धावपळीच्या आयुष्यात हेही तितकंच महत्वाचं आहे. कायगाव टोकासारख्या ठिकाणी गेल्यावर देवदर्शनासोबत इतिहासही समजतो आणि निसर्गही अनुभवता येतो. म्हणून या श्रावणात एखाद्या रविवारी प्लॅन करा, एक छोटी गाडी, आपली माणसं, थोडं खाणं आणि भरपूर गप्पा. मंडई कायगाव टोका येथील मंदिरापर्यंत रस्त्याने जाता येतं आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसस्थानकांमधून नियमित एसटी बस उपलब्ध आहेत. जवळचं रेल्वे स्थानक अहिल्यानगर आहे. पण पावसाळ्यात प्रवास करताना हवामान आणि रस्त्यांची परिस्थिती पाहूनच प्रवास करा. आणि एक महत्वाची गोष्ट, आपण ज्या ठिकाणी जातो ते ठिकाण आपल्यापेक्षा पुढच्या पिढीसाठीही जपायचं असतं. कचरा करू नका, मंदिराच्या दगडी शिल्पांना हात लावून नुकसान करू नका आणि नदीकाठी सुरक्षित अंतर ठेवा. भटकंती करा पण निसर्ग आणि वारसा

मंडई आजची भटकंती खूप महत्वाची आहे, कारण यामध्ये एक प्राचीन मंदिर पाहिलं, त्याचा इतिहास जाणून घेतलाय, दगडांमधील शिल्प पाहिली आहेत, शिव देवी आणि विष्णू मंदिरांचा परिसर अनुभवलाय आणि प्रवरा गोदावरीचा सुंदर संगमही पाहिला आहे. पण या सगळ्यातून एक गोष्ट मनात ठेवूया, आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा छोट्या छोट्या ठिकाणांमध्ये आपल्या महाराष्ट्राची मोठी ओळख दडलेली आहे. मोठ्या पर्यटन स्थळांवर आपण नक्की जाऊया, पण कधीतरी अशा ऐतिहासिक मंदिरांकडेही वळूयात, कारण भटकंती म्हणजे फक्त अंतर पार करणं नाहीये, तर इतिहासाला भेटणं, निसर्गाला अनुभवणं आणि स्वतःच्या मनाला थोडं जवळून जाणून घेणं आहे. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूयात एका नव्या ठिकाणी, नव्या इतिहासासोबत आणि नव्या आठवणींसोबत. तोपर्यंत फिरत रहा, अनुभवत रहा आणि आपल्या महाराष्ट्रावर, आपल्या जिल्ह्यावर प्रेम करत रहा. आणि त्याचबरोबर कुठेही आपल्यामुळे कचरा होणार नाही, घाण होणार नाही, त्या वास्तूला धक्का लागणार नाही याची देखील काळजी घ्या. तसंच स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या. नमस्कार.

स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझा अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आरजे वैशाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आवडत्या संडे स्पेशल डब्बा आईस पाईस या शो मध्ये। तर आज आपल्या संडे स्पेशल या शो मध्ये भक्ती सारांनी नटलेल्या खास संगीत मैफिलीमध्ये आपल्या सोबत आहेत श्री संतुकबा इंग्लिश मीडियम स्कूल जेऊरबा येथील काही चिमुकल्या विद्यार्थिनी। आपल्याला ऐकवणार आहेत त्यांच्या गोड सुरेल आणि हृदयस्पर्शी काही गवळण अभंग आपण ऐकणार आहोत। लहानग्यांच्या आवाजातील निरागसता, त्यांच्या सुरामधली भावुकता आणि त्यांच्या मनातली कृष्ण प्रेमाची ओढ, हे सगळं आजच्या कार्यक्रमात आपल्याला ऐकायला मिळणार आहे। दौले गवळी मनोज हे आपल्याला ऐकवणार आहे गवळण कृष्णा तुला मी ताकीद करते, ही गवळण आपण ऐकूया।
2: माझे नाव दौले गवळी मनोज, मी 10वी ब मध्ये शिकते। माझे शाळेचे नाव श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालय जेऊरबा। मी एक गवळण सादर करीत आहे। कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे, कृष्णा

0: खूप छान गायली आहेस, कृष्णा तुला मी ताकीद करते ही गवळण. यानंतर आपल्याला ऐकवणार आहे अक्षदा सुनील अरे, डू युअर माठ माझा माठाला हात. त्या ऐकण्यापूर्वी आपण घेऊया इथे छोटासा मस्ती भरा म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आवडत्या संडे स्पेशल डब्बा आईस पाईस या शो मध्ये. तर बालमित्रांनो, आताच आपण ऐकली आहे कृष्णा तुला मी ताकीद करते ही गवळण. तर आता आपण ऐकणार आहोत अक्षिदा सुनील आरे हिच्या आवाजातील डुईवर माठ माझा माठाला हात ही गवळण.
1: मी अक्षता सुनील आरे आज आपल्या समोर एक गवळण सादर करत आहे. गवळणीचे नाव आहे डोईवर माठ माझा माठाला हात. डोई

0: खूपच छान अक्षदा. डुईवर माठ माझा माठाला हात ही पारंपरिक गवळण आपल्या विद्यार्थिनीने इतक्या सहज सुरेल आणि भावपूर्ण पद्धतीने सादर केली की क्षणभर जणू आपण गोपाल काळा साजरा करणाऱ्या गोकुळातच पोहोचलो. तिच्या आवाजातील गोडवा, सुरांमधील निरागसता आणि गाण्यांच्या प्रत्येक ओळीतून उमटणारा कृष्ण भक्तीचा भाव, एवढ्या लहान वयातही तिने गवळणीतील ताल, लय आणि भाव अचूक भान ठेवत तिने ते आपल्याला ऐकवले आहे. तिची मेहनत आणि संगीत प्रेम आपल्याला या गवळणीतून दिसून येते. खरंच तिच्या गवळणीमधून मनाला एक गोड स्पर्श करून गेला आहे. अशा गुणी विद्यार्थिनीला मनापासून कौतुक आणि शुभेच्छा. तर बालमित्रांनो, यानंतर आपण ऐकूया स्वरूप जनार्दन बनकर यांनी गायलेलं गीत पंढरीच्या राया. त्या ऐकण्यापूर्वी इथे घेऊया आपण एक छोटासा मस्तीभरा म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आवडत्या संडे स्पेशल डब्बा आईस पाईस या शो मध्ये. तर बालमित्रांनो, आताच आपण ऐकले आहे डू युअर माठ माझा माठाला हात ही गवळण. आता आपण ऐकणार आहोत स्वरूप जनार्दन बनकर ह्याच्या आवाजातील पंढरीच्या राया हे गीत. तर आपण ऐकूया.
1: माझे नाव स्वरूप जनार्दन बनकर आहे. मी इयत्ता 7 तुकडी अ मध्ये शिकत आहे. माझ्या गाण्या

0: स्वरूप खूपच छान गाणं म्हटलं आहे. या गाण्यात आहे एक अनोखी ओळ भक्ताने भगवानाच्या मधुर नात्यांची, पंढरपुराच्या विठुरायाची अमर्याद प्रेमाची ओढ. आपल्या विद्यार्थ्यांनी हे गाणं ज्या गोड आवाजात नितळ भक्तिभावाने भावपूर्ण भक्तीतून सादर केलं. आषाढी एकादशीच्या दिंडीत चालत आहोत आणि समोर विठुरायाच उभा आहे. त्याचे सूर होते निराकस पण त्यातली भक्ती होती खोल प्रबळ. हे गाणं सादर करणं म्हणजे केवळ गाणं नव्हे, ती एक भगवानांची यात्रा आहे आणि ती यात्रा आपल्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर रीतीने आपल्यापर्यंत पोहोचवली. त्यांच्या कंठातून उमटणारे सूर हे त्यांच्या श्रद्धेचं आणि संस्काराचं प्रतीक आहे. तर मित्रांनो, आताच आपण ऐकलं आहे पंढरीच्या राया हे गीत. यानंतर आपण ऐकणार आहोत अमृताहूनही गोड नाम तुझे देवा हा अभंग, स्वरूप अविनाश ढेणे ह्याच्या आवाजात. हा अभंग ऐकण्यापूर्वी आपण इथे घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आवडत्या संडे स्पेशल डब्बा आईस पाईस या शो मध्ये. आताच आपण ऐकलं आहे पंढरीच्या राया हे गीत. ह्या गीतानंतर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हा अभंग आपण ऐकणार आहोत. हा अभंग ऐकवत आहे स्वरूप अविनाश ढेने. तर आपण ऐकूया.
1: अविनाश ढेपे, माझ्या शाळेचे नाव श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालय जेवरबा. मी आता 8वी अ मध्ये शिकतो. मी आपल्या समोर अमृताहुनी गोड हा अभंग सादर करणार आहे.

0: खूपच छान स्वरूप भक्तिसारात न्हालेला एक सुंदर क्षण आपण अनुभवला आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला एक अत्यंत भावपूर्ण अभंग ऐकवला आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नामस्मरणाचं महत्व, त्यातील माधुर्य आणि भक्तीची पराकाष्ठा व्यक्त करणारा हा अभंग जेव्हा आपण ऐकला तेव्हा आपलं मन मोहून गेलं. त्यातील शक्ती अधिक गहिर्य स्वरूपात प्रकट होते. त्यांच्या आवाजातील सरळपणा, श्रद्धा आणि सहजता हा एक अद्वितीय संगम आहे जो आपल्याला केवळ गाणं नाही तर एक आध्यात्मिक अनुभूती देतो. तर आत्ताच आपण ऐकलं आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हा अभंग आपण ऐकला आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत सिद्धीच्या आवाजातील गीत तान्ह्या बाळाच्या हसऱ्या चेहऱ्यात तू, हे गाणं आपण ऐकणार आहोत. त्यापूर्वी इथे घेऊया आपण एक छोटासा मस्ती भरा म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आवडत्या संडे स्पेशल डब्बा आईस पाईस या शो मध्ये. आताच आपण ऐकलं आहे पंढरीच्या राया हे गीत. ह्या गीतानंतर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हा अभंग आपण ऐकणार आहोत. हा अभंग ऐकवत आहे स्वरूप अविनाश ढेने. तर आपण ऐकूया.
1: अविनाश ढेपे. माझ्या शाळेचे नाव श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालय जेवरबा. मी आता 8वी अ मध्ये शिकतो. मी आपल्या समोर अमृताहुनी गोड हा अभंग सादर करणार आहे.

खूपच छान स्वरूप भक्तिसारात न्हालेला एक सुंदर क्षण आपण अनुभवला आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला एक अत्यंत भावपूर्ण अभंग ऐकवला आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नामस्मरणाचं महत्व, त्यातील माधुर्य आणि भक्तीची परकाष्ठा व्यक्त करणारा हा अभंग जेव्हा आपण ऐकला तेव्हा आपलं मन मोहून गेलं. त्यातील शक्ती अधिक गहिर्य स्वरूपात प्रकट होते. त्यांच्या आवाजातील सरळपणा, श्रद्धा आणि सहजता हा एक अद्वितीय संगम आहे जो आपल्याला केवळ गाणं नाही तर एक आध्यात्मिक अनुभूती देतो. तर आताच आपण ऐकलं आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हा अभंग आपण ऐकला आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत सिद्धीच्या आवाजातील गीत तान्ह्या बाळाच्या हसऱ्या चेहऱ्यात तू. हे गाणं आपण ऐकणार आहोत. त्यापूर्वी इथे घेऊया आपण एक छोटासा मस्ती भरा म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

गरुड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: माझा मितवा।
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम। आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात। 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात, कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आनंदयोगी पुल हे पुस्तक ऐकणार आहोत. या पुस्तकाचे लेखक आहे नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं आहे अनिल सोमणी यांनी. ऐकूया आनंदयोगी पुल.
2: अभिवाचन आनंदयोगी पुल भाग 8 लेखक ना धो महानोर. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. आनंदयोगी पुल भाग 8. नंतर पुन्हा काय बिघडलं काहीच माहीत नाही. हे सगळं रद्द करावं लागलं. पु ल देशपांडे यांनी आणखीही वेगवेगळे प्रयत्न केले. सगळे व्यर्थ गेले. आणीबाणी नंतरच्या 20 मार्च 1977 निवडणुकांमध्ये काँग्रेसचा व इंदिरा गांधींपासून सगळ्यांचा धुव्वा उडाला. प्रचंड मोठ्या संख्येनं काँग्रेसची हार झाली. देशात नवं सरकार आलं. त्यावेळी ज्या निवडणुका झाल्या त्यात पु ल देशपांडे यांनी लाखोंच्या विराट सभा घेतल्या. आपल्या अमोघ धबधब्याच्या वक्तृत्वानं महाराष्ट्र पिंजून काढला. आपण इतक्या संख्येने आलात याचं कारण आपल्या सर्वांच्या हृदयात एकच ज्योत पेटलेली आहे. इथं बोलताना मला प्रोटेक्शन नाही, पुढाऱ्यांना असतं तसं. इथं एकही बांबू नाही. इथं तुम्ही प्रेमानं आला आहात. मी वन मॅन शो करतो म्हणून नाही, देशात वन मुवमन शो चालू आहे त्याची चीड म्हणून आला आहात. शनिवारवाड्याजवळ विजयी सभेचं आयोजन केलं तेव्हा या यशाचे मोठे मानकरी म्हणून भाईंना त्यांच्या घरी या घ्यायला गेले. तेव्हा माझं काम संपलेलं आहे, तिथे यायचं कारणच काय म्हणून आले नाहीत. भाई सभेला गेले असते त्यापेक्षाही हे मोठं झालं असतं. हे फक्त भाईच करू शकतात. अशी माणसं अशा घटना शोधूनही कुठे दिसत नाहीत. शेतीची घरादारातल्या अडीअडचणींची बऱ्याचदा खूप त्रासदायक गोष्ट समोर असायची. त्यातून बाहेर पडणं व्यवहार म्हणून कठीण असायचं. त्यातच भाई आणि त्यांच्यासारख्या बड्या लेखकांसोबत नव्या लेखक कवींनी मला फारच वेढून टाकलेलं होतं, रसिकांनी सुद्धा. त्यामुळे माझी भ्रमंती हळूहळू वाढत गेली. पुण्याला भाईंकडे गेलो म्हणजे अनेक क्षेत्रातले जाणकार मोठे लोक भेटायचे. गोविंदराव तळवलकर भाईंच्या घरी पुण्याला बऱ्याचदा भेटायचे. त्यांना बोलतं करून मी ऐकत बसणं असा माझा छंद झाला होता. एकदा भाई गोविंदरावांना म्हणाले, तुम्ही महाराष्ट्र टाइम्समध्ये शेती फार कमी आणता. यांच्यासारख्यांचे कितीतरी अनुभव, नवे नवे प्रयोग, तिथलं एकूणच शेतीचं अर्थकारण तुम्ही हाती घ्या. अर्थात गोविंदरावांची मला सतत मागणी असायची. माझाच आळस होता. महाराष्ट्राच्या शेतीची लखतरलेली गोधडी असा मोठ्या 2 भागात छापलेला माझा लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये आणीबाणीच्या पूर्वी आला. त्यात पहिलंच वाक्य इंदिरा गांधींच्या संबंधात होतं. त्या लेखाचं मोठ्या प्रमाणावर स्वागत झालं. खूप पत्र आली. नंतर मात्र प्रत्यक्षातले शेतीतले अनुभव, वेगवेगळे पिकांच्या संबंधीचे नवतंत्रशास्त्रावर आधारित लेख मी लिहित गेलो. एकदा तर महाराष्ट्र टाइम्समधून संपूर्ण 8 दिवस शेतीचे, विशेषत एकेका पिकाचे लेख अग्रक्रमाने छापले. त्याची फार मोठी चर्चा शेतकरी मंडळींनी महाराष्ट्रभर केली. पाण्याच्या प्रश्नावर मी खूप पुस्तकं वाचून व अनुभवातून काही लिहिलं. सुना सोन्याचा पिंपळ अशी दुष्काळाची, शेती व खेड्याची मोडतोड असलेली प्रदीर्घ कविता गोविंदरावांनी 4 रविवारच्या अंकात टाकली. हे सांगायचं कारण एवढंच की गोविंदराव तर आग्रही होतेच, परंतु भाईंचा माझ्या पाठी यासाठी खूप रेटा असायचा. सासवडच्या पाणी पंचायत निमित्तानं त्या प्रश्नाशी निगडीत विम दांडेकर, अण्णासाहेब शिंदे, आप्पासाहेब पवार यासारख्या अनेकांनी यांच्याशी भाईंनी माझा परिचय करून दिला. माझं हे लेखन अधिक प्रमाणात महाराष्ट्र टाईम्समधून यावं म्हणून आग्रह असायचा. नंतर नंतर तर कविता व साहित्यापेक्षाही भाई शेतीतलं नवं महाराष्ट्रात पाण्याचं कसं ते आधी विचारित असत. उत्तम डाळिंब, बोर, आंबा, द्राक्ष, सीताफळ अशा सुंदर मधुर फळांची निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांचं कौतुक करीत असत. साहित्यातल्या सभेतही शेती समजून घ्यायचीच म्हणून पुष्कळदा फिरस्ती करताना मी त्यांना पाहिलं. दुसऱ्यांदा माझ्याकडे आले तेव्हा अन्वीच्या कुमार अन्वीकरांची खूपच प्रगत विचारांची प्रयोगांची शेती दाखविली. त्यातच भाईंनी व सुनीताबाईंनी संपूर्ण दिवस दिला. खोदून खोदून शेतकऱ्यांपेक्षाही अधिक प्रश्न विचारले. शरदिनी डहाणूकरांच्या टिळक कारखान्यातल्या ऊसाच्या शेतकऱ्यांच्या अडचणींसोबतच मजुरांच्या झोपड्यांमध्ये ऊसतोडीवाल्यांमध्ये थोडे थांबले, विचारपूस केली. उरळीचे आमचे बापू कांचन हे भाईंचे मित्र. भाई माझ्याकडे 1974 आले त्याआधीपासूनची त्यांची आणि बापूंची मैत्री. एकदा दोनदा भाई व सुनीताबाई मला उरळीला बापूंकडे घेऊन गेले. त्यांच्या घरचं, गाई म्हशीचं, घरातलं, शेतीचं, भावांचं, मुलांचं, भाईंच्याच घरातलं म्हणून खूप खूप सांगत बसले. अख्खा दिवस बापूंच्या घरी व शेतात. सातवी शिकलेले आणि अस्सल शेतकरी असलेले खेड्यातले बापू भाईंचे जीवलग मित्र इतके कसे, असा अनेकांचा प्रश्न आहे. 35 वर्षांचा स्नेह अजूनही तसाच जिव्हाळ्याचा. बापूंनी पळसखेडची छान मोसंबी, मोठी विहीर व बरड जमीन पाहिल्यावर यवतला शेती घेतली, मोठी विहीर पाडली. कातळ दगडात नशीब अजमावलं, पाणी मिळालं नाही. खूप कर्ज काढून नव्या शेतीसाठी धडपड करताना बापू थकले, बँका मागे लागल्या, आर्थिक स्थिती फारच ढासळली. सोपान व अरुण शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेली मुलं हिरमुसली, थबकली. बापू वणवण भटकत होते, थोडा तरी मार्ग निघू शकेल का पाहत होते. थोर थोर मंत्री, मुख्यमंत्री उपयोगी आले नाहीत, जवळची लोक दूर गेली. त्या 2 वर्षात भाईंनी सतत बापूंच्या प्रश्नांची चिंता वाहिली, माझ्याशी त्यासंबंधीच बोलत असत, त्यांच्या परीनं शक्य ते करून बघायचे. बापूंच्या नव्या शेतीप्रयोगाच्या धडपडीनं भाईंना व सुनीताबाईंनाही ओरबडून टाकलं होतं. आता जिद्द व आत्मविश्वास घेऊन प्रचंड श्रम करून पुन्हा सोपान व अरुण या मुलांनी व बापूंनी भक्कम शेती, सुंदर शेती उभी केली. मुलं फार फार परिश्रम करणारी, शेतीत नव उभारणारी असं गुणगान भाई व सुनीताबाई आता गात असतात. बापू व बापूमधल्या शेतकऱ्याला विपरीत परिस्थितीतही भाई धीर देऊन उभं करू शकतात याचं नवल वाटलं. पुण्यात बापू कांचन तर आहेतच, शिवाय मधुगानू, सर्जेराव घोरपडे, व्यंकटेश माडगुळकर, नागो कालेलकर अशा भाईंच्या खास मित्रांच्या भेटीगाठीचा व चर्चेचा फार मोठा सहभाग जोडता आला. साहित्य, कला, चित्रशिल्प, नाटक, सिनेमा भाईंकडे तासन तास ऐकलं. त्या क्षेत्रातले कितीतरी लोक भेटले. नव्या लेखक कवींचं तर भाईंनी नेहमीच स्वागत केलं, त्यांच्या संबंधी सांगत राहिले. गदिमा, रामनगरकर, दया पवार अशा कुठल्या कुठल्या लेखकांच्या पुस्तकांना भाईंनी प्रस्तावना दिल्या. त्यातले बहुसंख्य लेखक मला त्यांच्या घरी भेटले. जे आवडलं, सुंदर दिसलं, त्यासाठी भाई मनापासून बोलणार, लिहिणार, त्याच्या प्रेमात पडणार. ती फुलराणीचा पहिला प्रयोग मुंबईत झाला, दुसरा प्रयोग पुण्यात होणार होता. या नाटकासाठी मी पुण्याला आलंच पाहिजे असा भाई व सुनीताबाईंचा आग्रह होता. मी पुण्यात प्रयोगाच्या दिवशी गेलो, दिवस मोकळा होता म्हणून राजदेशमुखांनी बोलावलं होतं. त्यांच्या वाड्यात थांबलो, दिवसभर राज देशमुख, सुलोचना देशमुख, नरहर कुरुंदकर, रणजित देसाई, भाऊसाहेब वि स खांडेकर यांच्याशी छान बोलता आलं, खूप काही ऐकता आलं. सायंकाळी सुनीताबाईंचा फोन आला, तो राज देशमुखांनी घेतला. तिथे कवी महानोर असतील, त्यांच्याशी बोलायचं आहे. कोणी सांगितलं महानोर इथे आहे? मला माहीत आहे, ती फुलराणीच्या प्रयोगाला ते नक्की येणार होते. दुपारी तुमच्याशी बोलायचं म्हणून सांगून गेले. मी मराठवाड्याचा, महानोरही मराठवाड्याचे. भाऊसाहेब खांडेकर, कुरुंदकर, रणजित, सुलोचनाबाई, मुकुंदराव किर्लोस्कर, शांताबाई किर्लोस्कर एवढे सगळे इथे आहेत. त्यांनाही नाटक कळतं, पाहता येतं. एकटे मनोहर येऊ शकत नाहीत, एकटे महानोर येऊ शकत नाहीत. अहो, इतक्यांची तिकीटं ऐनवेळ शक्य नाही, अवघड आहे. ठीक आहे, आपण सगळ्यांनी यावं असं भाईंचं म्हणणं, काय ते आम्ही करू. तेव्हा माझी सुटका झाली. सगळे नाटकाला पहिल्या रांगेत बसलो. भाई व सुनीताबाईंनी किती व कसे प्रयत्न केले असतील, मला वाईट वाटलं. फुलराणीच्या पहिल्या 15 मिनिटांचा भाग संपला. बालकवींची फुलराणी ही कविता भक्ती बर्वे म्हणताना अख्ख सभागृह शांत होतं. प्रणय चंचला त्या भ्रूलीला, अवगत नव्हत्या कुमारिकेला. माझ्या हातांवर अश्रूंचं पाणी. डोळ्यांनी पाहता येत नाही, कानांनी फक्त ऐकता येतं अशी माझी अवस्था. भाऊसाहेब रडत होते. मी त्यांचे डोळे रुमालानं पुसले. माझा हात हाती घेऊन ते बाहेर पडले. नाटक फारच छान झालं, प्रयोग छान झाला म्हणून दुसऱ्या दिवशी भाई व सुनीताबाई खुश होत्या. त्यापेक्षाही भाऊसाहेब व इतर सोबतची मंडळी येऊ शकली याचा त्यांना खूप आनंद वाटला. 20 जुलै 1977 माझे वडील वारले. 5 भावात सगळ्यात मोठा मी, मोठी आई, मोठं कुटुंब, भाऊ बहिणींची लग्न, बरड जमीन, येणारे दुष्काळ. मी एकाएकी खचून गेलो. काही सुधरेना, हे एकाएकी अनपेक्षित झालं. ध्यानी मनी नाही, माझ्या कवितेवर प्रेम असणारे खूप मित्र आले. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मुख्यमंत्री, 15-20 मंत्री, खूप खूप लोक आले. थोडा धीर आला. भाईंचं, सुनीताबाईंचं वेगवेगळं पत्र. शब्दात किती सामर्थ्य असतं ते तेव्हा कळलं. पत्र पुन्हा वाचलं, सगळ्या घरच्यांनी वाचलं. सगळ्यांवर नकळत नैतिक कौटुंबिक बंधनं आली. काहीसा धाकही आला. मी पुण्याला गेलो, भेटलो. पुष्कळ समजत होतं, तरीही इथला व्यवहार प्रत्यक्ष अवघडच होता. दरम्यान मी श्रीमती लता मंगेशकरांच्या जैत्र जय चित्रपटासाठी गाणी लिहिली होती. जब्बार पटेल, सतीश आळेकर, मोहन आगाशे, स्मिता पाटील, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे, थिएटर अकादमीचे सगळे कलावंत होते, ज्यांच्यावर भाईंचं अतोनात प्रेम होतं. त्यानिमित्तानं भाई माझ्याशी एक दोनदा बोलले. मला त्यांची चित्रपट गीतं, तो काळ यात गुंतवत राहिले. मला मनानं दुःखातून बाहेर काढण्याचाच तो भाग होता असं नंतर लक्षात आलं. गीतं खूप गाजली, भाईंना आवडली. गदी माडगुळकर 1978 वारले होते. नव्यानं उभ्या केलेल्या प्रतिष्ठानाचा कविता, चित्रपट, गीत, संगीत, अभिनय या क्षेत्रातल्या महनीय कामगिरीबद्दलचा पहिल्या वर्षाचा पहिला पुरस्कार मला जाहीर झाला. मुख्यमंत्र्यांच्या हातून सत्कार झाला. गदिमा भाईंचे खूप

0: घरी कुटुंबात शेतात आणखी लक्ष घालून ते सांभाळू उभं करू असं ठरवतानाच हे बाहेर पडणं आलं. अतिशय अवघड कठीण वाटलं. मी आधीच गोंधळून गेलो. बाईंचं आंतरदेशीय भरगच्च लिहिलेलं पत्र आलं. सुनीताबाईंचंही पत्र आलं. बाईंनी लिहिलं, हा एक सन्मानच आहे, त्यापेक्षाही साहित्य कला चित्रपटासाठी चांगलं करण्याची संधी आहे. शिवाय शेतीवाडी, खेड्यातले पाण्याचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न यासंबंधी खूपच चांगलं सांगता येईल. अख्ख्या महाराष्ट्रासाठी काही करण्याची संधी आहे. शरदरावांसारखे मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे, विनायकराव पाटील असे चांगले जाणते तरुण मित्र मंत्रिमंडळात आहेत. त्यापेक्षाही एस एम जोशींसारखा ज्यांना नमस्कार करावा असा विचारशील नेता पुलोदचा अध्यक्ष आहे हे जरूर स्वीकारावं. आम्हाला आनंद झाला. तिथे खूप आवडीचं काम करा, राजकारणात मात्र जाऊ नका. तेवढं तुम्ही सांभाळाल याची खात्री आहे. शेतीचा सांधा तुटता कामा नये. भाग 8 समाप्त. धन्यवाद.
1: श्रोते हो, पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये आज आपण आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन ऐकलं. या पुस्तकाचे लेखक आहेत नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं होतं अनिल सोमणी यांनी. श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
3: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
2: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
3: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सौ निलिमा प्रकाश शिंदे. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांचीही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी निलिमा उदास. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो आपण ऐकताय स्नेहा आज लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुजाता नवनाथ पुरी. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अहमदनगर जिल्ह्यातून सलग 4 वेळा त्यांच्या कवितेची निवड झालेली आहे आणि अशा त्या एकमेव कवयित्री आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव माळवी या ठिकाणी त्या शिक्षिका देखील आहेत. त्याचबरोबर ऋतू अंतरीचे हा काव्यसंग्रह 2021 स्नेहवर्धन प्रकाशन पुणे यांच्या वतीनं हा प्रकाशित झालेला आहे. शलाका जो 2024 प्रकाशित झालेला काव्यसंग्रह आहे आणि वाटेवरच्या मशाली चपराक प्रकाशन पुणे 2023 हा लेखसंग्रह जो आहे तो प्रकाशित झालेला आहे. त्यांना आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. मग सावित्रीची लेख जिल्हास्तरीय पुरस्कार असेल, रोटरी क्लबचा नेशन बिल्डर अवॉर्ड, माहेर संस्थेतर्फे आयडॉल लेडी पुरस्कार, वैष्णवी बचत गट नवनागापूर यांच्यातर्फे नारी अभिमान पुरस्कार, वॉरियर्स फाउंडेशनचा कृतिशील शिक्षक पुरस्कार आणि इतर असे अनेक महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तर आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये त्यांचं खूप मनापासून मी स्वागत करते.
2: धन्यवाद ताई.
1: जसं की लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आज आपण संवाद साधत आहोत आणि आपल्या प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा खूप सुखाचा असतो किंवा आपण किती मोठे झालो तरी बालपणीचा काळ विसरू शकत नाही. तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
2: बालपण इथेच नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यातील गुहा या गावी. आई वडील दोघेही प्राथमिक शिक्षक होते आणि कमालीची शिस्त. वडील म्हणजे अगदी जमदग्नीचा अवतार, म्हणजे त्यांच्या पुढे

0: काही बोलायलाही आम्हा मुलांना भीती वाटायची. पिन ड्रॉप सायलेन्स असं त्यावेळेचं वातावरण असायचं. वडिलांना टीव्हीवरचे ज्ञानवर्धक जेवढे कार्यक्रम आहेत तेच बघायला आवडायचे आणि आम्हीही तेच बघावं. अर्थात त्यावेळेस दूरदर्शनकडे जास्त पर्याय नव्हते, परंतु खेळण्यापेक्षा मुलांनी जास्त ज्ञानार्जन करावं, शिस्तीत जगावं या गोष्टींकडे त्यांचा कल होता. आणि आई वडील शिक्षक असल्यामुळे मग साहजिकच ते वाचतही होते आणि तीच वाचनाची गोडी मग मलाही लागली.
1: नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा खूप मोठा असतो आणि तुमच्या घरामध्ये शिक्षकी वातावरण होतं कारण आई आणि वडील दोघंही शिक्षक होते. तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं होतं?
0: आई वडील शिक्षक होते म्हटल्याप्रमाणे माझं इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण आईच्याच हाताखाली, म्हणजे आईच माझी वर्ग शिक्षिका होती गुहा या गावी. आणि आईच्या हाताखाली शिक्षण झालं, प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर मग सुरुवातीला तालुक्याच्या गावी यावं लागायचं. पण मला बसचा त्रास व्हायचा, मग आईवडिलांनी मला मामाकडे पिंपळगाव माळवी येथे शिकायला ठेवलं.
1: नक्कीच. आणि त्यानंतर मग तुमचं माध्यमिक शिक्षण झालं?
0: त्यानंतर मग आईवडिलांचा विरह सहन होईना किंवा मला कर्मेना म्हणा, नववीनंतर मी परत रडायला लागले, आईजवळ हट्ट केला की मला नाही राहायचं इथं. आणि मग आईने परत तिच्याकडे नेलं आणि त्यावेळेस मग आम्ही तालुक्याच्या गावी शिफ्ट झालो. तदनंतर माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण राहुरी येथे झालं माझं.
1: नक्कीच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दहावी नंतर एक टर्निंग पॉईंट येत असतो की दहावी नंतर आता पुढे काय करायचं, पुढे कॉलेजचं शिक्षण घ्यायचं का, तर कुठे घ्यायचं, कुठल्या शाखेत प्रवेश घ्यायचा, तुमच्याही बाबतीमध्ये असं झालं का?
0: अगदी सुरुवातीपासूनच मी ठरवलं होतं की मला शिक्षक व्हायचं. वडिलांना मात्र वाटायचं की माझ्या मुलीनं क्लास वन ऑफिसर व्हावं. अर्थात प्रत्येक पालकाच्या त्या इच्छा असतात. त्यानुसार मग 12वीला मला 70% पडले आणि त्यावेळचे 70% म्हणजे आजच्या मार्कांच्या फुगवट्यापेक्षा निश्चितच जास्त होते. आणि मग माझा डीएडला नंबर लागला पाथर्डी येथे आपल्याच जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात. आणि मग 2 वर्षाचं मी डीएड केलं.
1: नक्कीच. तुमच्या संपूर्ण शिक्षण प्रवासामध्ये मग प्राथमिक असेल माध्यमिक असेल या सगळ्या शिक्षण तुमच्या या सगळ्या काळामध्ये काही शिक्षक आजही स्मरणात आहेत का, आजही आठवतात का, ते कुठले आहेत?
0: मला सांगायला खरंच खूप आनंद वाटतो, हा प्रश्न मला आवडला. मी 10वीला असताना शिरसाट सर म्हणून होते बघा. मी पण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो, जीवन त्यांना कळले हो, हा मोलाचा म्हणजे मोलाची शिकवण मला त्यांच्या वागण्यातून दिसली. सर इतके आदर्श होते आणि इतके नम्र होते की आजही मी त्यांची भेट घेते, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते आणि त्यांच्यापासून प्रेरित होते.
1: नक्कीच. त्यानंतर मग तुम्ही आर्ट्स फॅकल्टीमध्ये प्रवेश घेतला?
0: नाही, 12वीनंतर डीएड झालं. आणि त्या काळचं असं होतं की डीएड झाल्यानंतर लगेच नोकरी लागायची. आणि 99ला डीएड संपलं, 99 एंडला. आणि 2000 सालच्या सुरुवातीला मला अगदी शिक्षक म्हणून, प्राथमिक शिक्षक म्हणून मला नोकरीही मिळाली. आणि त्यामुळं मग शिक्षण दूरस्थ किंवा बहिस्त शिक्षण घ्यायचं असं ठरवलं.
1: नक्कीच. आणि मग तुम्ही जॉईन झालात जिल्हा परिषद?
0: या दरम्यानच्या काळात डीएड संपल्यानंतर मी लग्न केलं. साहजिकच ते आई वडिलांच्या विरोधात होतं. परंतु लग्नानंतर लगेच मला प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी लागली आणि मी जॉईन झाले जिल्हा परिषद अहमदनगरकडे.
1: नक्कीच. असं म्हणतात की प्रत्येक मुलीचं लग्नानंतर आयुष्य बदलतं, कारण लग्नानंतर सगळ्याच गोष्टी, जबाबदाऱ्या या सगळ्या घ्याव्या लागतात आणि त्याचबरोबर नोकरी करणं, ही सगळी कसरत तुमच्या आयुष्यामध्ये होते का?
0: अगदी अगदी. आणि विशेष कसरत म्हणजे आईवडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे माहेरचा पाठिंबा नव्हता. आणि त्यामुळे तुम्ही विचार करा की अगदी कुणाचा पाठिंबा नसताना समोर युद्ध करायचं आणि आपल्या सोबतीला कुणीच नाही आहे अशा रणांगणात मी उतरले होते. सासूरवास म्हणजे काय असतो आणि लग्न झाल्यानंतरचं जीवन म्हणजे काय असतं हे माझ्या इतकं दुसरं कुणीही सांगणार नाही.
1: नक्कीच. लग्नानंतर जेव्हा तुम्ही शाळेमध्ये जॉईन झालात, सुरुवातीचे दिवस तुमचे कसे होते शाळेमधले?
0: अगदी छान होते, अनभिज्ञ होते वास्तवापासून आणि खूपच निरागस्ता होती त्यावेळेस. शिक्षक म्हणून मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे अशा खूप आशा आकांक्षा होत्या. ते घेऊन आणि अर्थात माझ्या पाठीशी संसाराची रडगाणीही होती, त्यातूनही मी अगदी खूप उल्हासित आणि कल्पनाविलासित होते.
1: नक्कीच नक्कीच. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा म्हणजे लहान लहान मुलं, आणि लहान मुलांना शिकवण्याचा आनंद एका शिक्षकासाठी खूप मोठा असतो. तालुका स्तरावर जेव्हा तुम्ही शाळेमध्ये शिकवता आणि झेडपीची शाळा त्यामध्ये, तर त्या काळी कसं अध्ययन करत होते किंवा त्या काळात अध्ययन करताना अडचणी यायच्या का, किंवा जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा पट कसा असायचा?
0: जनरली आता आपण बघतो की ज्यांच्याकडे पैसा आहे ते पालक खाजगी शाळेमध्ये त्यांची मुलं घालतात, परंतु आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळाले त्यांना उचलून वरती घावे, या विठ्ठल वाघांच्या कवितेप्रमाणे झेडपीच्या शाळेमध्ये सगळे बहुतेक गोरगरीब मुलं शिकत असतात आणि त्यांना ज्ञानदान करण्याचं जे काही सुख असतं, समाधान असतं, ते शब्दातीत असतं. खूप सुंदर निरागस मुलं गरिबीतून आलेले, खूप छान वाटतं त्यांना अध्ययन करताना, अध्यापन करताना. अगदी निरागस असतात, एका क्षणाला जर तुम्ही त्यांना मारलं तर मोठ्या माणसांसारखं ते मनात राग धरत नाहीत. काही क्षणानंतर परत येऊन बिलकतात आणि छान बोलतातही, म्हणजे अगदी मोठ्यांची बनवाबनवी त्या लहानांच्या जगात माहीतही नसते, म्हणूनच छान वाटतं.
1: नक्कीच. आत्तापर्यंतच्या तुमच्या या शाळेच्या प्रवासामध्ये अनेक आठवडे असतील, अनेक अडचणी आल्या असतील, त्यावर मात करत अध्ययन केलेलं असेल, अनेक मुलं खूप जवळची असतील, आजही तुमचे विद्यार्थी तुमच्या लक्षात असतील, तर अशी एखादी खूप इमोशनल करून घेणारी काही आठवण, काही प्रसंग आहेत का?
0: हो, आहेत ना, प्रसंग भरपूर आहेत. सांगायचं झालं तर आपल्याला वेळ पुरणार नाही, परंतु किरण आव्हाड नावाचा मातंग समाजाचा मुलगा होता आणि इतका गरीब होता तो की राहायला घरही नव्हतं, पत्र्याच्या घरात राहत होते ते. आणि खेळकर होता तो, त्याच्या पायावर फरची पडली आणि इतकी प्रचंड जखम झाली की त्या जखमेवर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग मी त्याला दवाखान्यात नेलं, टाके वगैरे घातले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरीसुद्धा त्याच्या जाऊन त्याला फळं वगैरे नेले, तर त्याला इतकं बरं वाटलं. त्याची आई शाळेत येऊन माझ्या पाया वगैरे पडली, खूप भावनाविवश झालं. आणि आत्ताचं उदाहरण सांगायचं म्हटले, माझ्याकडे आरोही गुंड नावाची विद्यार्थिनी आहे आणि थोडासा विकासाच्या बाबतीत ती उशिरा विकास होतो असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, परंतु आता माझ्याकडे आल्यापासून तिच्यामध्ये इतके बदल होतात की तिचे आजोबा येतात आणि म्हणतात तुमच्यासारखा देव मला भेटला, यातच आम्ही आमचं भाग्य समजतो. तर असं ऐकलं की खूप कृतज्ञसारखं वाटतं.
1: नक्कीच नक्कीच. तुमची PhD सुद्धा केली आहे, PhD करण्याचा निर्णय कसा घेतला किंवा PhD कधी सुरुवात केली?
0: काही अपघात योग्य मार्गावर घेऊन येतात असं म्हणतात. माझ्या ह्या आयुष्यात असेच अपघात झाले. ज्या माणसाशी लग्नाची गाठ आयुष्यभराची साथ द्यायची म्हणून बांधली तो व्यसनी निघाला आणि मग जीवनाची पूर्ण वाताहत झाली. छोट्या मुलीला हाताशी धरून मी त्याचं घर सोडलं आणि पूर्ण कर्जबाजारी झालेली असताना अगदी शाळेच्या स्टाफने मला मदत केली आणि त्यानंतर ठरवलं की आता शिक्षण थांबवायचं नाही. आणि मग त्यानंतर मी BA ॲडमिशन घेतलं, 3 विषयात BA केलं, 2 विषयात MA केलं, BEd झालं, MEd झालं आणि मग शेवटची पायरी तरी का सोडायची म्हणून मग PhD केली.
1: नक्कीच. PhD साठी कोणाकोणाची मदत तुम्हाला झाली?
0: PhD साठी भरपूर हितचिंतक आहेत. सगळ्यांचे नामोल्लेख करणं इथं शक्य नाही, परंतु मी त्यांच्या ऋणात आहे. माझे गाईड्स आहेत, विद्यापीठाचे प्राध्यापक मंडळी आहेत, माझे काही जीवाचे जीवलग आहेत.
1: नक्कीच. या सगळ्या प्रवासामध्ये कविता करणं किंवा कविता लिहिणं आणि पुस्तकांपर्यंतचा हा प्रवास हा कसा सुचला किंवा यामध्ये तुम्ही पुढे कशा गेलात?
0: औचित संध्याकाळी सोनेरी ऊन पडतं आणि आभाळ दाटून येतं, तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. जो माणूस सोसतो, खूप सोसतो आणि आत हृदयामध्ये भरपूर काही भरून यावं आणि ते कागदावर उतरावं, अशा प्रकारे मी माझ्या लिखाणाला सुरुवात केली. माझं मन रमवायचं म्हणून अगदी DEd-पासूनच मी कविता वगैरे करायचे, पण त्याला खऱ्या अर्थाने या 10-15 वर्षामध्ये झळाळी आली आणि मग मी लिखाणाला सुरुवात केली.
1: नक्कीच. तुमचा पहिला काव्यसंग्रह 2021 प्रकाशित झाला होता, ऋतू अंतरीचे नावाचा, आणि मला वाटतं साधारण कोविडचा काळ तो असावा आणि 2021 हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. पण ऋतू अंतरीचे मध्ये काय आहे नेमकं?
0: अंतरीचे म्हणजे मनाचे, मनाच्या वेगवेगळ्या भावना असतात. कधी आता जसं आपल्याला रिअलमध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू आपण अनुभवतो, तसेच मनाचेही ऋतू असतात. कधी आपण आनंदी असो तर आनंदाची सर अंगावर पडते, म्हणजे तो झाला पावसाळा. कधी कुणाचा उबदार स्पर्श हवा असतो दुःखाच्या वेळीस, त्यावेळेस तो हिवाळा असतो. असंच उन्हाळा पावसाळा मनाचेही असतात. म्हणून अंतरीचे म्हणजे मनाचे, मनाचे ऋतू आणि वेगवेगळ्या भावनांनी बहरलेल्या त्या कविता त्या संग्रहात आहेत.
1: नक्कीच. या पहिल्या पुस्तकासाठी, पहिल्या काव्य संग्रहासाठी तुमचे प्रेरणास्थान कोण आहे?
0: लिखाण तर खूप आहे, आई वडील हेच माझे प्रेरणास्थान आहेत.
1: नक्कीच नक्कीच. पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि त्यानंतर 2023 वाटेवरच्या मशाली हा एक लेखसंग्रह जो आहे तो प्रकाशित झाला. पहिला काव्यसंग्रह होता, त्यात अनेक कविता होत्या. जसं तुम्ही सांगितलं की ऋतू अंतरीचे म्हणजे प्रत्येकाच्या मनामधला ऋतू आणि याचं वर्णन या पुस्तकामध्ये होतं, पण लेखसंग्रहाकडे कसे वळालात किंवा लेख लिहायचे हे कसं सुचलं?
0: दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले यांनी माझी लेखमाला सुरू केली होती त्यांच्या पेपरमध्ये, आणि दर बुधवारी ते लेख यायचे. वेगवेगळ्या विषयावर असायचे, सामाजिक विषयावर असायचे, स्त्रीविषयक समस्यांवर असायचे, ललित लेख असायचे, आणि इतका प्रचंड प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रातून येत होता. अगदी त्यांनाही प्रतिक्रिया जात होत्या आणि मलाही मोबाईल च्या माध्यमातून वाचकांना हे खूप आवडते ही लेखमाला. आणि अतिशय यशस्वी झालेली ही लेखमाला, जवळजवळ 150 लेख दर बुधवारी न चुकता प्रकाशित झाले. अगदी वाचक त्याची वाट पाहत होते की आता कधी येईल, आणि मग त्या लेखांचा संग्रह करावा असा वाटला, आणि म्हणून पहिल्या 55 लेखांचा संग्रह मी तो केला. आणखी लेख आहेत, त्याचंही करायचं आहे संग्रह, लेख संग्रह.
1: हे लेख काय होते किंवा कशाबद्दल होते?
0: साधारणपणे स्त्री जातीच्या समस्या असतील, सामाजिक समस्या असतील, वास्तवतेचं भीषण दर्शन असेल, किंवा मग ललित लेख असतील, मनाचा उन्हाळा, मनाचा पावसाळा असेल, असेच विविध विषयांवरचे, ज्या अंधारून आलेल्या वाटेवर आपल्याला मशाली बनून राहतील. म्हणूनच मी त्या पुस्तकाला वाटेवरच्या मशाली हे नाव दिलं होतं.
1: नक्कीच. 2024 दोन वर्षापूर्वी शलाका नावाचा एक काव्यसंग्रह तुमचा प्रकाशित झाला. शलाकामध्ये काय आहे किंवा कसलं वर्णन आहे?
0: साधारणपणे सुरुवातीला ऋतू अंतरीचेमध्ये सगळ्या प्रकारच्या कवितांचा संग्रह होता, अगदी विरह, प्रेम, दुःख, आनंद. परंतु शलाकामध्ये मग मी निवडक अशा प्रेरणादायी कविता घेतल्या आणि त्यांचा संग्रह बनवला.
1: नक्कीच. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये, काव्यसंग्रह असेल किंवा लेखसंग्रह असेल, या सगळ्या प्रवासामध्ये लिहित असताना तुमच्या मनामध्ये प्रेरणास्थान कोण होतं किंवा कोणाला समोरून उद्देशून या कविता किंवा हे लिखाण होत गेलं?
0: समोर असं

0: तसं म्हणावे लागतील.
1: नक्कीच. तुम्हाला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत, मग वेगवेगळे पुरस्कार जसं म्हणाल तर सावित्रीची लेख जिल्हास्तरीय पुरस्कार असेल, तुमच्या शिक्षण क्षेत्रासंबंधीचा वॉरियर फाउंडेशनचा कृतिशील शिक्षक पुरस्कार असेल, हे सगळे पुरस्कार जे आहेत ते तुम्हाला काय देतात किंवा तुमच्यासाठी काय आहेत?
0: असं म्हणतात की पुरस्कार प्रेरणा देतात, परंतु मी तर म्हणेल की पुरस्कार जबाबदारी वाढवतात. आपण ज्या पदावर आहोत, ज्या प्रतिष्ठेवर आहोत, ती प्रतिष्ठा ढासळून देणं ही महत्त्वाची जबाबदारी आपल्याला प्रत्येक पुरस्कार देत असतो, आणि म्हणून पुरस्कार मला प्रेरणा तर देतातच परंतु जबाबदारीची जाणीव देतात.
1: नक्कीच. शलाका हा 2024 आलेला तुमचा काव्यसंग्रह आहे आणि आता सध्या 2026 हे वर्ष सुरू आहे. भविष्यामध्ये कुठल्या लेखनासाठी तुमचं काम सुरू आहे का, किंवा भविष्यामध्ये काही गोष्टी प्रकाशित होऊ शकतात का?
0: होऊ शकतात. लेख संग्रह प्रकाशित करायचं असं माझं मानस आहे आणि त्या दृष्टीने सुरू आहे काम.
1: नक्कीच. तुम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आहात आणि सध्या आपण शिक्षण क्षेत्रासंबंधी जर काही गोष्टी बघत आहोत तर झेडपीच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी काय अडचणी येतात ज्या तुम्ही जवळून पाहिल्या आहेत?
0: अगदी जवळून बघितल्यात. इतक्या अडचणी, पालकांचं अज्ञान, त्यांची आर्थिक परिस्थिती. आपण इंडिया विरुद्ध भारत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. एकीकडे लखलखता भारत आणि दुसरीकडे अन्नासाठी महागलेला भारत, अशी अवस्था याच भारतात झालेली आहे. आणि झेडपी शाळेमध्ये येणारे हे सगळे मुलं सर्वसामान्यांची, गोरगरिबांची मुले असतात की ज्यांचे आई वडील रोजंदारीने कामाला जातात, मोलमजुरी करतात, आणि अशा मुलांची दुःखही खूप वेगळी असतात. त्यांना म्हणजे श्रीमंताच्या मुलांना जी आयुष्य वाटते ती त्यांच्या वाट्याला येत नाही. लहानपण जितकं हट्टी असावं तितकं त्यांच्या ते वाट्याला येत नाही, आणि लहानपणातच जबाबदारीचं भान त्यांना ठेवावं लागतं, आणि त्यामुळं मग अशा विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करताना आत्मिक समाधान वाटतं.
1: नक्कीच. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये कृतिशील उपक्रम होत असतात आणि हे उपक्रम जे आहेत ते कुठले आहेत की जे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आणि उपयुक्त सुद्धा ठरलेले आहेत?
0: सध्या आपल्या सीओंनी, आनंद भंडारी साहेबांनी, वाचनालयाचा उपक्रम हाती घेतला आहे. खूप सुंदर उपक्रम आहे. त्याचे आउटपुट्स इतके सुंदर आहेत की विद्यार्थी आता रोज शाळेमध्ये रीडिंग बेल होते पहा, अगदी जेवणानंतर असेल किंवा शाळेच्या सोयीनुसार अर्धा तास विद्यार्थ्यांनी, अगदी शिक्षकांनी सुद्धा अर्धा तास वाचत बसायचं आहे. सध्या मोबाईल, इंस्टाग्राम, फेसबुक अशी बोटावर चालणारी आयुधं आपल्याकडे आलीत आणि आपण ज्ञानाला पारखे होत चाललेलो आहोत. अशा या काळामध्ये मग वाचनाची सवय आणि वाचनाची गोडी लावण्यासाठी सीओ साहेबांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. त्याचबरोबर आणखी भरपूर उपक्रम आहेत की जे आपल्याला सांगता येतील.
1: नक्कीच. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना काय उपक्रम जे आहेत ते झेडपीच्या शाळेमध्ये आपल्याला दिसतात?
0: मी माझ्या पातळीवर उपक्रमातून शिक्षण देणं योग्य वाटतं मला. जसं आता मराठी तिथी शिकवायच्या आहेत, प्रथमा, द्वितीया, तृतीया, असं मुलांच्या लक्षात राहत नाही. परंतु जेव्हा मी त्यांना सांगितलं की एक वही करा आणि रोज चंद्र दिसतो त्याचं निरीक्षण करा, तो कसा वाढतो, आणि ती तिथीला, त्या तिथीचं नाव त्याला द्या, आणि अगदी 15व्या दिवशी काय दिसतं ते सांगा, आणि त्याच्यावरून मग मुलं अमावस्या, पौर्णिमा हे सांगायला लागतात. त्याचबरोबर आता सध्या पाणी वाचवा ही मोहीम खूप महत्त्वाची आहे, मग अशा वेळेस त्यांना प्रत्यक्ष उपक्रमातून 1 लिटरची पाण्याची बाटली असेल त्याला छोटंसं छिद्र पाडायचं, मोबाईलमध्ये टायमिंग लावायचा आणि त्या ग्लासामध्ये ते पाणी साचवायचं, मग 1 मिनिटामध्ये किती पाणी पडलं आहे त्या ग्लासामध्ये, मग असे हजारो लिटर पाणी गावाच्या, शहराच्या तुटक्या तोट्यांमधून जातं. मग मुलांमध्ये जलजागृती राबवता येते अशा उपक्रमातून. त्यांना ते प्रत्यक्ष आउटपुट्स दिसतात की हो, इतकं पाणी वाया जातं, म्हणजे गावातल्या सगळ्या तुटक्या, ज्या गावातल्या तुटक्या नळ आहेत त्या तिथून किती पाणी जात असेल याचा हिशोब ते करतात.
1: नक्कीच. मधल्या काही काळामध्ये झेडपीच्या शाळांची पटसंख्या कमी होताना दिसली होती किंवा कमी होत होती, तर यामागे काय प्रमुख कारणं होती? म्हणजे खासगी शाळा तर आहेच आहे, पण याही व्यतिरिक्त काही कारणं असावीत का?
0: खूप छान प्रश्न विचारला. यावर मला श्रीकांत गायधनी यांची एक छोटीशी कविता आठवते की आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गिराईक फिरता फिरकेना, गिराईक पुरता

0: पुरेना आणि आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर गिऱ्हाईक येता येईना. झेडपी शाळांची अवस्था अशीच झालेली होती की चिंध्या पांघरलेल्या होत्या पण प्रत्यक्षात सोन्याची निर्मिती आम्ही करत होतो, परंतु केवळ भौतिक सुविधा आणि लखलखाट म्हणतात ना तो जो खासगी शाळांकडे दिसतो की आपला मुलगा पिवळी गाडी पिवळी बस समोर थांबली पाहिजे आणि मग मम्मीने शाळेत सोडवताना टाटा केला पाहिजे, मुलाने बसमध्ये गेलं पाहिजे, शूज वगैरे टापटीप अगदी टापटीप, आणि त्याचा होमवर्क मात्र आई वडिलांनीच करायचा, अशी काहीशी विपरीत प्रथा. म्हणूनच मग आम्ही कुठेतरी भौतिक याच्यात कमी पडलो आणि लखलखाटाकडे लोकांचं लक्ष गेलं, त्यामुळे मग खासगी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे पैसा आला. पैसा आला की माणसाला सुविधा सुचतात. त्यामुळे झेडपी शाळांचं पतन व्हायला ते एक कारण आहे की भौतिक सुविधांचा अभाव, लखलखाट कमी, शिक्षकांना अतिशय कामाच्या बोजाखाली दाबून टाकलेलं प्रशासनाने, म्हणजे मुलांपर्यंत जायला वेळच मिळत नाही अशी अवस्था करून टाकली. त्यामुळे मग शिक्षणाची प्रगती पण त्यावरही परिणाम होतो.
1: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर ज्या काळामध्ये तुमचं शिक्षण झालं, मग प्राथमिक असेल माध्यमिक असेल शालेय शिक्षण तुमचं ज्या काळामध्ये झालं तेव्हा अभ्यासक्रमाची पद्धती वेगळी होती आणि आता आपण पाहतो आहोत की आमूलाग्र बदल अध्ययन पद्धतीमध्ये अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये होत गेले आहेत. एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं की हे बदल मुलांसाठी योग्य आहेत का?
0: बदल असावेत, पण तो पहिला बदल पचनी पडायच्या अगोदरच दुसरा बदल होत असेल तर तो काही व्यवस्थित नाही असं मला वाटतं. अगदी 4 वर्षाला पुस्तकं बदलतात किंवा आता 3रं शैक्षणिक धोरण आलेलं आहे. तुम्हाला काय मला काय आपल्याला सर्वांनाच आठवतं की आपण लहानपणीच्या पुस्तकामध्ये ज्या कविता असतील त्या आजही तोंडपाठ आहेत, पाढे तोंडपाठ आहेत. मग ते ज्ञान चांगलं नव्हतं का? ते पूर्वीचे शिक्षक लोक इतके शिकलेले नसतीलही कदाचित, साधेच असतील, परंतु ज्ञान मात्र टिकाऊ होतं. आजही अनेक IPS ऑफिसर IAS ऑफिसर हे झेडपी शाळांमधून आलेले आहेत. मग आत्ताच का असं होतंय?
1: शाळेमध्ये शिस्त पालन ही महत्वाची आहे, आपण सगळ्यांनी ती अनुभवली सुद्धा आहे आपल्या शिक्षकांकडून किंवा आपण पण ते फॉलो केलं आहे. सध्याच्या काळामध्ये मुलांना शिस्त लावणं हे कसं आहे?
0: शिस्त हा यशस्वी जीवनाचा पाया आहे असं आपण म्हणतो आणि असलाच पाहिजे तो. परंतु सध्या काय झालेलं आहे, प्रत्येक मुलगा हा पालकाच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे झालेला आहे. आपण जसा तळहाताच्या फोडाला जपतो त्याप्रमाणे कुठेतरी दुःख वाटतं की अति लाडानं मूल बिघडतं, अति पाण्यानं रोप कुसतं, तसा प्रकार सध्या सुरू आहे.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत अनेक लोकांपर्यंत अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतंय, कसं वाटतंय?
0: अगदी खूप सुंदर, खूप छान वाटतंय. अगदी झेडपी शाळांच्या बाबतीत मी तळमळीने सांगेल की ही जी व्यवस्था आहे ती साखळी तुटू देऊ नका, ही आपल्या हातात आहे. झेडपी शाळा टिकल्या तर शिक्षण टिकेल.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आला आहात, तुमच्या आयुष्यामध्ये रेडिओचं स्थान कसं आहे किंवा तुम्ही लहानपणी यापूर्वी रेडिओ ऐकला आहे का?
0: अगदी छान प्रश्न हा. लहानपणी रेडिओच होता आणि त्यातले आजही ऐकलेली भावगीतं असतील, सिबाका वगैरे ज्या मालिका होत्या गीतमाला, खूप सुंदर, आजही ते भावगीतं माझे पाठ आहेत. रेडिओ ऐकणं हा माझा छंद होता. 2014 आणि 2016 माझे रेडिओ नगरवर मुलाखतीही झालेल्या आहेत, त्यामुळं रेडिओशी माझे ऋणानुबंध अगदी पहिल्यापासून आहेत.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही या केंद्रामध्ये आला आहात, तुमच्या खूप जवळच आणि आवडीचं कोणतं गीत या निमित्तानं तुम्हाला ऐकायचं असं वाटतं?
0: एकाच या जन्मी जन फिरुनी पुन्हा जन्मे नमी.
1: नक्कीच, खूप अर्थपूर्ण भावगीत आहे. पण हेच गाणं का बरं आज तुम्हाला आठवलं?
0: आयुष्य बेचिराख होईल असा एखादा क्षण घडलेला असतो आणि प्रत्येकाच्या मनात एक फिनिक्स दडलेला असतो. माझ्याही मनात फिनिक्स दडलेला आहे, म्हणूनच मला हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं.
1: नक्कीच, हे तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटणारं गीत मी आज या निमित्तानं नक्कीच प्ले करेन. आणि आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत अनेक श्रोत्यांपर्यंत अनेक लेखकांपर्यंत वाचकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
0: सर्व श्रोत्यांचेही खूप खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.
1: थँक्यू. श्रोते हो, आजच्या लेखक अपुल्या भेटे हा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होत्या सुजाता पुरी. आज आपण लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये तुमच्याशी संवाद साधला. श्रोते हो, आज आपण लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये इथेच थांबत आहोत. पुढच्या रविवारी भेटणार आहोत आपण एका नवीन लेखकांसोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? आणि मी तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आर्ज कोमल आली आहे भेटायला संवाद सखीशी या संडे स्पेशल कार्यक्रमामध्ये. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत असतात सखी, ज्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करत असतात, घर पण व्यवस्थित सांभाळतात आणि त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ना त्या एकदम छान प्रकारे सांभाळतात. कधीतरी जर घरातली महिला घरात नसेल तर घराचे हाल काय होतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. पण महिला जी असते ना ती असल्यावर सगळं जिथल्या तिथेच असतं. ही असते ताकद महिलेची आणि हीच ताकद आपण जाणून घेत असतो एका महिलेसोबत. तर आजही अशीच एक सखी आपल्यासोबत आहे. आज आपल्यासोबत आहेत पात्रे बुद्रुक येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील गणित आणि विज्ञानाच्या शिक्षिका अनिता नळे. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम, तुमचं रेडिओ नगरमध्ये खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद
1: मॅडम. आता सध्या तुम्ही शिक्षिका आहात, तर लहानपण कसं होतं? लहानपणीचं स्वप्न काय होतं?
2: लहानपणीचा जर विचार केला ना तो काळ एकदम असा सोन्याचा काळ वाटतो. असा छान काळ होता. आमच्या लहानपणी नेट अस्तित्वातही नव्हतं. क्वचित तर कुठेतरी टीव्ही असायचा आणि ज्याच्यावरती रामायण महाभारत चालायचं. म्हणजे तो एकदम निरागस काळ, त्या काळात आमचं लहानपण गेलं आणि असं निरागसपणेच गेलं असं जाणीवपूर्वक हा शब्द वापरते. कारण न कोणती घाई होती, न कोणती पळापळ होती. रविवार त्यावेळेस रविवार सारखाच होता जो आता
1: नाहीये.
2: असं छान काळामध्ये बालपण गेलं.
1: घरात कोण कोण होतं?
2: घरात बहीण, भाऊ, काका, काकू, आजी, आई, वडील, असं एक ज्याला असं परिपूर्ण कुटुंब म्हणता येईल असं कुटुंब. आणि सगळं असं मस्त शेतकरी माहोल असलेलं कुटुंब.
1: अरे वा. आणि कुठलच्या तुम्ही?
2: मी लोणी प्रवारनगरची.
1: अच्छा अच्छा. मॅडम खरं म्हणजे इतकं छान तुमचं कुटुंब होतं, छान वातावरण होतं त्या काळचं. तर शिक्षण कुठे झालं?
2: लोणी येथीलच प्रवारा कन्या विद्या मंदिर ह्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. जो आपण म्हणतो ना की जो एक मूस तिथे घडली अशी ती जी शाळा आहे. आमच्या मॅडम नेहमी म्हणायच्या की हिरकन्यांची शाळा आहे. तसंच मला असं वाटतं माझा पिंड तिथेच घडला.
1: आज तुम्ही शिक्षिका म्हणून एवढं छान काम करता आहात, पण लहानपणी असं असतं ना वेगळं स्वप्न असतं, पुढे जाऊन बदलतं. तर लहानपणीचं असं वेगळं स्वप्न होतं, काही वेगळं बनायचं होतं?
2: असं बऱ्याच जणांचं होतं बरं का. पण माझ्या बाबतीत कसं घडलं की माझ्या पुढे खरंच मला एक शिक्षिकाच व्हायचं होतं. आणि माझं ते जे स्वप्न आहे जे पाहिलं ते पूर्ण झालं, याचा मला खरोखर मनापासून आनंद आहे.
1: अरे वा. आणि शिक्षिका म्हणून हा तुमचा जो प्रवास चालू झालाय त्याला किती वर्ष झाली आहेत आज?
2: साधारणपणे 2005 पासून तर आजपर्यंत असे 20-21 वर्षापासून मी ज्ञानदानाचं हे काम करते.
1: आणि तुमचे विषय आहेत गणित आणि विज्ञान. आणि हे दोन्ही विषय असे आहेत की बघितलं की मुलांना होतं नको बाबा गणित नको विज्ञान नको, पण तुम्हाला ते आवडतात आणि तुम्ही त्याचं शिक्षण देत आहात. तर का बरं हे विषय आवडतात?
2: पहिल्यापासूनच तो आपण जो म्हणतो ना वैज्ञानिक दृष्टिकोन, जो मागाशी तुम्ही प्रश्न विचारला तुमचं बालपण, आपल्या बालपणामध्येच आपलं हे लपलेलं असतं की आपण काय होणार. जसा आपला जो दृष्टिकोन असतो तसा माझा वैज्ञानिक दृष्टिकोन, म्हणजे माझ्या घरामध्ये कोणत्याही अंधश्रद्धेला कधी थारा नव्हता. अशा उगीचच आपण ज्या काही गोष्टी अंधश्रद्धेच्या नावाखाली करून घेतल्या जातात ते माझ्या घरात कधीच असं घडलं नाही. त्याच्यामुळे माझा वैज्ञानिक दृष्टिकोन हा कायमच असा घडत गेला आणि त्यामुळे विज्ञान गणिताची आवड अशी मला वाटतं निर्माण झाली आणि त्याच्यामध्येच असं करिअर हे आपोआप तयार बनत गेलं असं मला वाटतं.
1: आणि मॅडम खरं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की 20-21 वर्षाचा हा ज्ञानदानाचा प्रवास होता, तर एवढे वर्ष लोटून गेले त्या काळामध्ये, एवढ्या काळामध्ये अनेक मुलं तुमच्या हाताखालून गेले असतील, तर मग कसा होता हा सगळा एकंदरीत अनुभव?
2: ज्यावेळेस सुरुवात केली ना तो काळही अगदी निरागस होता. म्हणजे आपण शिकवायचं तो काळच तसा होता. आपण सांगायचं मुलांनी कागदावर उतरून घ्यायचं, पाठ करायचं किंवा कन्सेप्ट समजून घ्यायचा, परीक्षेमध्ये ते लिहायचं, उत्तीर्ण व्हायचं, यश मिळवायचं, असं सरळ सरळ तो साधा सरळ काळ होता. पण आता काही दिवसापासून मात्र हे बदलत आहे. कसं बदलत आहे की आपल्याकडे इंटरनेट आलेलं आहे, चॅट जीपीटी सारख्या आता आपल्याला सगळं म्हणजे आपण एका क्लिकवर हवं ते पाहू शकतो. तर पूर्वी कसं आम्हाला एखादी कन्सेप्ट शोधायला आम्हाला अख्खी लायब्ररी पालथी घालावी लागायची. एखादा शब्द जर आडला तर तो शब्द समजा संचलन की संचलन, हे शब्द शोधण्यासाठी आम्ही लायब्ररी पालथ्या घातलेल्या आहेत. पण आता तसं नाही. आता आपण कसं एका क्लिकवर होऊ शकतो, हे झाले हे फायदे. पण विद्यार्थ्यांच्या समोर उभं राहताना आता आम्हाला कसं आहे की आम्हाला आधीच तयार होऊन उभं राहावं लागतं, कारण विद्यार्थ्यांच्या हातात चॅट जीपीटी आहे, विद्यार्थ्यांच्या हातात नेट आहे, ते कोणता प्रश्न विचारतील याच्यासाठी आम्हाला आधीच तत्पर राहावं लागतं.
1: मॅडम, खरं म्हणजे जेव्हा एवढे जसं तुम्ही म्हणाल पूर्वीचा काळ वेगळा होता आत्ताचा काळ वेगळा आहे, त्यात विद्यार्थ्यांचे पण खूप बदल झाले असतील. की पूर्वीचे विद्यार्थी आणि आत्ताचे विद्यार्थी काय फरक जाणवतो?
2: ते सांगते की पूर्वीचा विद्यार्थी खरंच निरागस होता, म्हणजे तो आपण जे सांगू ना तो ऐकायचा. हा, शिक्षकांनी सांगितलं, तो आई वडिलांचं ऐकणार नाही. हा, हे आमच्या शिक्षकांनी सांगितलं ना मग हेच खरं. पण आजचा विद्यार्थी असा सहजासहजी नाही हे करत, की त्याला आपल्याला प्रूफ द्यावा लागतो की हे असं असं आहे. मग तो त्याचे प्रश्न सांगतो, नाही इकडं तर असं आहे, चॅट जीपीटी मध्ये तर असं आहे, नेटवर तर असं आहे. मग ते आपल्याला त्याला क्लिअर करून सांगावं लागतं की नाही बाबा हे असंच आहे.
1: म्हणजे आपल्याला तेवढं तत्पर राहणं, कारण मुलंही अभ्यास करतायत किंवा दुसरीकडे बाहेर शोधतात, त्यामुळे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि कधी कोणता प्रश्न विचारतील सांगताही येत नाही. आणि मॅडम, शिक्षण पद्धतीमध्ये पण अनेक बदल होत जातात, तर ते कसं स्वीकारता तुम्ही?
2: शिक्षण आपल्याकडे तर असं आहे की सर्वाधिक बदल हे शिक्षण पद्धतीमध्ये, जसं स्वातंत्र्यानंतर झालं ना, सगळ्यात जास्त जर प्रयोग कुठे राबवले जातात तर शिक्षण खात्यात राबवले जातात. आणि एक हाडाचा शिक्षक जो असतो ना, तो ह्या बदलाला स्वीकारूनच पुढे चालत असतो. आलेले बदल त्याला स्वीकारून पुढे चालायचंच असतं, हे सगळं करून त्याला हे करायचंच आहे. आणि शिक्षकांच्या अंगी ते वळणच पडलेलं आहे, कोणताही बदल येऊ द्या तो ते स्वीकारतो आणि पुढे चालत राहतो.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की आत्ता AI वापरतात, चॅट जीपीटी वापरतात मुलं, पण त्यामुळे मुलांची जी विचार करण्याची क्षमता आहे ती कुठेतरी खुंटते का? काय वाटतं याबद्दल?
2: नक्कीच खुंटू शकते. पण कसं असतं ना की शेवटी शिक्षण क्षेत्रात मला हे अजून सांगावं लागतं की जे गुरुला माहिती आहे ते गुगलला सुद्धा माहिती नाही. गुरु आणि गुगल मधला फरक असा आहे की जी भावनिक बुद्धिमत्ता आहे ती गुगलकडे नाही आहे, भावनिक बुद्धिमत्ता फक्त गुरुकडे आहे. म्हणजे जो हाडा मासाचा शिक्षक आहे ना, त्याला पर्याय नाही. आणि आपण हे कोरोना काळात तर अनुभवलेलंच आहे की किती तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेतले तरी जो हाडा मासाचा शिक्षक आहे त्याला कालही पर्याय नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसणारच आहे.
1: मॅडम, या सगळ्या प्रवासात, या 21-20 वर्षाच्या प्रवासामध्ये आयुष्यात किंवा तुमच्या या सगळ्या कार्यात आलेल्या अडचणी काय आहेत?
2: अनेक अडचणी येतात. एक स्त्री शिक्षिका म्हणून आपल्याला घरच्या जबाबदारीवर पण लढायचं असतं, बाहेरही तत्पर असावं लागतं. एवढं सगळं करता करता आपलं आरोग्यही सांभाळायचं असतं, कारण घरी उभं राहायचं असतं, शाळेत आल्यानंतर उभं राहायचं असतं, घरचे प्रॉब्लेम, बाहेरचे प्रॉब्लेम. पण याच्यातला सुवर्ण मध्य साधून एक शिक्षक म्हणून, की ज्याच्याकडं समाज आज एकमेव असं क्षेत्र आहे की शिक्षण क्षेत्र, शिक्षक की समाज त्याच्याकडं कसा बघत असतो, काहीतरी आशेने किंवा सन्मानाने बघत असतो, आणि ती सन्मानाची जागा आपल्याला ढळू द्यायची नसते. म्हणून याचं सुवर्ण मध्य साधत आपण असं पुढे चालत राहायचं असतं. अडचणी येतात, पण अडचणींच्या आधी मला असं वाटतं आधी सोल्युशन असतो आणि नंतर प्रॉब्लेम असतो. मग एवढं जर मनात ठेवलं ना मग तो प्रवास सुकर होतो.
1: मॅडम, तुम्ही घरचं आणि बाहेरचं कसं हे सगळं मॅनेज करता?
2: घरचं आणि बाहेरचं, मग तेच आपल्याला हा सुवर्ण मध्य साधायचा आहे. समजा एकदा घर सोडलं ना मग घरचा विषय नाही, आणि शाळेत गेलो की मग फक्त शाळेतला. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, जिथं आपण जातो ना तिथं आपण 100% देऊ शकतो. शाळेत आलो ना तर विद्यार्थी आपल्याकडं कुणाकडे पाहतात, विद्यार्थी आपल्यालाच फॉलो करतात ना. म्हणून 100% देण्याचा प्रयत्न असतो. ते 100% देणं म्हणजेच तुमचं एक हाडा मासाचं शिक्षक असतं असं मला वाटतं. त्याच्यामुळं घर आणि नोकरी यांच्यातलाही सुवर्ण मध्य साधला जातो, सरमिसळ होत नाही, दोन्हीकडे आपण नक्कीच यशस्वी होतो.
1: आणि मॅडम, या सगळ्यामध्ये किंवा घर असेल बाहेरचं असेल, तर हे जसं तुम्ही म्हणाला की सुवर्ण मध्य तुम्हाला साधावा लागतो, पण कधी असं वाटलं का की काहीतरी एकच सांभाळावा, आता कंटाळा आला या सगळ्याचा?
2: कधी कधी होतो. आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्याला पठारावस्था असं म्हटलं जातं. आणि ही पठारावस्था येतेच, यायलाही पाहिजे. थोडीशी मरगळ आली की मग काहीतरी आपले छंद असतात ना, ते छंद माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतात. या छंदामध्ये रमलं की मग आपोआप आपला जो पॉझिटिव्हनेस आहे तो वाढला जातो. आणि जे आपण हाती घेतलेलं शिवधनुष्य असतं ते तर ठेवायचंच नसतं ना खाली, ते घेऊनच पुढे जायचं असतं.
1: नक्कीच. तुमचे छंद काय काय आहेत, काय काय आवडी आहेत?
2: मला ट्रेकिंग करायला आवडतं. महाराष्ट्रातील बहुतांश गड किल्ले मी चढून गेलेली आहे, आणि बऱ्याच जणांना किल्ले दर्शन पण मी घडवून देत असते की जेणेकरून आपला हा दैदिप्यमान इतिहास आहे तो असा ज्वलंत राहिला पाहिजे माझ्या मते. जशी आपण माहेरची साडी जशी आठवणीने जपतो तसे हे गड किल्ले म्हणजे आपली माहेरची साडीच आहे. त्या गड किल्ल्यांच्या रूपाने शिवराय आपल्यामध्ये आहे म्हणून तो इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करते. मी स्वतः जाते, इतरांनाही घेऊन जाते, हा माझा छंद आहे.
1: आजपर्यंत कोणकोणत्या किल्ल्यांवर गेलात?
2: बहुतांश सर्व जे महत्वाचे किल्ले आहेत महाराष्ट्रातील, रायगड पासून तर शिवनेरीपर्यंत बहुतांश किल्ले बघून झालेले आहेत.
1: आणि ही आवड कशी निर्माण झाली?
2: हे लहानपणापासून चौथीला जे शिवाजी महाराज भेटले चौथीच्या पुस्तकात ते अंगातच भिनले गेले आणि म्हणजे अभिमान वाटतो की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो की जिथे जो राजांचा महाराष्ट्र आहे आणि ही अशी आवड अंगात भिनत गेली. आणि मग घरच्यांनी कधी त्याला असं म्हणजे कायमच खतपाणी घातलं या आवडीला, कधी अडवलं नाही म्हणून हवं तिथं जाता आलं.
1: मॅडम, खरं म्हणजे तुम्ही जे म्हणालात की आपण महाराष्ट्रात राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, पण ना कधी कधी खंत पण वाटते की या महाराष्ट्रात देखील काय चाललंय. तर जे महिलांवर अत्याचार होतात, जे मुलींवर अत्याचार होतात, तर याबद्दल तुमचं काय मत आहे?
2: हो, नक्कीच एक शिक्षिका म्हणून तर नक्कीच अशी खंत वाटते, पण मला असं वाटतं की हे जे मुलींवरचे अत्याचार वाढलेत मला असं वाटतं याच्यावरती विरोध झालाच पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की याची सुरुवात प्रत्येक कुटुंबापासून झाली पाहिजे, की प्रत्येक कुटुंबानं जर ठरवलं की माझी मुलगी या अत्याचारात सापडणार नाही आणि ते होऊ शकतं. आपण जर आपल्या मुलीला असं सबल सक्षम जर बनवलं तर मला नाही वाटत ती कोणत्या सहसा अशा प्रकरणात सापडेल. म्हणजे अशी मुलगी पाहिजे. आता तिला घरात ठेवून तर आपल्याला चालणार नाही ना, तिला बाहेर पडणं तर गरजेचंच आहे. पण ती बाहेर जरी गेली तरी ती स्वतः सक्षम असेल, स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकेल, एवढं तर निर्भर प्रत्येक आई वडिलांनी आपल्याला आपल्या मुलीला केलंच पाहिजे असं मला वाटतं.
1: मॅडम, तुम्ही शाळेत शिकवत असताना किशोरवयीन मुलं किशोरवयीन मुली पण तिथे आहेत, मग त्यांना वेगवेगळ्या गोष्टी अट्रॅक्शन असतं कारण ते वय असतं, तर यावेळी त्यांच्यासोबत कसं राहायला हवं?
2: किशोरवयीन जे मुलं मुली आहेत ना त्यांना जर आपण असं हे करू नका ते डूज अँड डोंट तर त्यांना आवडत नाहीये. त्यांना आवडत नाही, हे करू नका म्हटलं ना तर ते हमखास करतात.
1: ओके,
2: म्हणून काय करायचं की ह्या मुलांबरोबर आपले मैत्रीपूर्ण संबंध पाहिजेत. आपण एक पायरी खाली उतरायचं, त्यांच्याबरोबर जर मैत्रीपूर्ण संबंध ठेवले तर त्यांना वाटतं अरे हे तर आपल्यातलेच आहेत, म्हणजे ते आपल्याशी मनमोकळं बोलू शकतात. जेव्हा माणूस एखादं मनमोकळं बोलतं ना मनात काही शल्य राहत नाही, त्याच्या काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या समस्या आहेत ते आपल्याबरोबर शेअर करतात आणि प्रत्येक समस्येला तो उत्तर असतं, आपण आपल्या परीने ते सोडवायचा प्रयत्न करतो. म्हणून किशोरवयीन जे मुलं मुली आहेत ना त्यांच्याबरोबर माझे तर नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्याच्यामुळे ते त्यांच्या जे काही आहेत ते मला नेहमी सांगत असतात. आपण त्याच्यातून सल्ला न देता आपण ती परिस्थिती आहे त्यांना फक्त असं कसं विघटन करून सांगतो की असं असं आहे निर्णय तुझा तू घे आणि मग त्यांना ते पटतं. आणि मला असं वाटतं प्रत्येक किशोरवयीन मुलगा आणि मुलगी त्यांच्या आई वडिलांनाही मी असं सांगेल की मुलांना असं धाकात ठेवून उपयोग नाही, तर तुम्ही तुमच्या मुलांशी खरं तर मैत्री केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपले मुलांना वाटतं ना आपले बेस्ट फ्रेंड आपले आई वडील आहेत ना, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात. काही प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल तर शेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये मार्ग निघतो. कारण आपले आई वडील कसे असतात म्हणजे मुलांचे आई वडील की चार पावसाळे त्यांनी पाहिलेले असतात, जग दुनियादारी त्यांना माहिती असते, मग आपल्याला त्याचा उपाय सापडतो समस्येवरचा आणि त्याच्यामुळे कुटुंबात असे काही येणार नाही अडचणी असं मला वाटतं. आणि म्हणून प्रत्येक आई वडील आणि मुलगा यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असलेच पाहिजे.
1: हो, पण पूर्वीच असं झालंय की आई वडिलांचा एकच समज असतो आमच्या लहानपणी किंवा आमच्या काळी आम्ही हे केलेलं नाहीये, तुम्ही काय करताय, आम्ही पण या वयातून गेलोय पण आम्ही असं काही केलं नाहीये, मग ते त्यांचं सांगत असतात मुलांना आणि मग मुलांवर त्याचा वेगळा परिणाम पण होऊ शकतो. तर अशा पालकांना काय सांगायला?
2: आताची जी तुम्ही सांगितली ती पिढी ना खरंच त्या पिढीचं बघा, त्यांचं जे बालपण गेलं ना ते त्यांच्या पालकांचं ऐकण्यात गेलं आणि आता त्यांची मुलं जी तारुण्यावस्थात आहेत आता ह्या पालकांना त्यांच्या मुलांचं ऐकावं लागते. म्हणजे ही पिढी अशी आहे की त्यांनी त्यांच्या माता पित्यांचं ऐकलं मुलांचं ऐकावं लागतं, कारण आता ही जी पिढी आहे ही नवीन पिढी नवीन विचारांची आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की हिच्या तरुण मुलांचे जे पालक आहेत त्यांनी तरी आता ते मागचा जमाना कारण बदललेला आहे, खूप खूप गोष्टी बदलत गेल्या. आता आपण पाहतो आपण जो ते जे पालक होते त्यांना सांगणं की तुम्ही तुमचा फोटो पहिला कधी काढला की 10वीला ज्यावेळेस तुम्हाला ते आय कार्ड पाहिजे होतं त्याच्यासाठी तुम्हाला पहिला फोटो काढावा लागला होता. आता तसं आहे का? आता मूल जन्माला आल्यानंतर लगेचच 5 मिनिटात त्याचा फोटो निघतो. म्हणजे एवढी पिढी ही फास्ट झालेली आहे, त्याच्यामुळे हे पालकांना तर बदलणं गरजेचंच आहे.
1: मॅडम, आज तुम्ही कोणत्या वर्गाला शिकवता, म्हणजे तुमच्याकडे कितवीचे वर्ग आहेत?
2: आठवी ते दहावी
1: म्हणजे किशोरवयीन मुलं आहेत तुमच्याकडे. तर या मुलांच्या समस्या काय असतात? आता तुम्ही जसं म्हणालात की मी मैत्रीण म्हणून राहते, मैत्रीपूर्ण संबंध ठेवते, तर यांच्या समस्या काय असतात असं तुम्हाला जाणवतंय?
2: सध्याची समस्या जर सांगायचं म्हणजे मुलांचीच नाही, याची सर्वांची समस्या असं म्हणता येईल की आपल्यामध्ये जे दुधारी शस्त्र जे प्रत्येकाच्या हातात आहे, मोबाईल, की हा मोबाईल हातात असताना अभ्यासामध्ये कसं वळवायचं, फार मोठी एक अडचण सध्या वाटते. कारण अभ्यासापेक्षा निश्चितच जे एंटरटेन भरलेला मोबाईल आहे ते नक्कीच. आणि

0: तुम्ही पुस्तक द्या हातात, तो पुस्तक वाचेल. तुम्ही मोबाईल द्या, तो मोबाईल बघेल. शेवटी समस्या काय ती आपणच ठरवायची.
1: मॅडम, तुम्ही पण एक आई आहात आणि जेव्हा तुम्ही शाळेत शिक्षिका असता आणि जेव्हा घरी आई असता तर काय बदल स्वतःमध्ये जाणवतो?
0: हा, कधी कधी होतं असं की मग घरून मुलं म्हणतात, आई तू शाळेत नाहीयेस, कुठेतरी जाणीव करू दिला, हो बरोबर आहे शाळेत नाही, पण ते एक आपल्या अंगात भिनलेलं असतं ना, मग ते जाणीवपूर्वक दूर ठेवावं लागतं, कधी कधी विसरलं पण जातं.
1: आता पुढे काय करायचंय, काय अपेक्षा आहेत, अजून काय काय करायचं राहून गेलंय आयुष्यात?
0: आयुष्यामध्ये आता मुलांच्या, आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या रूपानं आपल्याला आता हे स्वप्न पाहिजेत, की जे आपलं स्वप्न नाही पूर्ण झालं ते विद्यार्थ्यांच्या रूपातच बघायचे आहेत, की विद्यार्थी हे स्वप्न कसे पूर्ण करतील. विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे शिक्षकाचं स्वप्न पूर्ण झालं.
1: आणि मॅडम, खरं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की विद्यार्थी हा शिक्षकासाठी खूप महत्वाचा असतो, आणि सगळ्यात जास्त निस्वार्थी कोण असेल तर शिक्षक असतो, की त्यांचा विद्यार्थी पुढे गेला ना त्यांना सगळ्यात जास्त आनंद होतो. तर असे अनेक विद्यार्थी असतील जे खूप पुढे गेले असतील, ते येतात भेटायला तेव्हा कसं वाटतं?
0: अगदी, म्हणजे आपण म्हणतो ना देव भेटणं ही दुर्मिळ गोष्ट असते. असा विद्यार्थी एखादा जो भेटायला आपल्याला वर्जून येतो आणि तो यशस्वी असतो, असे जर विद्यार्थी आले ना तर आपल्याच वाटतं आपण सगळं करून पावलो. आणि अशी झेप घेतलेले विद्यार्थी खूप त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आलेले असे अनेक विद्यार्थी भेटायला येतात, तेव्हा ते शिक्षक असं एकमेव आहे की ज्याला आपले विद्यार्थी आपल्या पुढे गेलेले पाहिजे असतात.
1: एखादा विद्यार्थी असा आहे का जो नेहमी लक्षात राहील?
0: हो, असे बरेच विद्यार्थी आहेत. शक्यतो कसे असतात, जे जास्त पुढे गेलेले विद्यार्थी असतात किंवा जास्त हुशार असतात, पण एखादा विद्यार्थी ज्याला आपण बॅक बेंचर म्हणतो तो सुद्धा आपल्याला काहीतरी शिकवून जातो, असे पण विद्यार्थी आहेत.
1: आणि मॅडम, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आठवणीत राहणारा क्षण कोणता आहे, की कधीही तो क्षण आठवू शकतो आणि तुम्ही तो क्षण कधीच विसरणार नाहीयेत?
0: आमच्या शाळेमध्ये एक मुलगी होती आणि त्या मुलीला, म्हणजे तिचं शिक्षण पूर्ण होऊन नंतर ती घरी गेली होती, पण नंतर तिला काही काळाने तिला ब्रेन ट्यूमर झाला आणि तिला काहीच आठवत नव्हतं. जेव्हा तिला आम्ही भेटायला गेलो तेव्हा तिने आम्हाला ओळखलं.
1: वाव.
0: ती ओळखत नव्हती कोणाला, पण तिने ओळखलं. आणि हा क्षण म्हणजे अविस्मरणीय आहे, की एक विद्यार्थी जो मरणासन्न आहे त्यानं फक्त आपल्या शिक्षकाला ठेवले.
1: आता ती बरी आहे?
0: नाही मॅडम,
1: नाही राहिली. मला तर असं वाटतं शिक्षक जो आहे ना तो सगळ्यात महत्वाचा आहे आयुष्यातला. आई वडीलांपेक्षा जास्त महत्वाचा शिक्षक आहे, कारण तो योग्य मार्ग दाखवत असतो आणि शिकवण्याचंही काम करत असतो. तर तुम्हाला तुमचे शिक्षक आठवतात का, आणि तुमचे आवडते शिक्षक कोण होते?
0: शिक्षक आवडते म्हणजे आता जे आमचे प्रिन्सिपल आहेत तेच माझे शिक्षक होते.
1: अरे वा.
0: म्हणजे आवडत्या शिक्षकांच्या बरोबर काम करण्याचा, की ज्यांना आपण मार्गदर्शक म्हणून बघितलं ते शब्दात नाही सांगू शकत,
1: म्हणजे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हेच खूप मोठं आहे. आणि मॅडम, तुम्हाला जर आज तुमच्या शिक्षकांना काही सांगायचं झालं, ज्यांनी तुम्हाला शिकवलंय त्यांना काही सांगायचं झालं या माध्यमातून, तर काय सांगाल?
0: त्यांनी आमच्या डोळ्यात जे स्वप्न जागवलं की समाजासाठी आपण काहीतरी, समाजाचं आपण ऋण लागतो, ते ऋण कुठेतरी फेडता आलं पाहिजे. मला असं वाटतं एक शिक्षक म्हणून कार्यरत असताना हे ऋण कुठेतरी आपण फेडतोय याचा नक्कीच हे वाटतंय, आणि त्या शिक्षकांना असं धन्यवाद द्यावं असे वाटतात की तुम्ही आम्हाला घडवलं, म्हणजे हे जे काही आहे ते तुम्हीच, तुमचंच आहे.
1: पण खरं म्हणजे आपण जेव्हा कोणत्याही ठिकाणी काम करतो तेव्हा काय होतं, कधी कधी वेळेच्या अपेक्षा जास्तही थांबावं लागतं, कधी कधी एक्स्ट्रा काहीतरी काम आल्यावर थांबावं लागतं. तर घरचे या सगळ्यांना सपोर्ट करतात?
0: हो, नक्कीच सपोर्ट करतात. म्हणूनच एक लेडी शिक्षक असं तरी, म्हणूनच जो आपण म्हणतो ना करिअर सक्सेस होतो, घरच्यांच्या पाठिंब्यामुळेच होतो, आणि त्याच्यामुळे कुठेतरी थांबावं लागलं ना 100% आपल्याला देता येतं.
1: घरातल्या गोष्टी शाळेत जातात आणि शाळेतल्या गोष्टी घरात येतात
0: असं होतं, पण मी सुरुवातीपासूनच केलेलं आहे की घरचा उंबरठा ओलांडला ना आपण जो घरातली व्यक्ती असतो गृहिणी ती घरीच राहते, एक शिक्षकच शाळेत जातो, त्याच्यामुळे असं होत नाही कधी.
1: मॅडम, खरं म्हणजे हे सगळं तुम्ही सांभाळत आहात, हे सगळं तुम्ही करता आहात आणि पुढेही तुमचं हे सगळं आनंदानं करण्याची इच्छा आहे,

0: तर या प्रोफेशनबद्दल किंवा शिक्षक या प्रोफेशनबद्दल तुमचं प्रेम तर दिसून येत आहे, पण कधी असं झालं असं तुम्ही शिक्षक नसतात तर आज काय असतात?
1: असा विचार सुद्धा करवत नाही की आपण शिक्षक नसतो तर काय केलं असतं, नाही विचार करू शकत नाही. इतकं ते अंगी भिनलेलं आहे.
0: अच्छा. आणि मॅडम, तुम्ही आपल्या ज्या महिला आहेत त्यांना आज काय सांगाल या निमित्तानं?
1: महिला आज आपण म्हणजे पुरोपर एक म्हण आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धारी. आज जो काही आपण सध्याचा सोशल मीडियाचा जमाना आहे आणि बरंच आपण म्हणतो की व्हॅल्यू एज्युकेशन मूल्य शिक्षण राहिलेलं नाही, मला असं वाटतं की जिच्या हाती पाळण्याची दोरी आहे ना तिनेच हे संस्कार घडवलेच पाहिजे. जसं आपण म्हणतो की सातच्या आत मुलगी घरात यावी, पण मला असं वाटतं की सातच्या आत माझा एखाद्या आईनं म्हणावं की सातच्या आत माझा मुलगा घरात यावा, जेणेकरून ती मुलगी जो जी कोणी आहे ती सुरक्षित राहील. म्हणजे आज जे जगामध्ये आपण पाहतो तर प्रत्येक आईनं जर ठरवलं की तर ते होऊ शकतं. जे संस्काराचं जे आपल्याला संचित आहे ना, हे मागच्या पिढीकडून आलं, हे पुढच्या पिढीकडे गेलंच पाहिजे. कुठेतरी समाजातील वाईट प्रवृत्तीला आळा घालणारी जी कोणी असेल तर ती घरातील महिलाच असेल. म्हणून महिलांनीच याच्यासाठी आता तरी आणखी जागृतपणे उभं राहिलं पाहिजे.
0: मॅडम, तुमचे विषय आहेत गणित आणि विज्ञान, तर गणित आणि विज्ञानामध्ये आपण कशा प्रकारे करिअर घडवू शकतो?
1: गणित आणि विज्ञान मध्ये चांगलं आपण करिअर घडू शकतो की जे ज्या वाटा आपल्याला घेऊन जातात, समजा जे नोकरीच्या यांनी, तर गणित विज्ञानशिवाय पर्यायच नाहीये. आपल्याला करिअर चांगलं करायचं असेल म्हणजे तसं तुम्ही इतर क्षेत्रातही करू शकता, फक्त माझं म्हणणं काय जिथं जा तिथे बेस्ट व्हा. म्हणजे गणित विज्ञानाचे तुम्हाला वाटा आहेच, पण आर्ट्सकडनं पण तुम्ही जाऊ शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं की जिथे जायचं तिथे बेस्ट म्हणून राहायचं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता.
0: मॅडम, खरं म्हणजे आपण सुरुवातीलाच तुम्ही जसं म्हणाला होतात की बालपण निरागस होतं तेव्हा रविवार रविवारच असायचं, पण आता शक्यतो ते शक्यच होत नाही, कारण रविवार असलं तरी घरची कामं असतात, मुलांचं असतं, घरातल्या मोठ्यांचं असतं. पण जेव्हा असं वाटतं की स्वतःसाठी जगावं, स्वतःसाठी काहीतरी करावं, त्यावेळी काय करता तुम्ही?
1: तेच की नेहमी असं लक्षात का ओ पहिले वाला इथं वार अपने आता. पण मग असं एका दिवशी वाटलं की हा रविवार आपल्याला कॅश करायचा, तर सकाळी सकाळी उठायचं, आपली सॅग भरायची आणि कोणत्या तरी किल्ल्यावरती चालू पडायचं. की छंद माणसाला माणूस म्हणून जिवंत ठेवतात. संध्याकाळी भले आपण थकून घरी येऊ, पण ते पुढच्या आठवडाभराची जी एनर्जी आहे ना ती आपल्याला छंदच देतात.
0: पण तुम्ही एकटाच जाता की काही टीम वगैरे आहे तुमचा? ग्रुप
1: ग्रुप असतो, घरचे सर्व असतात. आणि असं कधी एकट्याने पण केलेले आहे, सोलो ट्रेक पण केलेले आहेत.
0: सोलो मध्ये मजा येते की टीम सोबत?
1: टीम सोबत मजा येते. एखादा किल्ला आपण जो उघडून दाखवतो, आपण सांगतो, त्याचा आनंद न सांगता येण्यासारखा आहे.
0: म्हणजे गणित विज्ञान तर आहेच, पण तुम्हाला इतिहासामध्ये पण तेवढीच रुची?
1: हो हो.
0: आणि मग तुम्ही इतिहास हा विषय का नाही निवडलात मग शिक्षिका होण्यासाठी?
1: गणित विज्ञान हा पोट भरण्याचा विषय मला वाटतं आणि इतिहास हा छंदासाठी वापरला.
0: अच्छा अच्छा, छान, खरंच खूप सुंदर. आणि मॅडम, खरं म्हणजे तुमच्याशी बोलून खूप छान वाटतंय. तर आज जाता जाता आपले जे मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, कारण आजकालला जेनजी विद्यार्थी आपण ज्यांना म्हणतो जेनजी, त्यांच्याबद्दल खूप काही गोष्टी पसरलेल्या आहेत, काही चांगल्या आहेत काही वाईट आहे, नेगेटिव्ह जसं पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह तसं नेगेटिव्ह, तर या जेनजींना काय सांगाल आज जाता जाता?
1: आजची जेनजी आहे स्पष्ट व्यक्ती आहे, अजिबात मनात काही न ठेवता बोलून मोकळे होणार आहे. तर यांना मी सांगते की क्षितिज तुमचंच आहे, तुम्हाला जसे आम्हाला अडचणी आल्या तशा आता अडचणी तुम्हाला नाहीच आहे. तुम्ही फक्त आपले पंख विस्तारा, आभाळ तुमचंच आहे.
0: अरे वा, किती छान. मॅडम, तुम्ही इथे आलात, आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आज आपण पात्रे बुद्रुक येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील गणित आणि विज्ञानाच्या शिक्षिका अनिता नळे यांच्याशी गप्पा मारल्या. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची, पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी संवाद सखींशी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 0.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नमस्कार, शुभ संध्या काळ मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपला संडे स्पेशल कॉलेज कट्टा हा शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत एक अशी विद्यार्थिनी जिनं आपल्या कल्पकतेच्या, जिद्दीच्या आणि विज्ञानावरील प्रेमाच्या जोरावरती एक मोठं यश मिळवले. मंडळी, दीक्षा ब्राह्मणे हिची इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड झाली आहे आणि ही तिच्यासाठी, तिच्या कुटुंबासाठी, तिच्या शिक्षकांसाठी आणि त्याचसोबत मंडळी आपल्या सर्वांसाठी फार फार फार अभिमानाची गोष्ट आहे. आज आपण तिचा हा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत, तिच्याशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. आणि मंडळी, आपल्यासारखीच एक लहान विद्यार्थिनी आहे जी 11वी मध्ये आहे आणि तिने एवढं छान य संपादन केलेलं आहे, तर आपण जाणून घेऊया तिचा प्रवास काय. तर दीक्षा, सगळ्यात आधी तुझं आपल्या रेडिओ नगर मध्ये खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: तर सगळ्यात आधी दीक्षा, तुझं आपल्या रेडिओ नगरच्या मार्फत असेल, आपल्या स्नेहालय परिवाराकडून असेल, माझ्याकडून असेल, सगळ्यात आधी तुझं खूप खूप अभिनंदन आहे. आणि आता मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या कुटुंबाबद्दल थोडंसं सांग.
1: मी दीक्षा ब्राह्मणे. आम्ही दोन बहिणी आहोत, पण माझे आई वडील कधीच आमच्यामध्ये भेदभाव करत नाही. का मुली, दोन मुली आहेत, पण मग मुलगा हवा होता असं कधीच म्हणत नाहीत. एकदम मुलांसारखं आम्हाला वागवतात आणि हे करू नको, ते करू नको कधीच बोलत नाही. म्हणजे आम्हाला जे करायचं आहे ना, त्याच्यासाठी ते आम्हाला सपोर्ट करत असतात कायम. माझे पप्पा शेतकरी आहे आणि मम्मी हाऊस वाईफ आहे. माझी बहीण बी फार्मसी सेकंड इयर.
0: अरे वा, छान. आता जेव्हा इन्स्पायर अवॉर्ड साठी तुझी निवड झाली, जेव्हा हे कळलं की अरे मला अवॉर्ड मिळालाय, तर काय प्रतिक्रिया होती तुझी आणि कसं कळलं तुला?
1: म्हणजे लेक्चरमध्ये होते मी आणि मॅडमनी प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये बोलवलं होतं. समजलंच नाही नेमकं चालू काय काय का झालं, तेच कळालं नाही. म्हणजे शिक्षकांनी सांगितलं तेव्हा एकदम असं आश्चर्य वाटलं होतं की आपली सिलेक्शन होऊच कसं काय शकतं. म्हणजे असं खूप वेगळं होतं हे.
0: अच्छा, तुझ्या या नळे मॅडमनीच सांगितलं होतं तुला?
1: हो.
0: अच्छा, तर मंडळी, आज आपल्यासोबत दीक्षाच्या मॅडम सुद्धा आहेत, अनिता नळे मॅडम, आणि त्यांच्याशी सुद्धा आपण एक जाणून घेणार आहोत. तर मॅडम, दीक्षाला जेव्हा इन्स्पायर अवॉर्डसाठी हिची निवड करण्यात आली, जेव्हा कळलं तुम्हाला, काय वाटलं आणि कसं वाटलं तुम्हाला?
2: सुरुवातीला ज्यावेळेस ह्या इन्स्पायर्ड अवॉर्डसाठी आम्हाला मुलांची निवड करायची होती, तर सर्वप्रथम माझ्यासमोर नाव आलं दीक्षाचं. आता दीक्षा फक्त हुशार आहे म्हणून मी तिला निवडलं नाही, तर दीक्षामध्ये मला नेहमीच एक अशी वेगळी चुणूक जाणवायची की आपण सांगतोय म्हणून ती ऐकणार असं नाही, तर जो टॉपिक तिला शिकवला ना, त्यातील तिचे प्रश्न उपलब्ध असायचे. ती प्रश्न विचारायची, हे का, हे कसं, आणि त्याच्यातून तिचा वैज्ञानिक दृष्टिकोन मला कायम दिसायचं आणि असं वाटायचं की ही मुलगी काहीतरी करेल. आणि म्हणून सर्वप्रथम माझ्यासमोर नाव आलं दीक्षाचं आणि म्हणून मी दीक्षाला त्याच्यामध्ये घेतलं.
0: आता दीक्षा, मी परत तुझ्याकडे येते. आपण बघतोच की अनेक विद्यार्थी असतात, इव्हन मी सुद्धा होते, की माझ्या लहानपणी मला विज्ञान, गणित हे विषय आवडायचे नाहीत आणि अनेक विद्यार्थ्यांना ते विषय फार अवघड वाटतात किंवा त्यामध्ये बोरिंग वाटतात ते विषय. पण मग तुला विज्ञानाची आवड कशी लागली?
1: पहिल्यापासूनच विज्ञान आणि गणित फेवरेट सब्जेक्ट होता माझा आणि त्यात टीचर्समुळे ते आणखी आवडायला लागलं मला. त्यांच्या शिकवण्यामुळेच आणि खूप म्हणजे हसून खेळून शिकवतात मॅडम.
0: ओके. आता त्याच सोबत मला हे विचारायचंय की आता तू 11वी मध्ये आहेस आणि लहानपणीची दीक्षा कशी होती, आताची कशी आहे? लहानपणी खोडकर होतीस का तू?
1: नाही, शांत, खूप कोणाशी बोलणं नाही जास्त काही नाही.
0: बर. आणि आता अनेक वेळा असं होतं की आपल्या हॉबीज वेगळ्या असतात आणि आपलं करिअरचं क्षेत्र वेगळं, तर तुझ्या हॉबीज कोणत्या कोणत्या या व्यतिरिक्त?
1: डान्सिंग, सिंगिंग.
0: मग डान्सिंग मध्ये मग तू जस्ट हॉबी म्हणून करतेस की पुढे जाऊन तुला त्याच्यामध्ये पण?
1: जस्ट हॉबी.
0: जस्ट हॉबी म्हणून करतेस. ओके. आता आपण बोलूया तुझ्या प्रोजेक्ट बद्दल बोलूयात. आता ज्यासाठी तुला हा अवॉर्ड मिळाला, तर काय प्रोजेक्ट बनवलेला असतो?
1: अरिथमॅटिक प्रोग्रेशन, मॅथमॅटिक्सचा आम्हाला 10th मध्ये तो चॅप्टर होता. पण त्या संकल्पनेतून आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं असं डोक्यात आलं, मग त्यावरून आम्ही तो सब्जेक्ट निवडला.
0: समाजासाठी त्याचा फायदा काय, त्या प्रोजेक्टचं मला पूर्ण सांग की नेमकं ह्याची सुरुवात कशी झाली, प्रोजेक्ट हा बनवायचा, हा टॉपिक ठरला कसा तुझा आणि नंतर मग कसं ते आलं?
1: म्हणजे हा टॉपिक एकदम युनिक होता असा आणि तो सामाजिक उपयोगात नाविन्यपूर्ण कल्पना होती ती एक, त्यामुळे त्या टॉपिक आम्हाला घ्यावासा वाटला.
0: अच्छा, त्यातून जेव्हा तू म्हणतेस की हा नाविन्यपूर्ण टॉपिक आहे वगैरे, मग याचा फायदा काय?
1: सामाजिक उपयोग. समस्या म्हणजे अशा समस्या असतात आपल्याला महामार्गावर, ट्रॅफिकची, सिग्नलची, समृद्धी महामार्ग एकदम म्हणजे असा सरळ असतो, एक सुरी आपलं हे होत असतं आणि त्यातून मग जो चालक असतो त्याला हिप्नोटाईज झाल्यासारखं वाटतं. ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून मग जरा त्यात काहीतरी वेगळेपणा असावा म्हणून या संकल्पनेचा वापर करायचा आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन.
0: ओके, म्हणजे जसं की एखादा चालक आहे, एखादा असा व्यक्ती आहे की बाबा लॉंग रूटला तो व्यक्ती चाललेला आहे, त्याच्या सेफ्टीसाठी बनवलेला हा प्रोजेक्ट असू शकतो. आता त्याचसोबत इन्स्पायर अवॉर्ड साठी तुझा प्रोजेक्ट निवडला गेलास, तर हाच प्रोजेक्ट निवडायचा हे तू केव्हा ठरवलं? याच्या आधी तुझ्या डोक्यात काही होतं का की नाही मी एक वेगळा असा असं निवडेल किंवा असं काही?
1: नाही, हाच मला युनिक टॉपिक वाटला, अरिथमॅटिक प्रोग्रेशन.
0: आता त्यासोबत आता जेव्हा हा प्रोजेक्ट तू बनवत होतीस, जेव्हा हे क्रिएट करत होतीस, तर तुला कोण कोणत्या अडचणी आल्या?
1: विचार करावा लागतो खूप आणि त्या अडचणी खूप येत असतात, पण शिक्षक सोबत असले की होऊन जातं.
0: तर मॅडम मी पुन्हा येते तुमच्याकडे, कशा पद्धतीचा प्रोजेक्ट होता आणि हिने नेमकं कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट बनवला होता?
2: हे जे इन्स्पायर्ड अवॉर्ड आहे याच्यामध्ये हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे की याच्यामध्ये एक आपल्याला कल्पना द्यायची असते, ती कल्पना अशी की जी ज्याच्यामध्ये नाविन्य आहे, युनिक आहे कल्पना, पण जी समाजाच्या उपयोगाची साठी ठरू शकते आणि ती वापरण्यास सुलभ असू शकते. तिचा आता सध्या जे उपाय आहेत विद्यमान उपायांपेक्षा त्याच्यामध्ये फायदा जास्त असू शकतो अशी एक कल्पना असा मांडायची होती. तशा कल्पना तर खूप असतात, पण आम्ही प्रामुख्याने गणितातील कल्पनांना जास्त वाव दिला का की ह्या कल्पना कमी वापरलेल्या असतात, म्हणून आम्हाला युनिक टॉपिक हवा होता म्हणून आम्ही गणिताकडे वळलो. सायन्स पेक्षा आम्ही गणिताकडे वळलो आणि त्यातच एक चॅप्टर तो दहावीला आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर ह्या चॅप्टरचा आपल्याला समाजासाठी काय उपयोग करता येईल असा आम्ही विचार केला. तर त्याच्यावरती कमी आहे, आम्ही म्हटलं आपण याचाच फायदा घ्यायचा की याच्यावरती जास्त मटेरियल उपलब्ध नाही ना, म्हणून आपण हीच कल्पना द्यायची आणि आमची ती स्ट्रॅटेजी एकदम उपयोगी पडली आणि आमची कल्पना ही यशस्वी ठरली, म्हणजे त्यांनी आमची कल्पना पास केली आणि आम्हाला त्याच्यामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली.
0: वा वा, आता हा प्रोजेक्ट सिलेक्ट तर झालेला आहे, याला अवॉर्ड सुद्धा मिळत आहे, मग आता पुढे या प्रोजेक्टचं काय? पुढे तुम्ही काय करणार आता? ही जेव्हा कल्पना त्यांनी मान्य केली आहे, मग आता पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे?
2: आता आमचं पुढचं पाऊल असं आहे की जिल्हा प्रदर्शनमध्ये हा प्रोजेक्ट आम्ही घेऊन जाणार आहोत आणि असा हा प्रोजेक्ट आम्ही मांडणार आहोत की त्याच्यामध्ये नाविन्य असेल आणि खरं तर तो समाजाच्या उपयोगासाठी, जसं दीक्षाने आता सांगितलं, एक एक्झाम्पल सांगितलं की समृद्धी महामार्गावरचा एक सुरी प्रवास असतो की चालक हिप्नोटाईज होऊ शकतो, तर मग त्याच्यावरती हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा विषय आम्हाला तिथं कसा मांडता येईल की जेणेकरून हा रटाळ प्रवास थोडासा कमी रटाळ होईल आणि त्याच्यासाठी काय करता येईल, आम्ही याच्यावरती आता प्रोजेक्ट बनवत आहोत आणि आम्हाला आशा आहे की आमचा हा प्रोजेक्ट नक्की जिल्हा प्रदर्शनमध्ये त्याच्यामध्ये पास होऊन तो नक्कीच राज्याला जाईल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे.
0: नक्कीच नक्कीच. आता जर तुला अवॉर्ड मिळालेला आहे आणि आता तुझे शिक्षक असतील, तू असतील, एवढे मेहनत करतात म्हटल्यानंतर नक्कीच हा प्रोजेक्ट पुढे जाण्यासारखा आहे आणि शेवटी समाजासाठी आपण काहीतरी करत आहोत म्हटल्यानंतर या गोष्टीची कुठे ना कुठेतरी दाद घेतली जाते, दखल घेतली जाते आणि शेवटी ती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवली सुद्धा जाते, जसं तुला हा इन्स्पायर अवॉर्ड मिळाला. आता त्याचसोबत कधी असं झालं का की तुझ्या लाईफमध्ये अशी एखादी सिच्युएशन आली की त्यावेळेस वाटते की नाही यार माझ्याकडून नाही होणार आहे, मी आता थकली आहे किंवा मला आता ह्या गोष्टींचा वैताग आलेला आहे, असं खचली होतीस का कधी तू?
1: नाही, आमच्या म्हणजे लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिताताई विखे पाटील यांनी आम्हाला कायम प्रेरणा दिलेली आहे, त्यामुळे कधी खचल्यासारखं वाटत नाही. आणि श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पाथरे येथील कृतिशील मुख्याध्यापक माननीय बारगुजे सर हे कायम विद्यार्थ्यांच्या हितासाठी खचत राहत,
0: कायम सपोर्ट करत राहतात. व्हेरी गुड, छान. आता तू एवढा प्रोजेक्ट बनवतीयेस, विज्ञान गणिताची आवड आहे म्हटल्यानंतर तुला अभ्यास खूप जास्त करावा लागत असणार आहे, ते पाठांतर असणार आहे वगैरे, मग तू अभ्यास कशा पद्धतीने करतेस?
1: हसत खेळत, टेन्शन नाही घेत कसलंच.
0: आणि मग तू जेव्हा तू अभ्यास करतेस तो लक्षात कसा राहतो, त्याची काही ट्रिक असेल तर आपल्या श्रोत्यांना देना.
1: म्हणजे पाठांतर नाही करायचं जास्त, ट्रिक नुसारच लक्षात ठेवते.
0: अच्छा,
3: नोट्स वगैरे काढते जे
1: टीचर्स देतात त्याच
3: नोट्स वगैरे देत. ओके, आता मग या सगळ्यातून तू खेळासाठी वगैरे काय करते, मैदानी खेळ वगैरे खेळतेस का, आणि कोणता खेळ आवडतो तुला?
1: बॅडमिंटन.
3: बॅडमिंटन आवडतो. अरे वा, छान, व्हेरी गुड. आता जेव्हा हे तुझं यश जेव्हा घरी समजलं तुझ्या की माझ्या मुलीला असं असं अवॉर्ड मिळालंय, जेव्हा तुझ्या फॅमिलीला कळालं, तर काय रिएक्शन होती त्यांना, काय वाटलं त्यांना?
1: म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये इतकं मोठं तरी कोणाला नव्हतं मिळालेलं, तर सर्वांना आनंद झाला होता. खूप लांबून लांबून कॉल येत होते नातेवाईकांचे
3: वगैरे.
1: कायम म्हणजे सपोर्ट करतात जास्त.
3: सपोर्ट करतात. आणि ते गीते सर काय शिकवतात तुला?
1: मॅथ
3: शिकवतात. म्हणजे सायन्स आणि मॅथचे टीचर तुझ्या म्हणजे ओळखीतले आहेत, फेवरेट आहेत. ओके, आणि आता त्यासोबत तुला जर समज कधी अभ्यासाचा कंटाळा आला तर तू काय करतेस?
1: गप्पा मैत्रिणीसोबत.
3: मैत्रिणीसोबत गप्पा. मग ते अभ्यासाच्याच असतात की वेगळ्या असतात?
1: नाही, अभ्यासाच्या, कधी कॉलेजमधल्या.
3: आता तुझं विज्ञान आणि गणितामध्ये एवढं प्रभुत्व आहे, एवढं मग पुढे जाऊन हा विषय तू करिअरला कसा नेणार आहेस, किंवा करिअर काय तुझं पुढचं?
1: माझं करिअरचा प्लॅनिंग म्हणजे मॅथमध्येच करिअर करायचं.
3: काय करायचं?
1: बीटेक.
3: आयटी सेक्टर मध्ये जायचंय कामाला. आता समज जर तुझी मैत्रीण आहे किंवा मित्र आहेत, त्यांना जर असं अपयश एखादं आलं की समज एखाद्या पेपरमध्ये ते फेल होत आहेत किंवा त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही, तर तू त्यांना सांगशील कसं, सपोर्ट कसा करशील?
1: म्हणजे त्यांना सांगाल का खचून जाऊ नका, प्रत्येक समस्येचा काहीतरी उपाय असतो ना. खचून न जाता लढत राहा, हा संदेश मी त्यांना देईल.
3: बर, तुझ्या आयुष्यातलं आणि तुझ्या अभ्यासाबाबतीतलं तुझं रोल मॉडेल कोण आहे?
1: एपीजे अब्दुल कलाम. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख पुस्तक मी वाचलं. मी यातून खूप प्रेरित झाले. त्यांनी जशी शून्यातून सुरुवात केली व ते भारताच्या सर्वोच्च स्थानी पोहोचले, तसेच मीही प्रयत्न करेन व एक दिवस मोठी झेप घेईल.
3: नक्कीच, नक्कीच. तर मग तुला समाजासाठी का काम करावं वाटलं?
1: सहकार महर्षी पद्मश्री विखे पाटील यांच्यापासून मला प्रेरणा भेटली
3: सामाजिक क्षेत्रात काम करायची.
1: आणि नुसतं पाठांतर केलं तर एक पाठ केलं का मागचं विसरून
3: जातो. तू या आधी लहानपणापासून असे कोणत्या एक्झाम्स दिल्यास का, जसं की आता आमच्या काळामध्ये होतं प्रज्ञाशोध, स्कॉलरशिप होतं, इंटरमिजिएट होतं, तर अशा कोणत्या तू स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा अशा स्पर्धांमध्ये भाग घेतलायस का?
1: हो.
3: कोण कोणत्या?
1: NMMS आणि शिष्यवृत्ती.
3: शिष्यवृत्तीमध्ये घेतलं. कसा अभ्यास असायचा तो, काय केलास तो अभ्यास?
1: म्हणजे NMMS साठी तर बुक होत एक आणि टीचर्स पण शिकवायचे मग त्यातूनच.
3: ओके, आता हा अवॉर्ड ज्यांनाही मिळालेला आहे तुझ्यासारखेच इतरही असणारच आहेत की ज्यांना या अवॉर्डसाठी निवड झालेली आहे विविध जिल्ह्यांमधून असेल, तर त्यांना तू काय सांगशील, त्यांना तू काय, त्यांच्याकडून काय प्रेरणा घेशील तू?
1: भारताला आपण विकसित राष्ट्र बनवूया आणि चिमणीच्या चोचीने का होईना प्रयत्न करूया.
3: शेवटी आई वडील शेती करतात, कष्ट करतात आणि ते तुम्हाला वाढवतायत, शिकवतायत एवढं छान, आणि तू नक्कीच त्यांचं नाव रोशन करतेस आता असं मला वाटतंय. आता त्याचसोबत तुझे जे मित्रमैत्रिणी आहेत, तर त्यांचा तुला या गोष्टीमध्ये कसा पाठिंबा मिळाला?
1: म्हणजे ते तू घाबरू नको, तू कर, मॅडम आहेत, तू कर असं सांगत असतात
3: सगळं मॅडमच्या भरोश्यावरती. वाव, व्हेरी गुड. आता मॅडम मी तुमच्याकडे येते, तर काय वाटतं दीक्षा पुढे जाऊन कशी प्रगती करेल, काय वाटतं तुम्हाला?
2: दीक्षाकडे पाहून नक्कीच वाटतं की दीक्षा ही खरंच मोठी झेप घेणारी विद्यार्थिनी आहेच. आणि आमची जी शाळा आहे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, हिला खरं तर अशी हिरे घडवणारी शाळा आहे ती. इतिहास आहे त्या शाळेला. आणि आमची जी संस्था आहे लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्था, ही संस्था नेहमीच अशा विद्यार्थ्यांच्या झेपेला प्रोत्साहन देणारी आहे. आमच्या कार्यकारी अधिकारी सुस्मिता मॅडम असतील, आमच्या शिक्षण संचालिका सौ सरोदे मॅडम असतील, हे आम्हा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणा देतात आणि याचा नेहमीच आम्हाला उपयोग झालेला आहे आमचे विद्यार्थी नेहमीच चमकत असतात. त्यामुळं माझा दीक्षावर पूर्णपणे विश्वास आहे की ती नक्कीच आयुष्यामध्ये काहीतरी चांगलंच करून दाखवेल.
3: नक्कीच. आपल्या शाळेमध्ये आणखी कोणकोणत्या प्रकारचे अशा पद्धतीचे उपक्रम राबवले जातात?
2: आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे ते नाविन्यपूर्ण नेहमीच उपक्रम राबवत असतात. आता मागच्या वर्षी आम्ही एक वेगळा उपक्रम असा राबवला होता की जे टेक्स्टबुक मधले विज्ञान मधले जे काही प्रयोग आहेत ते आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सर्व पुस्तकातील सर्व प्रयोग सर्व विद्यार्थ्यांनी केले. म्हणजे फक्त प्रयोग शाळेवर डिपेंड न राहता आम्ही ते प्रयोग असे मोकळ्या मैदानात मांडले. म्हणजे सगळे 5वी पासून 10वी पर्यंतचे 12वी पर्यंतचे सगळे प्रयोग सगळ्या विद्यार्थ्यांनी, आणि एवढंच नाही तर आमच्या सर्व शिक्षकांनीही ते प्रयोग केले.
3: अच्छा.
2: हा, म्हणजे पूर्णपणे आम्ही त्याला असं विज्ञान जत्रेचं स्वरूप दिलं आणि त्याचा फायदा हा असा आम्हाला दीक्षेच्या रूपामध्ये झालेला आहे.
3: आणि तुमची शाळा तर एवढं छान पैकी उपक्रम राबवतच आहे, सगळं काही आहे. तर शाळेमध्ये म्हणजे आता तुम्ही ग्रामीण भागातून येता तर आपण बघतोच की अनेक वेळा मुलगा मुलगी मध्ये भेद केला जातो. अनेक मोस्टली खेडेगावांमध्ये असं असतं की त्यांचं शिक्षणाचं प्रमाण कुठेतरी मुलींचं कमी असतं. तर तुमच्या गावातील परिस्थिती काय आहे?
2: परिस्थिती पूर्वी जरा जास्तच भयानक होती पण सध्या फरक पडलेला आहे. जसं दीक्षाने सांगितलं की आता आमच्याकडे मुलगा मुलगी हा फरक केला जात नाही. पूर्वी फार दिसायचं. त्याचा परिणाम असं झालं की मुलीला पण असं घरातून वातावरण चांगलं सकस मिळतं. आणि पूर्वी कसं असायचं की तू मुलगी आहेस, हे करू नको, ते करू नको, म्हणून ती मुलगी थोडीशी अशी कशी बिचकून राहायची, शाळेतही मागे राहायची. आता तसा फरक पडायला लागला. आता मुली कुठेही मागे राहत नाही, उलट मुलांच्या पुढे जातात. आणि आपण 10वी 12वीच्या रिझल्टमध्ये पाहतोच मुली चांगल्या झेप घेत आहेत. एक चांगलं असं एक सकस वातावरण मला असं वाटतं आता तयार झालेलं आहे.
3: नक्कीच. तुम्ही दीक्षाला पुढच्या 5 वर्षांमध्ये तुम्ही कुठे, तुमची काय इच्छा आहे की तिने

0: तुझ्या की त्यांचं तुझ्या मॅडम एवढं छान स्वप्न आहे आणि तू तुझ्या आई वडिलांचे स्वप्न सुद्धा पूर्ण करतेस. तू स्वतः एक मुलींना आदर्श निर्माण करून देतेस की तू असंच आहे. आता ज्या घरामध्ये कुठेतरी भेदभाव होतोय मुलगा मुलगीमध्ये, खरंच श्रोते हो, दीक्षाच्या आई वडिलांकडून आपण हा संदेश घेतला पाहिजे की मुलगा मुलगी हा भेद काही नाहीये, उलट मुली सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत. तर तुझ्या आई वडिलांना जर तुला काही बोलायचं असेल, थँक्यू असेल, किंवा त्यांचं काहीही तुला तुझ्या मनामध्ये आहे की तुला आई वडिलांशी बोलायचं आहे पण ते तुला बोलता येत नाही त्यांच्या समोरासमोर, तर आत्ता तुला संधी आहे, तू काय बोलशील त्यांना?
1: थँक्यू आम्हाला इतका सपोर्ट करण्यासाठी आणि ते आम्हाला त्यांच्या मुलांसारखे वागवतात.
0: ओके. आणि त्यासोबत तुझ्या शिक्षकांना, तुला यामध्ये ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलाय त्यांना तू काय सांगशील?
1: सर्व शिक्षक म्हणजे प्रिन्सिपल सर, मॅडम, आमचे सर्व विज्ञान गणिताचे शिक्षक आणि इतर सर्व शिक्षक कर्मचारी, सर्वांची मदत मिळाली मला यात.
0: सर्वांना तू थँक्यू बोलशील. नक्कीच दीक्षा, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं मला आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा खूप छान वाटलं असणार आहे. श्रोते हो, ही एका ग्रामीण भागातून आलेली मुलगी आहे पण खरंच आपल्या अहिल्यानगरचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजवलेलं आहे. इन्स्पायर अवॉर्डसाठी तिची निवड झालेली आहे आणि त्याचसोबत मंडळी एक आदर्श तिने आपल्या डोळ्यासमोर उभा केलाय. अनेक विद्यार्थी असतात त्यांना सगळं काही मिळतं, वेळच्या वेळी तुम्हाला बुक्स मिळतायत, गाडी मिळते, सायकल मिळते, जे तुम्ही डिमांड करताय घरी तर आई वडील तुम्हाला आणून देतात, पण तरी सुद्धा अनेक विद्यार्थी कुठेतरी मागे राहतात. तर मंडळी तुम्हाला काय मिळतंय काय नाही यापेक्षा तुम्ही किती प्रयत्न करत आहात, किती प्रयत्नशील आहात तुमच्या ध्येयासाठी हे असणं, हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि खरंच दीक्षाकडून, तिच्या शिक्षकांकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे की बाबा परिस्थिती कितीही कठीण असली किंवा काही असलं तरी सुद्धा आपल्याला उभे राहायचंय आणि आपल्याला आपल्या घरच्यांसाठी आणि समाजासाठी काहीतरी करायचंय. तर मंडळी आपण भरपूर साऱ्या दीक्षासोबत, तिच्या मॅडमसोबत गप्पा मारलेल्या आहेत आणि आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटणार आहोत कॉलेज कट्टा या शो मध्ये ठीक संध्याकाळी 5 वाजता आपल्या नेहमीच्या वेळेमध्ये. मंडळी तुम्ही असंच हसत खेळत राहा आणि तुमचे जर काही अनुभव असतील तर आपल्या रेडिओला तुम्ही नक्की शेअर करा, तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्ही सुद्धा मुलाखतीला येऊ शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त एक कॉन्टॅक्ट करायचा आहे 90111 23 90 या संपर्क क्रमांकावरती. भेटूयात आणि पाहूयात पुढची इन्स्पायर व्यक्ती कोण असणार आहे आपल्यासोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: श्रोते मित्र हो नमस्कार. शेत शिवार या कार्यक्रमात आपण आज जाणून घेणार आहोत माननीय सुरेश दादा कोल्हे जे आधुनिक शेती करतात आणि शेती व्यवसाय देखील करतात आणि शेतीसाठी शेतकऱ्यांना खूप काही मार्गदर्शन करण्यासारखं त्यांच्याकडे ज्ञान आहे. तेव्हा सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया. नमस्कार.
1: नमस्कार श्रोते मंडळी, माझं नाव सुरेश गेनुजी कोल्हे आहे. मी कोपरगावचा राहणारा असून आता सध्या मी एक सुपर सिनियर सिटीजनमध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतीची सुरुवात म्हणजे वडिलोपार्जित शेती होतीच आणि त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग केल्यामुळे मला फारसं शेतीत जायचा प्रसंग आला नाही. परंतु सुरुवात अशी झाली की 20-25 वर्षापूर्वी मला फुकुओका नावाचा एक जपानच्या शास्त्रज्ञानं ज्याला आज जगभरात ऑर्गॅनिक फार्मिंगचा जनक म्हणतात त्याचं पुस्तक वन स्ट्रॉ रेव्होल्युशन वाचण्यात आलं आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की मग का बरं आपण पारंपरिक शेतीपेक्षा ऑर्गॅनिक फार्मिंगनीच सुरुवात करूया. तर पहिले सर्वांना मी फुकुओकाबद्दल थोडी माहिती देतो.
2: त्याचं आपला परिचय.
1: हा, तर माझ्या परिचयामध्येच आता इंजिनिअरिंग मी औरंगाबादून केलं. त्या तत्पूर्वी माझं सर्व शिक्षण माध्यमिक शिक्षण आपल्या देशातला सर्वात उच्च अशा संस्थेमध्ये सैनिक स्कूल सातारा याच्यामध्ये झालेले. त्या सैनिक स्कूल सातारामधून मी सिनियर केम्ब्रिजची मॅट्रिक्युलेशन परीक्षा दिली. त्याच्यानंतर मी हैदराबाद येथे 2-3 वर्ष एका नामांकित कंपनीमध्ये सर्व्हिस देखील केली. हा, हैदराबादला. हा, त्याच्यानंतर मग इथे येऊन व्यवसायाची सुरुवात केली.
2: कुठला व्यवसाय?
1: हे छोटे शेतीमध्ये पॉवर टिलरची एजन्सी घेऊन पॉवर टिलरची सुरुवात केली. याच दरम्यान मला योगागाने 2 जागतिक भ्रमण करण्याची संधी मिळाली. वर्ल्ड टूर्स केलेले आहे. तर पहिली वर्ल्ड टूर मी 1983 साली केली. त्याच्यामध्ये एकटाच होतो, कुठली ट्रॅव्हल एजन्सी बुकिंग नाही, काही नाही काही नाही. अगदी म्हणजे ज्याला खऱ्या अर्थाने देशाटन म्हणतात ते देशाटन केलं.
2: आणि विविध शेती व्यवसायाशी निगडीत होत.
1: हा, नाही बऱ्याच
2: शेती व्यवसायाशीच निगडीत होत का? ओके.
1: जास्त करून शुगर इंडस्ट्रीचे बाय प्रॉडक्टच्या संदर्भात होती, साखरेच्या धंद्याच्या बाय प्रॉडक्ट. आणि त्यावेळेला नवीनच टेक्नॉलॉजी होती. हवाई बेटांवर मी ठिबक सिंचनाचं पाहिलं.
2: बरं.
1: त्याच्यानंतर स्प्रिंकलर इरिगेशन.
2: बरं.
1: म्हणजे एक एक ठिबक सिंचनाचे प्लॉट त्यांचे 500 एकराचे होते.
2: बरं.
1: 500 एकराचे होते आणि सर्व मॉडर्न फार्मिंग होती त्यांची खूप.
2: हा, अच्छा.
1: त्याच्यानंतर काही ठिकाणी बगॅसपासून काही उपपदार्थ बनवत होते, काही रिसर्च स्टेशनला भेट दिल्या.
2: बरं.
1: अशा अनेक गोष्टी बघितल्या शेतीच्या.
2: अच्छा.
1: आणि सेंटर पिव्होट आले, नुकतंच अमेरिकेत आलेलं होतं त्यावेळेला. म्हणजे मक्याच्या शेतामध्ये एक बोरवेल आणि त्याला एक स्प्रिंकलरचा पाईप जाऊ एक फरलांग भरलांब जायचा.
2: बरं.
1: आणि मध्ये मध्ये दर याच्यात त्याला 2-2 टायर आणि गिअरबॉक्स लावलेले असायचे आणि घड्याळाच्या काट्याप्रमाणे तो जसं फिरतो तसं इरिगेशन व्हायचं. त्याला सेंटर पिव्होट इरिगेशन म्हणायचे. एक सेंटर पिव्होट इरिगेशन साधारण 2-2.5 हजार एकराचं असायचं.
2: बरं.
1: आणि असे 4-5 इरिगेशन मॉड्युल्स एकटा माणूस बघायचा. म्हणजे 10-1 हजार एकरामागे एक माणूस त्याचं मेंटेनन्स करायचा. सुरुवातीला विमानातून जाताना मला असं वाटलं हे काही डिफेन्सचे वगैरे काही प्रात्यक्षिक आहे. सर्व हिरवे गोल गोल दिसतात सर्व बेट सारखं. मग शेजारच्याला मग जेव्हा खाली आल्यावर कळलं अरे हे तर मक्याचे फील्ड आहेत आणि तिथं सेंटर पिव्होट इरिगेशन चालू आहे असं. तर मग वर्ल्ड टूर केल्यानंतर पुन्हा व्यवसायातच उतरलो आणि 5-6 जण मिळून आम्ही एक ठिबकची फॅक्टरी देख पहिले व्होल्टास कंपनी शी आम्ही भरपूर काम केलं. आणि म्हणजे जैन इरिगेशनच्या आधी आम्ही महाराष्ट्रात ठिबक सिंचन आणण्यामध्ये म्हणजे पायनियर्स आहोत. आणि व्होल्टास नंतर मग आम्ही 5-6 जण मिळून स्वतःची कंपनी रामदास इरिगेशन सिस्टीम म्हणून कोपरगाव येथे सुरू केली.
2: बरं.
1: आणि त्याचं कामकाज सुरू केलं.
2: अच्छा.
1: त्याच्यानंतर पॉवर टिलर हे ऊसासाठी खूपच अत्यंत उपयोगी असं अवजार असल्यामुळं त्याची डीलरशिप घेऊन ऊस शेतीमध्ये पॉवर टिलरचा वापर सुरू केला.
2: अच्छा.
1: भरपूर बरेच पॉवर टिलर्स विकले.
2: अच्छा.
1: त्याच्यानंतर याच मित्सुबिशी कंपनी VST कंपनीने छोटा ट्रॅक्टर पण इंट्रोड्यूस केला.
2: मग
1: तो पण कमी रुंदीचा असल्यामुळे त्याला पण चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचा पण शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आणि छोट्या शेतकऱ्यांना.
2: अच्छा.
1: या कंपनीचं नाव होतं नेटाफेम.
2: अच्छा.
1: तर मी सहज त्यांना विचारलं त्या मालकांना की हे काय नावाचा अर्थ आहे. तर ते म्हणे अरे आतापर्यंत आम्हाला कोणीच विचारलं नाहीये नेटाफेम नाव काय. मग त्यांनी सांगितलं की आमचा प्रदेश म्हणजे सर्व वाळवंटाचा प्रदेश आहे आणि पाण्याला आम्ही जेवढं जाणतो आम्हाला जेवढी माहिती तेवढं मला नाही वाटत जगभरात कोणी पाण्याबद्दल अभ्यास केला असेल. आम्हाला एक एक थेंबाचं महत्व आहे.
2: खरं खरं बरोबर.
1: नेटाफेम म्हणजे हिब्रू आमच्या भाषेमध्ये एक थेंब पाणी एका थेंबाचं पाणी. तर आमच्या देशामध्ये काय जे ऍव्हरेज ड्रिलिंग रिग्ज आहेत ते 500 फुटाच्या पुढेच पाणी लागत. 500 फुटापर्यंत कोणी आणतच नाही आणि एखाद्या खेड्यात जर एखादा होल घेणारा आला तर त्याला जवळजवळ वेळातच काढतात. कसं असे 700 फुटानंतर पाणी मिळणार. तर एका खेड्यामध्ये एक ड्रिलिंग रिग येत आणि ड्रिलिंग रिग येत आणि मग नवीन यंग कंपनी एकीकडे आणि अनुभवी बुजुर्ग सिनियर सिटीजन एकीकडे असतात आणि ते ड्रिलिंगचा प्रोसेस चालू होतो. साधारण 300-400 फुटानंतर त्या ड्रिलिंग रिगचा आवाज बदलतो. यांच्यामध्ये पैजा लागतात ना अरे पाणी लागला हा ट्राटा बदलला आणि आता इथं पाणी आहे नक्की. मग ते भांडणच सुरू होतात की काय कस काय आता याच करायचं. मग ते म्हणतात चला बंद करा आणि सर्व पाईप वर काढा. तर शेवटच्या पाईपाला ओलसरपणा लागलेला असतो. असा ओलसरपणा की 24 तासाचं रूपांतर त्याचं एक थेंबामध्ये होईल. म्हणून दॅट प्रेशस ड्रॉप ऑफ वॉटर ऑन अर्थ इज नेटाफेम. म्हणून आमच्या कंपनीचं नाव आम्ही नेटाफेम इरिगेशन दिलेलं आहे. अशी म्हणजे एवढे त्यांनी एवढे हे करून आणि जगामध्ये आज 3 नंबर 1 ची कंपनी आहे आणि खूप त्यांचं प्रत्येक देशात काम आहे.
2: म्हणजे आपण असं म्हणतो की आपला देश कृषी प्रधान देश आहे परंतु आधुनिक शेतीच्या बाबतीमध्ये आपण अजूनही मागेच आहोत असं म्हणायला हरकत नाही. जसं इस्रायलचं तुम्ही उदाहरण दिलं की तिथलची शेती ही खूप आधुनिक पद्धतीनं आहे. तर या व्यवसायामध्ये तुमच्या कुटुंबाची किती मदत मिळते तुम्हाला?
1: मी कुटुंबात छोटं सर्व विभाजन झालेलं असल्यामुळे माझे थोरले बंधू म्हणजे ते तर सहकार महर्षीच होते शंकररावजी कोल्हे साहेब.
2: हा.
1: आणि त्यांचं जगभरातलं काम होतं. मग भारताला बऱ्याचदा त्यांनी रिप्रेझेंट केलं होतं इंटरनॅशनल शुगर काँग्रेसमध्ये ब्राझील क्युबा कॅरेबियन कंट्रीजमध्ये वगैरे. तर त्यांचं थोडाफार वारसा मिळाला इकडं तिकडं. त्यांचं तर ते 1953 साली अमेरिकेत गेले होते आणि ते उताह स्टेट ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं. म्हणजे ते अशा स्कीममध्ये गेले होते IFY स्कीम इंटरनॅशनल फार्म युथ एक्सचेंज प्रोग्राम. म्हणजे भारतातले शेतकरी अमेरिकेच्या शेतामध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये राहायचं आणि त्यांच्या मुलांप्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे नोकरांप्रमाणे काम करायचं. त्यांचे ट्रॅक्टर चालवणं त्यांचं हार्वेस्टिंग करणं अशामध्ये त्यांनी 6 महिने त्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यात काढलं. त्याच्यामुळे त्यांना फार्म इकॉनॉमिक्स समजली की किती लागत आहे या क्रॉपचं किती रिटर्न आहे काय धोके आहेत निसर्गाचे कसे परिणाम होतात. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी युरोपमध्ये जाऊन तिकडे आले घरी.
2: अच्छा.
1: वडील अशिक्षित होते पण त्यांनी शिक्षणाचं महत्व जाणून त्यांना एवढ्या लवकर पाठवलं पुढे. आणि त्यावेळेला आमचे बंधू ते ट्रान्झिस्टर घेऊन आले होते 1953 साली. तर ते बघायला जवळ अख्खं गाव आलं होतं की काय ते म्हणजे ती कल्पनाच काहीतरी जगातल्या बातम्या याच्यातून कळतात. इथं
2: रेडिओ
1: हा मोठं आहे. तर आता आपण विषयांतर न करता आपण जसे मी सुरुवात केली ती ऑर्गॅनिक फार्मिंगची सुरुवात केली आणि त्याचा जनक म्हणून जो मानासाठू फुकुओका म्हणून आहे. तो फुकुओका हा एक केमिकल इंजिनियर होता आणि जपानमधल्या एका नामांकित केमिकल इंजिनियरमध्ये रिसर्च सायंटिस्ट होता तो. तर जपानमध्ये वर्ल्ड वॉर नंतर फारच कमी जमीन वहिताखाली राहायची, म्हणजे पिकाने जी काय व्हायची पिकायची त्याच्यात प्रामुख्याने फक्त भात हे पीक घेतलं जायचं.
2: बर बर.
1: तर भाताच्या पिकाला चांगलं यायचं पीक, पण एका वर्षी त्या भाताच्या म्हणजे अगदी हार्वेस्टिंगच्या आधी एक रेड रॉट नावाचा डिसीज आला, म्हणजे कोंबीच्या खाली एक बुरशी लाल रंगाची बुरशी ती गळून जायची, ती तो जो आहे कोंबी गळून जायची, याला रेड रॉट म्हणायचे. या रेड रॉट मध्ये हाताशी आलेलं पीक हातातून जात, म्हणजे सर्व बेजार झालेले होते. मग याच्या कंपनीने त्याला सांगितलं बाबा याच्यावर जर आपण चांगलं काम केलं तर आपल्या कंपनीचं खूप प्रॉफिट होईल. तर याने एक फॉर्म्युलेशन करून पाहिलं की एक दोन स्प्रे मध्ये ते रेड रॉड गुलवायचं बरं का, म्हणजे एकदम. तर त्यावेळेला तो एकदम जिकडे तिकडे सर्व त्या कंपनीची वाव व्हायला लागली, टनाने ते मटेरियल जायला लागलं शेतामध्ये. पण हा जेव्हा विचार करतो हा ह्याला वाटतं की हा आपला गुन्हा बॉम्ब पडल्यापेक्षा जास्त गुन्हा आहे. कारण लोक म्हणजे ब्रेड रॉट आलं तरच हे मारायचं औषध होतं, पण आता तुम्ही पेरणीच्या वेळेस पासूनच सुरुवात करू राहिले मारायची आपल्याकडे, म्हणजे त्याची इतकी भयानक तो नाही तो स्वतःला दोषी ठरवतो की माझ्यामुळे हा म्हणजे इकॉलॉजी डिस्टर्ब होईल, म्हणून तो आत्महत्या करायसाठी विचार करतो की आता आपण आत्महत्या केली पाहिजे, आता दोषी मीच आहे. म्हणून तो जंगलात जाऊन आत्महत्या करतो, त्याला तिथून ते झोप लागती आणि तो आत्महत्या पहाट होती, मग परत तो आत्महत्येच्या तयारीला लागतो. मग तो विचार करतो आपण आत्महत्या करून काय होणार आहे, तर आपण लोकांना सांगितलं पाहिजे काय हे विष, आपण कमीत कमी विष पसरवलं पाहिजे,
2: आपण जागृती केली पाहिजे.
1: हा आपण जागृती पाहिजे, आपण दोष आपण निवारण केलं पाहिजे. म्हणून मग तो कंपनीत जातो आणि कंपनीत राजीनामा देतो आणि कंपनीत मला अरे भाऊ काय तुला पगार कमी पडला का काय अजून तुझं डबल टिबल करू तू असं कशाला करतो तो म्हणतो नाही आता माझं मन नाही लागत इथं. आणि त्यांच्या वडिलांची शेती असते 8-10 एकर टोकियोच्या बाहेर, तिथं जातो. वडील म्हणतात काय हा काय डिप्रेशन मध्ये गेला की काय, वडील काय नाही बाबा तू असता एक बस आता काय करतो हे. आणि तो कुठेतरी आपल्या दगडावर जाऊन बसायचा, एक झाड दिवसभर एक झाड पाहतच. आणि तो वाटल्यानं आता थोडस डिरेल झालेला मेंदू वगैरे थोडं जाऊ दे आता हात आपला मेंबरच आहे. तर तो बघायचा की आजच्या मितील आज हे ह्या टाईपचे कीटक आले, अजून 8-10 दिवसांनी दुसऱ्या टाईपचे कीटक आले, अजून दर सीजन बदलतो हे त्याच झाडावर वेगळं टाईप आपण मारणार कोणाला, कुठली पेस्ट कुठलीची अॅनॉटॉमी धरून, कारण हे जे कीटकनाशक ज्यावेळेला बनवावं लागतं त्यावेळेला त्याची अॅनॉटॉमी ठरव स्टडी करावं लागतं, झुरळ असो काही असो त्याची अॅनॉटॉमी, मग ह्याची अॅनॉटॉमी वेगळी ह्याची अॅनॉटॉमी वेगळी, मग कोणाकोणाला मारणार. आणि त्याच्यामध्ये बरेचसे मित्र कीटक असतात जे जे त्या पितांना संरक्षण करणार ते पण मेल्या जातात त्याच्यात. म्हणून मग तो वन स्ट्रॉ रिव्होल्युशन नावाची ते हे करतो. तो मग तो लोक शेती काय तो लोक म्हणतात की का बरं लोक नांगर घालतात जमिनीत, हे ज्ञान आहे हे लोककथेसारखं आजोबा मुलाला सांगतो मुलगा त्या नातवाला सांगतो असं असं एवढं अरे पाऊस आला 7 जून आला बरं का नांगर घातले पाहिजे हे केलं पाहिजे. तर तो म्हणतो व्हॉट इफ आय डोंट प्लाव द फील्ड,
2: अच्छा
1: जर मी नांगरच नाही घातला तर काय होईल,
2: बरं
1: मी हेच नाही केलं तर काय, डू नथिंग थिअरी.
2: अच्छा
1: म्हणजे जमिनीत एवढी ताकद आहे आणि निसर्गात एवढी ताकद आहे की तुमच्या भरोशावर तो बसलेला नाही,
2: बरोबर
1: डू नथिंग व्हाय शुड. मग त्याने हळूहळू की डू नथिंग म्हणजे मग नो टिलिंग, आता लोक येऊ राहिले त्याच्यावर झिरो टिलिंग वगैरे त्याच्यावर, तो डू नथिंग थिअरी त्यांनी काढलं.
2: अच्छा
1: तर त्याचं जर पुस्तक वाचलं तर त्यांनी त्याला सोसायटीशी पण ते त्याचं हे केलेलं
2: आहे
1: अनेक ते सांगितलं. तो म्हणतो कॉलेज आणि त्याची काय गरज आहे म्हणतो, तो म्हणतो थोडस मोठा होऊ द्या त्याला व्यवस्थित मॅनर देणं थोडस माणसात वागायसारखं झालं की तो जर चित्रकार बरत असला तर तो कुठेतरी सुरू करेल, तो इंजिनियर असेल तर कुठेतरी गाडीच्या खाली झोपल काहीतरी पाहिजे, त्याचा ऑटोमॅटिक निसर्ग त्याला ओढत नेणार. तो जर म्युझिशियन असेल तर या झाडांवरची झुळूक वाऱ्यांमधली हे तो निसर्गाचं ते मोठेवरचं गाणे त्याच्यातून तो हे करणार तो असे. आणि मग राहिला त्यांनी की गवताचं नियंत्रण कसं करायचं, मग तो उभ्या गवतामध्ये दुसरी सीड टाकायचं अँटी त्याला किल करणारे, म्हणजे असे एकाला गवत दुसरे गवत त्याला मारणार असे करत करत त्यांनी. त्याचं नुकतंच एक 10-15 वर्षापूर्वी निधन झालंय. तो सर्व जगात फिरला, मग नंतर काही अमेरिकन लोकांनी त्याच्या शेताच्या शेजारी शेत घेऊन त्यांचा अभ्यास सुरू केला. आता ही ही ही पार्श्वभूमी तशी सर्व ऑर्गॅनिक फार्मिंग. आता ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काही जादू टोणा नाहीये, ऑर्गॅनिक फार्मिंगचा एवढा भाव करण्याची पण गरज नाहीये. ही म्हणजे आपले आजोबा पणजोबा जशी शेती करत होते ती ऑर्गॅनिक फार्मिंग.
2: बरं,
1: थोडक्यात
2: बरोबर
1: म्हणजे लेमॅनला समजलं असतं ती ऑर्गॅनिक फार्मिंग. हे निसर्गाला धरून होतं, निसर्गाच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करायचे आणि त्या हिशोबाने शेती करायची. नक्षत्र असेल, स्टडी असेल, इव्हन त्याच्यामध्ये ते ॲस्ट्रॉलॉजी पण यायची, म्हणजे नांगर कुठल्या दिशेनं ठेवला पाहिजे, ट्रॅक्टर कुठं उभा केला पाहिजे, असे खोल सखोल शास्त्र आहे त्याच्यात. आणि हे नांगर त्यावेळेला फक्त लाकडी नांगर होते की जीवाणू मेले नाही पाहिजे. आता हे सर्व मोठे मोठे नांगर आले हे तर त्याच्यामध्ये सर्व ज्योमेट्री बदललेली आहे, सर्व सॉइलचं टिल्थ बदललाय, टेक्स्चर बदललंय आणि ती सर्व हे झालेले. आता सुरुवातीला मला वाटलं हे ऑर्गॅनिकच फार्मिंग करूया आपण, म्हणून मी सुरुवातीला थोडेशा फळ

0: झाले आणि त्याच्यावर हे माझं पीक चांगलं दिसतं मला टवटवे. मग तीन चार वर्षानंतर ते परत डाऊन व्हायला लागतं आणि मग मग कळलं की हे दोष सॉइल मध्ये. आता सॉइलची तुलना तुम्ही बॅटरीशी जर केली एखाद्या ट्रॅक्टरच्या किंवा ऑटोमोबाईलच्या, बॅटरीचा चार्ज उतरल्यावर आपल्याला रिचार्ज करावं लागतं, तसे सॉइलचं नाही, ती बॅटरी फेकून आपण दुसरी बॅटरी लावू शकतो. तशी जमीन एकदा बिघडली की तिला रिचार्ज, रिस्टोरेशन इज अ व्हेरी ट्रिकी प्रोसेस आणि तो खूप लेंदी प्रोसेस आहे. आणि त्या लेंदी प्रोसेस मध्ये आपल्याला आपलं आपण स्वतःचे स्वतः सॉइलचे डॉक्टर झालो पाहिजे. आणि जे काही आपण वेस्ट डेकतो काही किंवा पाचट जाळतो, आता बघा पंजाबमध्ये उसाच्या पाचटावर बंदी आणलेली, जाळायची नाही. दिल्लीत पोल्युशन व्हायला लागलं म्हणून आग्रा वगैरे त्या एरियातले, आपल्याकडे हे होतं ऊस गेला की तीन चार टन पाचट असेल ते पेटवत, ते युद्धाचं भडकं कसं होतं, तसं मोठे मोठे शेत जाळायचे. आणि ती आता आता लोकांना कळायला लागलं की हे मल्चिंग करा, हे सॉय त्याच्यामध्ये पण अन्नद्रव्य साफलेलं आहे तर त्याच्यात गेलं पाहिजे,
1: जे पिकासाठी उपयुक्त आहे.
0: हा रिसायकलिंग ऑफ अॅग्रो वेस्ट, आता फ्युचर राईज इन वेस्ट. आता मेन पिकापेक्षा त्या वेस्ट पिकाला महत्व आलेलं आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यात जास्त समृद्धी वाटायला
1: लोकांना. टाकाऊ पासून
0: टाकाऊ पदार्थ, टाकाऊ पासून टिकाऊ आणि जमिनीची उपजक्ता वाढवायची.
1: छान. मग शेतीमध्ये आपण कुठले कुठले पिकं घेता बरं आपल्या?
0: आता आमचा सर्व ऊसाचा परिसर असल्यामुळे ऊस आणि मग मी फळबाग आंबे वगैरे काही लावलेले होते. जास्त 8-9 acres नारळ आंबे काही मसाल्याचे पदार्थ वगैरे लावलेले होते. आता एवढा वेळ नाही मिळत मला शेतात जायला, पण ते डोक्यात कायम तेच चक्र असतं की काय केलं पाहिजे. आता देखील ऊसाला मी म्हटलं त्या फुकवासारखं काहीच नाही टाकायचं, बघूया काय होतं. ते गांडूळ आपोआप काम करायला लागतात आहे ते, म्हणजे बघू. आपण जास्त डिस्टर्ब केलं की जास्त प्रॉब्लेम होतात. आपण जे खूप वेळेला क्रिस क्रॉसिंग करतो तर ते जीवाणूंचं चक्र ते हल्ल्या जातं,
1: म्हणजे
0: इकडे तिकडे ते होत, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं फुल फ्लेज व्हिगर दाखवण हे नाही येत. आणि इकडचं तिकडे जातं, तिकडचं तिकडे जातं, ते तसंच ठेवलं ॲट स्टील एखाद्या महात्म्यासारखं की ते ऑटोमॅटिक त्याला वन वे मिळत.
1: बरोबर.
0: तर हा सॉइल रिस्टोरेशन जे आहे ते ऍक्च्युली कमीत कमी आपल्याला 10 वर्ष लागणार आहे. म्हणजे 10 वर्षात काय तुमचं झिरो होतं उत्पादन असं नाहीये, पण 10 वर्षानंतर तुम्हाला खिशातून काही एक पै पण टाकायची गरज नाही, एवढी तुमची जमीन सुपीक होणार. आणि आता हे 10 वर्षामध्ये जमीन सुपीक होण्यासाठी आता ऋषी तंत्रज्ञान आहे, दशपर्णी अर्क आहे, अनेक गोष्टी आल्यात, बॅक्टेरियल स्ट्रेस आले. पण सर्वसाधारण माणसाला या 50 गोष्टी गोळा करा, हे गुळ तयार करा, ताक घ्या, हे घ्या, ते घ्या, सर्वसाधारण माणसाला शक्य होत नाही. तर त्यांनी जे अव्हेलेबल आहेत मार्केटमध्ये बायोकंपोस्ट, चांगल्या पद्धतीचे बायोकंपोस्ट आहेत. उदाहरणार्थ एक मायसेलिया नावाचे जीवाणूंचा संग्रह आहे आणि ते पेनिसिलिन ज्यावेळेला बनतात, पेनिसिलिन इंडस्ट्री जे जिथं जिथं असेल तिथं विविध प्रकारच्या पेंडी घेतल्या जातात, त्या पेंडीनं परत फर्मेंट केल्या जातात मोठ्या मोठ्या डायजेस्टर्स मध्ये आणि त्याच्यातून ती लस निर्माण केल्या जाते पेनिसिलिनची. आणि मग तो चौथा जो उरतो तो इतका पौष्टिक असतो की तो ज्यावेळेला डिस्चार्ज होतो त्यांच्या ह्याच्यामधून की त्यावेळेला तो बोर्नविटा सारखी टेस्ट असते, माणूस पण खाऊ शकतो, डेअरीवाले पण. पण जो एकदा का त्याला हवा लागली की ते ऑटोलिसिस होतं त्या जीवाणूंचं, म्हणजे मेलेली बॉडी कशी फुटते तसं त्याचं हे होतं, त्याचा सॅप आणि त्याचा एकदम दुर्गंध, डेड बॉडीचा दुर्गंध त्याला यायला लागतो. म्हणून ते ताबडतोब त्याला प्रक्रिया करत. तर काही आमचे एक मित्र आहेत तिथं तानसा अॅग्रो म्हणून, तर त्यांनी तिथं वाड्यामध्ये लुपिनचा प्लांट आहे आणि जिथं पेनिसिलिन बनती मायसेलिया तयार होतो त्याच्यापासून त्यांना प्रोसेस करून त्याच्यातलं वास डिओडरायझिंग करून त्यांनी तानसा अॅग्रो मिल म्हणून एक प्रॉडक्ट काढला. आता त्याच्या किमती वगैरे मला आता माहित नाही, पण आता केमिकलच्या किमती इतक्या वाढल्यामुळं ते निश्चित परवडणार आहे. ते पण 40-50 किलोच्या बॅग मध्ये येत आणि माझ्या मते एकरी जर तुम्ही त्या 1 ton per acre जर तुम्ही कंटिन्युअस 2-3 वर्ष टाकले विविध पिकांमध्ये तर तुमच्या जमिनीचा पोत फारच लवकर सुधारणार असं आहे. त्याच्यानंतर
1: तर आपण या शेतीमध्ये कोणकोणते प्रयोग वगैरे करतात?
0: तर ह्या ह्या पृथ्वीला आपण आईचं स्वरूप देतो आणि हिच्यामध्ये

0: ताकद आहे की कोणती गोष्ट कुठेही होऊ शकते.
1: बरोबर.
0: पण आपण ते प्रॉपर अॅग्रो क्लायमेट तिथं तयार केलं पाहिजे. तर ते अॅग्रो क्लायमेट जर तयार झालं तर तुम्ही आपल्या आपल्या ठिकाणी देखील तुम्ही मसाले मसाल्याची पिकं घेऊ शकता.
1: दालचिनी
0: हे तुमचे जायफळ हे ते वगैरे. आता बघा अरबस्थानात त्यांनी मात केली ते मायक्रो क्लायमेट तयार करू राहिले ते. त्यांनी आता बघा काही वर्षांनी आपल्याला असं वाटलं शेती पाहायला जायचं तर तिकडे दुबईला जायला पाहिजे.
1: बरोबर.
0: म्हणजे इतकं प्रगत त्यांनी केलं. आता चायनाने डेझर्ट मध्ये सर्व फार्मिंग सुरू केलेली. याच्यासाठी एक मी स्वतः हे करून या सर्व गोष्टी आता ह्या ज्या गोष्टी आहेत या वेस्टर्नर्सनी डेव्हलप केलेल्या असल्या तर त्या खर्ची घ्या. त्या आपल्यासारख्याला परवडणार नाही. आता मला जर एक झाड लावायचं तर मला तर कारण आपले काय लोक म्हणतात की पहिले 2 फूट बाय 2 फुटाचा खड्डा खोदा ते उघरा आणि त्याच्यामध्ये चांगला उच्च प्रसिद्ध शेणखत हे ते घालवा त्याच्यातच माझा दम छट होऊन जाते. यामध्येच मला पैसे माझी खिसरी कमी होऊन जाते.
1: बरोबर. बरोबर.
0: मग अशा परिस्थितीत काय लावायचं का नाही करायचं का नाही. पाणी नसल्यामुळे तुम्हाला हॉर्टिकल्चर कडे वळावं लागतं पाणी कमी पडलं म्हणून. म्हणून मी कॅप्सूल ग्रोईंग नावाचं एक मी एक लहानपणी म्हणजे मी कॉलेजला असताना व्हॉइस ऑफ अमेरिका रेडिओचं ब्रेकफास्ट शो कायम ऐकायचं.
1: बर बर.
0: ते एका शो मध्ये त्याने एक कार्यक्रम होता कॅप्सूल ग्रोईंगचा.
1: बर बर.
0: आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की फ्युचर फार्मर्स
1: बर
0: विल हॅव टू शूट मशीन गन्स म्हणतो बरं का. म्हणजे एका डोंगराच्या उताराला एका ठिकाणी जसे अँटी एअरक्राफ्ट गन्स असतात तसे दाटा दाटा दाटा करायच्या आणि त्याच्यामध्ये सिरॅमिकचे बुलेट्स तयार केलेले
1: पाहिजे.
0: त्याच्यामध्ये तुमचे मध्ये ट्रीटेड सीड ज्वारी असं ते ट्रीटेड सीड टाकून त्याला कॉन्सेंट्रिक सर्कलमध्ये फर्टिलायझरचे लेअर्स देऊन ती क्लोज करायची आणि ती करायची आणि ती पॅराबॉलिक ट्रॅक्शननी एक इथं पडेल एक 15 फुटावर पडेल एक 20 फुटावर पडेल असे हजारो लाखो सीड फायर केल्या त्या ग्रो त्या स्लोपवर.
1: मस्त.
0: आणि नंतर पावसाळ्याच्या आधी आणि जेव्हा पाऊस पडला तर त्यांना आढळलं की त्याच्यातले 30% उगवण झाली. मग कुठलाही माणूस एक तर माणसंच नाही तिथे जायला करायला माशात कसं
1: डोंगर.
0: आता तुम्ही जर अमेरिकेतले योगा वगैरे मला अमेरिकेमध्ये जो 13,000 मैल स्वतः गाडी चालवायचा प्रसंग आला
1: बर
0: त्याच्यामुळे मी इतकी जवळून ती अमेरिका पाहिली की सर्व म्हणजे अमेरिका जवळजवळ संपल्याच जमा एक डोंगरावर एक काडी दिसत नाही त्यांच्या. त्यांना असले प्रयोग इनएव्हिटेबल असले प्रयोग केले तरच त्यांचं काहीतरी होईल. म्हणजे आम्ही जात असताना एक नेवाडा नावाच्या स्टेटमध्ये जातो आम्ही 3 जण होतो. मीच गाडी चालवायला होतो आणि संध्याकाळची वेळ होती 6-6:30 आणि एक डोंगर आणि काही काही सारखा डोंगरांवर बर्फ होता. मी म्हणून इतकं वाळवंटून बर्फ कसं तर आमचे शेजारी म्हणजे ते जे मालक होते ते आमचे बापूसाहेब रावळ म्हणून युनिक शुगरचे चेअरमन ते म्हणे काय वेडा झालात का म्हणे अरे बर्फ कसा असू शकेल. आपण मी लागली पैस बापूसाहेब बरं का तर आमची $10 पैस लागली. मी लगेच गाडी तिथं साईडला लावली बापू मी येतो बरं का. आणि मलाही कळ मलाही लक्षात नाही आलं तो किती मोठा डोंगर आहे. मग जाता जाताच मला अंधार झाला हे खाली तर म्हणजे बाबा मारत होते माझ्या नावा. म्हणजे वर गेलो आणि निम्म्याच्या वर गेलो तर निम्म्याच्या वर गेलो म्हणलं अरे बापरे ते असे गोटे गोटे दगड होते. माझ्या पायात फक्त स्लीपर आणि जीन्स होत्या. तिथे चपलेचा अंगठा तुटला अंगठ्यातून रक्त यायला लागलं आणि तिथून 2 जण येत होते आणि ते असे बॅटरी पाहून ते मला पाहून घाबरले कोणी एवढे. मी म्हटलं बर्फ कुठे वर आहे का अजून ते म्हणे एवढं लांब नाही म्हणे इथंच जवळ बर्फ आहे. मग ते म्हणे काय कर काय नाही म्हणलं असंच. मग त्यांच्याकडे म्हणे तुमच्याकडे एखादी कॅरी बॅग आहे का ते दिली त्यांनी मला कॅरी बॅग. मग त्याच्यातून मी ढूंढून घेतल्या आणि रात्री तोपर्यंत 9:30 वाजले होते खाली आहे आणि हे घाबरून गेलो एकदम की काय कुठं काय झालं काय नाही. आणि मग मी त्यांना म्हणले हा घ्या बर्फ पडलं द्या डॉलर म्हटलं असं एक प्रसंग एक म्हणजे अशा अशा प्रसंगात तिथे गेलो.
2: तर शेतकरी बंधू भगिनींनो आजच्या या कार्यक्रमात आपण माननीय सुरेशदादा कोल्हे यांच्याशी बातचीत ऐकत आहोत. या बातचीतचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत 13 सप्टेंबर पुढच्या रविवारी 6:00 वाजता. शेतकरी मित्रांनो माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पातील बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षांतर्गत शेतमालाच्या किमतींचा अभ्यास करून सप्टेंबर महिन्यात या कालावधीसाठी निवडक पिकांच्या संभाव्य किमतीचा सुधारित अंदाज जो आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. सोयाबीन 6,400 ते 6,885 रुपये प्रति क्विंटल, मका 2,210 ते 2,525 रुपये, हरभरा 6,000 ते 6,585 रुपये, तूर 7,615 ते 8,133 रुपये आणि कापूस 9,385 ते 10,015 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्र हो, पुढच्या आठवड्यातल्या हवामानाचा अंदाज जो आहे साधारणपणे असा आहे, दिनांक 6 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तसंच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मार्फत आलेला हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. तर शेतकरी मित्र हो, आजच्या शेतशिवार कार्यक्रमात इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी याच वेळी. नमस्कार.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प विधवा परितक्ता कुमारी माता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास भोजन सुविधा कायदेशीर सल्ला समुपदेशन गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर संपर्क क्रमांक 90 11 36 36 00 स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प पुणे संपर्क क्रमांक 90 11 36 72 00

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. श्रोते हो नगर डायरी या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आणि आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत प्राचार्य संतोष रोकडे सर. आपल्या अहिल्यानगर शहरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जगदंबा क्लास केडगाव या प्रशालेचे संतोष रोकडे सर हे प्राचार्य आहेत, मुख्याध्यापक आहेत. आणि आज आपण सरांशी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत.
3: थँक्यू, धन्यवाद.
2: सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, तुम्ही तर शिक्षक आहात, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधला बालपणीचा काळ हा सुखाचा असतो. आपण कधीच बालपणीचे दिवस विसरू शकत नाही. आणि दैठणे गुंजाळ पारनेर तालुक्यामध्ये तुमचं बालपण गेलेलं आहे.
3: अगदी बरोबर.
2: कसे दिवस होते सर तुमचे बालपणीचे?
3: खूपच छान. तसा आमचा लहानपणीचा काळ हा गरिबीत जरी होता तरी त्या काळचे दिवस, ते मित्र आणि तो घेतलेला आनंद परत मिळणार नाही, ते वारंवार ते आठवणी आल्या ना तरी हरखून गेल्यासारखं होतं.
2: नक्कीच. तुमचं शालेय शिक्षण, प्राथमिक शिक्षण कुठे झालं सर?
3: मॅडम, माझं प्राथमिक शिक्षण एक पहिली ते सातवीपर्यंत दैठणे गुंजाळ या गावातच झालं. सातवीला खूप छान मार्क पडले, तालुक्यात पहिला आलो. मग आईवडिलांनी ठरवलं की ह्याला दुसरं कोणतं तरी टेक्निकल वगैरे शिक्षण द्यायचं, म्हणून महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर इथे ॲडमिशन घेतलं, माझा प्रवेश झाला. आणि त्यानंतर एक वर्ष ते थांबल्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातच यशवंत विद्यालय पढेगाव आहे, त्या पढेगावच्या तिथे माझं 2 वर्षाचं शिक्षण झालं, 9वी 10वी. म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पारनेर आणि श्रीरामपूर या 2 तालुक्यामध्ये माझं झालेलं आहे.
2: नक्कीच. शाळेचे दिवस आजही आठवतात का?
3: होय मॅम.
2: आजही तुमच्या स्मरणात तुमचे शिक्षक आहेत का?
3: हो, आहेत ना. प्राथमिक शाळेत शिकवणारे शिक्षक तर चांगले होतेच. एक एक शिक्षक, एखादा शिक्षक आपण आठवणीत ठेवतो ते एक विशिष्ट, त्यांचं हस्ताक्षर खूप चांगलं होतं, कोणाची शिस्त खूप चांगली होती, कोणाचं आपल्याला शिकवताना मिळून मिसळून घेण्याची त्यांची सवय चांगली होती. तर या वेगवेगळ्या त्यांच्या गुणवैशिष्ट्यामुळे ते सगळे शिक्षक माझ्या लक्षात आहेत. अगदी 8वीचे शिक्षक म्हटलं तर एक सासवडे सर नावाचे शिक्षक होते, त्यांना जेव्हा मी 8वीतनं 9वीला गेलो आणि मला ती शाळा सोडायची वेळ आली तर ते सर म्हटले की तू माझ्या घरी राहा पण ही शाळा सोडून जाऊ नकोस, इथलं शिक्षण खूप चांगलं आहे. इंग्रजी विशेष शिक्षक होते. म्हणजे असे काही शिक्षक आहेत की जे त्यांच्या चांगल्या, माझ्याशी चांगल्या वर्तनामुळे म्हणा किंवा त्यांचं चांगलं अध्यापन आहे, चांगलं बिहेवियर आहे, या सगळ्या गोष्टीमुळे ते लक्षात राहिलेत.
2: नक्कीच. प्रत्येकाला आपल्या शाळेची कुठली ना कुठली आठवण लक्षात राहत असते, मग शाळेचा वर्ग असेल किंवा शिक्षक असतील किंवा एखादी घडलेली गोष्ट असेल, प्रसंग असेल आपल्या आयुष्यामधला, तर अशी कुठली गोष्ट, कुठली आठवण तुम्हाला शाळेची आजही आठवते?
3: शाळेची आठवण म्हणाल तर प्राथमिक शाळेत शिकत असताना माझा सर्व वर्ग मित्र एकत्र आम्ही असायचो आणि एकत्र खेळत असताना मला एका विद्यार्थ्याकडनं लात लागल्यामुळे माझ्या पायाचं बोट आजही ते वाकडं आहे, शरद गुंजाळ नावाच्या त्या मित्रामुळे. आणि तो खूप घाबरलेला होता, परंतु तरीही मी त्याला आधार दिला, धीर दिला, काही काळजी करू नकोस, काही होणार नाही. आणि तरीसुद्धा त्याने, त्याच्यानंतर तो मॅम माझा खूप चांगला मित्र झाला. म्हणजे त्याच्यापूर्वी फक्त खेळापुरता होतो, पण त्याच्यानंतर तो ज्याला जिगरी दोस्त म्हणतात असा या मित्र झाला तो माझा.
2: नक्कीच. शाळेमध्ये असताना आपण कसे असतो शाळेमध्ये हे आपल्या आई वडिलांना आणि शिक्षकांना माहिती असतं.
3: हो.
2: तुम्ही आता शिक्षक आहात, प्राचार्य आहात एका शाळेचे, तर तुम्ही शाळेमध्ये कसे होतात?
3: मी शाळेत तसा खोडकर होतो आणि मला ते शाळेतलं असं एकदम गंभीर वातावरण कधी आवडायचं नाही. आणि असं असताना एक हुशार विद्यार्थी म्हणून माझ्याकडं, सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून माझ्याकडे पाहिलं जायचं वर्गामध्ये. हा हुशार विद्यार्थी आहे, याचं तुम्ही ऐका, ह्याला फॉलो करा. परंतु फॉलो करावा असे काही माझे विशेष गुण नव्हते माझ्यामध्ये. माझा स्वभाव खेळकर होता, खूप मुलांशी मिळून मिसळून राहायला मला आवडायचं शाळेमध्ये. आणि शाळेतल्या गमती जमतीमध्ये मी खूप सारा भाग घेतलेला आहे. म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये मी सहभागी असायचो. अगदी मला बोलता येत नव्हतं त्यावेळेस, मी भाषण करायचो, माझे उच्चार अतिशय अस्पष्ट असायचे, बोबडे असायचे, तरीसुद्धा मी सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला. असं शाळेचे ते दिवस तुम्ही आज मला पहिल्यांदा आठवण करून दिलीत त्या दिवसांची. खूपच छान दिवस होते ते प्राथमिक शाळेतले. आणि माध्यमिक शाळेतलं म्हणाल तर माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा सर्व शिक्षकांनी मला खूप प्रेम दिलं. मॅम तब्येतीने चांगलं नसल्यामुळे मी मार बऱ्याच मुलांचा खायचो. हो, मित्रांचा खूप मार खायचो. पण तरी सुद्धा काही नाही, ते खूप छान दिवस गेलेत.
4: नक्कीच. दहावी नंतर पुढे करायचं काय हा प्रश्न तेव्हाही पडला असेल किंवा तेव्हा फार मार्गदर्शन करणारे कुणी घरामध्ये नातेवाईक नसतील किंवा वातावरणही तसं नसेल, तर दहावी नंतर पुढे काय करायचं हा निर्णय कसा घेतला?
3: मॅडम, दहावीपर्यंतच माझं शिक्षण गरिबीतच झालं. घरातलं कोणीही नोकरी नव्हतं. एक बन भाऊ होते मुंबईला, ते कंपनीमध्ये खाजगी कंपनीमध्ये काम करायचे. मग त्या गरिबी परिस्थितीमध्ये सर्वांच्या आईची तर इच्छा असायची की शिक्षकाची नोकरी कशी, आमच्या घरासमोरच शाळा होती, शिक्षकाची नोकरी कशी, म्हणे हात खराब होत नाही, पाय खराब होत नाही, आरामशीर नोकरी आहे. पण माझं मला असं वाटायचं की आपण डॉक्टर वगैरे व्हावं आणि त्या दृष्टीने मी तयारी पण करत होतो. दहावी पास झाल्यानंतर मला जे गुण मिळाले त्याच्यानुसार मी धोरण ठरवलं की मला बारावी पूर्ण करून मला डॉक्टर व्हायचंच. परंतु माझ्या संपूर्ण कुटुंबाने असा निर्णय घेतला की ह्याला फक्त आणि फक्त डीएडला पाठवायचं आणि डीएड करून शिक्षक व्हायचं. कारण कुटुंबाच्या परिस्थितीला अनुरूप डॉक्टर सारख्या त्यांची धारणा होती की डॉक्टर व्हायचं म्हणजे पैसा जास्त खर्च करायला लागणार आणि जो की आपल्याकडे नाहीच आहे उपलब्ध. मग आई वडिलांनी ठरवलं, भावांनी ठरवलं की तू डीएडला जा आणि डीएड करून लवकरात लवकर नोकरी मिळेल आपल्याला, आपल्या कुटुंबाला आधार मिळेल, आणि म्हणून डीएडला पाठवलं त्यांनी आणि तो निर्णय त्यांचा योग्यच होता.
4: नक्कीच. मग तुमचं डीएड झालं आणि त्याचबरोबर तुम्ही एमएड सुद्धा केलं, एमए पण तुमचं झालेलं आहे, तर मग हा पुढचा प्रवास किंवा हे पुढचं शिक्षण कसं होत गेलं?
3: खूप छान प्रवास आहे मॅडम हा. कारण डीएड झाल्यानंतर मी नोकरीला लागलो आणि नोकरीला लागल्यानंतर आता पुढे काय करायचं, मला तर खूप माझ्या इच्छा होत्या की एमपीएससी करावं, यूपीएससी करावं, अशा खूप साऱ्या इच्छा आकांक्षा बाळगूनच मी शिक्षक झालो. आणि शिक्षक झाल्यानंतर मग मी पहिले काम केलं FYBA ला ऍडमिशन घेतलं. एक्सटर्नल ऍडमिशन मिळायचं त्यावेळेस, हे दोन वर्ष पकडून मग FYBA ला ऍडमिशन घेतलं. FYBA ला प्रवेश बहिस्त होता मॅडम, एक्सटर्नल बहिस्त प्रवेश घेतला आणि बहिस्त प्रवेश घेऊन मग ते शिक्षण मी कंटिन्यू केलं. इंग्रजी विषयात मी BA केलं आणि एक्सटर्नल, आणि त्यावेळेस नोकरी पण चालू, हां हे दोन्ही पण. आणि BA पूर्ण झाल्यानंतर लगेच MA इंग्रजी केलं, MA इतिहास केलं मी. आणि पुन्हा मग काही वर्षांचा गॅप पडला, एक 4-5 वर्षांचा, आणि मग इग्नूकडे माझा नंबर लागला एक्सटर्नल BEd साठी, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी न्यू दिल्लीला. मग तिथे माझं BEd झालं. BEd पूर्ण केल्यानंतर मग आता काय करायचं प्रश्न निर्माण झाला. दरम्यानच्या काळात मी परीक्षा देत होतो. मला एक सांगू द्या की मी 1999-2000 मी MPSC मुख्य परीक्षेला अगदी 2 गुणांवरून गेलो होतो. पण कामाचा स्वभाव माझा असा होता की मी सकाळपासून मुलांच्या सहवासात असायचो आणि संध्याकाळी 6 पर्यंत, म्हणून मला पुढचं काही फारसं परफॉर्मन्स तिथं देता नाही आला. मग 2000 आपण BEd सांगत होतो मी, 2009-11 BEd झालं आणि थोडं थांबलो मी. आणि नेवासा तालुक्यामध्ये सर्व्हिसला असताना निर्णय घेतला की आपण MEd करूयात. मग MEd केलं, MEd 13 साली पूर्ण झालं माझं.
4: नेवासामध्ये सुद्धा तुम्ही नोकरीला होता, तर नेवासाचे दिवस किंवा सुरुवातीचे नोकरीचे दिवस कसे असायचे?
3: मला ते कर्जतच, माझी सेवा कर्जतपासून सुरू झाली. कर्जत तालुक्यामध्ये मी वयाच्या 18व्या वर्षी सर्व्हिसला लागलो, 18 वर्षी नोकरी लागलो. कर्जत तालुक्यामध्ये खातगाव नावाचं गाव आहे मॅम. त्या गावाबद्दल मला सांगायला आनंद वाटतो की मी ज्या गावात गेलो त्या गावामध्ये शिक्षणाबद्दल फारशी आस्था त्या लोकांना नव्हती. पहिले काम आणि उरला वेळ तर शाळा, असं त्या मुलांसाठी त्यांचं नियोजन असायचं. मग तिथे गेल्यानंतर मी कामाचं स्वरूप माझं पाहिलं. त्यांनी 8:30 सुरू करायचो मी मुलांचा, 8:30 अविवाहित होतो, 8:30 सुरू केल्यानंतर 8:30 ते 5 वाजेपर्यंत शाळाच, आणि 5 ते 6 पुन्हा तास. म्हणजे इतकं की माझ्या विद्यार्थ्यांना, मला एक विद्यार्थी आज आठवत होतो, नाही आता तो गेलेला आहे, वारलेला आहे तो, तर त्या विद्यार्थी मला शनिवारी म्हणायचा, सर तुमचे आई वडील आठवण काढत असतील, तुम्ही जायला पाहिजे. ऍक्च्युली त्याला माझ्या आई वडील आठवण काढतात हे महत्वाचं नव्हतं वाटत, त्याला त्यानिमित्ताने रविवारचा तास बुडेल ह्याचा एक आनंद वाटायचा की सरांना आपण वाटी लावूया. तर अशा प्रकारे ते दिवस गेले. तिथे मी 7 वर्ष 7.5 वर्ष तिथे नोकरी केली कर्जतमध्ये. मग राहुरीत आलो, राहुरीतही माझं 4 वर्ष काम झालं. नेवाशाची आठवण मला सांगावीशी वाटते, का नेवाशामध्ये मी 2 वर्ष काम केलं एका शाळेवर, आणि 2 वर्ष काम केल्यानंतर मला बदली मिळाली. म्हणजे मी एक जिल्हा स्तरावर एक परीक्षा दिली होती, त्यात पहिला क्रमांक आला शिक्षकांमधून. आणि मग मला विषय तज्ज्ञ ऑर्डर आली, सर्व शिक्षा अभियान त्यावेळेस होतं, तर मला विषय तज्ज्ञ मुलींचे शिक्षण हा जॉब मिळाला. म्हणजे थोडक्यात शिक्षकच पण कामाचं स्वरूप बदललं, जे पंचायत समितीत होतं. मग तिथे काम करत असताना मात्र बरेचसे चांगले वाईट अनुभव आले. आणि प्रत्येक मला सांगू द्यात की मी प्रत्येक गावात नोकरी केली ना, त्या प्रत्येक गावात माझ्यासाठी रडणारा विद्यार्थी वर्ग मला मिळाला, माझ्यासाठी रडणारा पालक मला मिळाला, माझ्यासाठी रडणारे ग्रामस्थ मला मिळाले. आणि यांनी सर्वांनी माझ्यावर खूप भरभरून प्रेम केलं. दरम्यानच्या काळात मला आदर्श बहुजन शिक्षक संघाने आदर्श शिक्षक पुरस्कार पण दिला. आणि हे शिक्षण, अध्यापन आणि स्वतःचं सुद्धा अध्ययन, हे दोन्ही चालत चालत पुढे एमएड झालं. मग मित्राने एका सुचवलं की आपण नेट सेट देऊया. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सेट झालो आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये नेट झालो. एवढासा म्हणजे थोडक्यात पीएचडी पूर्वी झालेला हा माझा प्रवास.
4: नक्कीच नक्कीच. नगरमध्ये तुम्ही कधी आलात?
3: मॅडम नगरमध्ये मी मे 18 आलो पहिले. मे 18 ते सप्टेंबर 2025 पर्यंत मी नगरमध्ये होतो 7 वर्षे. इथे नगरमध्ये पिंपळगाव उज्जैनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव उज्जैनी या गावात मी काम केलं. गेलो त्यावेळेस अगदी सुरुवातीलाच त्या काळातले त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते बाबासाहेब वाघ नावाचे. त्यांनी सांगितलं की ते पहिल्या लोकांनी खूप चांगलं काम केलं, इथं तुम्हाला तसंच करावं लागेल. बघा आम्ही थोडेसे गोंधळलेलो होतो पहिल्याच दिवशी, कारण एकतर नगरमधले माझा पहिलाच अनुभव होता नगर तालुक्यातला. आणि मग त्यांनी तसं सांगितल्यानंतर आम्ही काम सुरू केलं. काम सुरू केल्यानंतर आत्ता एक परिस्थिती अशी आहे की सप्टेंबरला माझा तिथून निरोप समारंभ झाला. तर निरोप समारंभाला इतका भावनिक वातावरण तिथलं झालं विद्यार्थ्यांसह, माझे जे बॅचेस जे विद्यार्थी पुढे गेलेत आत्ता काही माझी त्यावेळी तिसरीला असलेली मुलं आत्ता 10वी 5 झालेत, तर ती सर्व मुलं आणि विद्यार्थी आणि ते गावातले पालक यांनी अतिशय भावपूर्ण निरोप दिला मला. अगदी शाळेच्या गेटपासून प्रवेशद्वारापासून हॉलपर्यंत फुलं अंथरणं, अंगावरती फुलं उधळणं, त्याच्यानंतर मग खूपच इमोशनली म्हातारे लोक सुद्धा रडलेत. त्या गावातल्या म्हाताऱ्या माझ्या गळ्यात पडून रडल्यात. एका नातवंडासारखं मुलासारखं त्यांनी मला प्रेम दिलं त्या गावाने.
4: नक्कीच. पीएचडी करायचं हे कधी ठरवलं?
3: पीएचडी करायची त्याचा सुरुवात झाली होती 2008-09 ज्यावेळेस मी खेडले काजळी नावाच्या शाळेत होतो. तिथे मी खोटा खोटा दम द्यायचो लोकांना. मुलं शाळेत नाही आले त्यावेळेस पहा, त्यावेळेस हा शिक्षण हक्क कायदा हा एक बालवयात होता असं समजूया आपण, एकदम छोटा, त्यावेळेस अजून अंमलात पण आला नव्हता. तर मी त्यांना दम द्यायचो की पोलीस येतील आणि तुमचं सगळं तुम्हाला पकडून नेतील आणि शिवाय तुमचं राशन पाणी सगळं बंद होईल जर नाही शाळेत पाठवलं तर. ते भीतीपोटी काही लोक शाळेत पाठवायचे. त्याच्यानंतर आरटी कायदा आला मॅडम, आणि मी असा मला अनुभव आला की बरेच ठिकाणी शाळा सुटली मुलांची, शाळेत गेलेच नाही आणि वय तर 8, 9, 10 असं झालेलं आहे. मग या मुलांचे शिक्षणाचं काय? कारण ही मुलं पहिलीत तर बसत नाहीत, मोठी झालेली मुलं पहिलीत बसत नाहीत. मग आता ह्यांच्या शिक्षणाचं काय? हा नेहमी प्रश्न पडायचा. आणि 1 एप्रिल 2010 शिक्षण हक्क कायदा लागू झाला आणि तिथून या मुलांसाठी शिक्षणाची द्वारे खऱ्या अर्थाने खुली झाली. वयानुसार समजा एखादा मुलगा अगदी 5वीच्या वयाचा असेल 6वीच्या, तरी त्याला त्या वयानुसार त्या वर्गात प्रवेश मिळायला लागला, जो की पहिले त्या पहिलीच्याच वर्गात शक्यतो पहिला प्रवेश असायचा. मग ते मी स्वतः जवळून पाहिली अशी काही मुलं की जी इकडे तिकडे फिरतायत, ज्यांना काहीच नाही आहे, भिक्षा मागतायत. शिंगणापूरचं उदाहरण मला तुम्हाला सांगू द्या. शिंगणापूरला 2013 शिक्षण गट शिक्षणाधिकारी त्यावेळचे नेवासा तालुक्याचे, आणि आम्ही विषय तज्ज्ञ, आम्ही बरीच मोठी टीम शिंगणापूरचं देवस्थानच्या तिथे गेलो होतो. शिंगणापूरच्या देवस्थानच्या तिथे गेल्यानंतर तिथे आम्ही मुलं दाखल करायची ही मोहीम होती आमची जून जुलैची. तिथे गेलो तर मग खूप सारे मुलं भिक्षा मागताना पाहिले. आणि होतं कसं, आपल्या महाराष्ट्रातले दूरचे लोक किंवा मग परराज्यातले लोक ते या मुलांना खायला प्यायला देतात, पैसे देतात, आणि त्याच्यामध्ये ते खुश व्हायची ती मुलं. तर मी त्या मुलांना, आम्ही सगळ्यांनीच एका मुलाला मी पकडलं आणि त्याला म्हटलं, थांब, तुझ्या पप्पालाच फोन कर, तू इकडे भिक्षा मागायला आला ना गे शाळा बुडून, असं म्हटलं. आणि त्याचा हात पकडला, त्याला म्हटलं, कुठे तुझे पप्पा? मॅडम, त्याने दिलेलं उत्तर मला आजही ते लक्षात आहे. तो म्हटलं, माझे पप्पाला फोन कशाला होता, ते काही ते तिकडे भीक मागतायत. म्हणजे तो मुलगा त्याच्या वडिलांसह भिक्षा मागत होता तिथे. ही 2012-13 ची गोष्ट माझ्या डोक्यात होती. आणि नेटसेटच्या याच्यावर एक्झेम्पशनवर मला PhD नंबर लागला. मग PhD करायचंच आणि याच विषयावर करायचं असं मी ठरवलं.
4: नक्कीच. आणि PhD संशोधनाचा विषय होता RT ऍक्ट.
3: हो,
4: तर हा विषय निवडण्यामागचं काय कारण होतं?
3: मग आता हे शिंगणापूरचं एक उदाहरण तुम्हाला सांगितलं मी. अशी बरीच मुलं दिसायची की ती रस्त्याने इकडे तिकडे फिरतायत, शाळेपासून वंचित आहेत, शाळा बुडवतात किंवा शाळेत जातच नाहीत, त्यांची ऍडमिशन्स होत नाहीत. काही मुलं असे आहेत की पालक ऊस तोडणी कामगार आहेत. मग ऊस तोडणी कामगार 5-6 वर्षाचे लेकरू सोबत घेऊन जातात. 6-7 वर्ष ते लेकरं खातात पितात, आई वडिलांसोबत हिंडतात फिरतात, त्यांना काहीच नसतं शिक्षणाचं. मग त्या पालकांना जेव्हा जाणीव होते शिकायला पाहिजे, त्यावेळेस तो बालक 10 वर्षाच्या पुढे गेलेला असतो, 9-10 वर्षांच्या पुढे. ही बाब नेहमी मला खटकायची. मग त्या पालकांना भेटलं, शाळेत दाखल करा, अहो गुरुजी तो शिकलेलाच नाही, अहो सर तो शिकलेलाच नाही, तो गेलाच नाही शाळेत, तो येतच नाही, तो घाबरतो, ह्या बऱ्याच गोष्टी नेहमी ऐकाव्या लागायच्या त्या पालकांकडून. आणि ते फार दुःखदायक होतं, कारण मीही एका गरीब कुटुंबातून आलो होतो. मी विचार करायचो, जर असेच माझ्या आईवडिलांनी जर धावपळीत मला शिकवलं नसतं तर मी शिक्षक झालो नसतो. ते खूप मनाला वेदना व्हायच्या त्या मुलांना असं बाहेर फिरताना भटकताना पाहून. आणि त्याच्यामुळे मग मी निर्णय घेतला की हा RT कायदा हा आपल्यासाठी उत्तम असेल संशोधनासाठी.
4: नक्कीच. RT कायद्याचा किंवा या RT संशोधनाच्या विषयाबाबत काम करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची मदत झाली किंवा रिसर्च कसे करत गेला तुम्ही?
3: छान प्रश्न विचारला मॅम. आता RT कायदा म्हटलं म्हणजे हा संपूर्ण विषय शिक्षणाशी संबंधित होतो. आणि विशेषत RT कायदा जो आहे तो 1-8 वर्गांसाठी आहे. वयोगट जर म्हटलं तर 6-14 वयोगटासाठी आहे. म्हणजे ह्या 6-14 वयोगटाची बालकं शाळेत दाखल झाली पाहिजेत, शिकली पाहिजेत, आणि त्यांनी पुढच्या शिक्षणाला जायला पाहिजे, त्यांना प्रेरित होता आलं पाहिजे. पहिल्या वर्षापासून त्यांना पहिल्या वर्गापासून त्यांना शाळेत आणायचं, हे RTE सांगतो. RTE आणखी एक गोष्ट ऍड करतो मी त्याच्यामध्ये, कारण

0: वंचित असतील किंवा ते अजान असतील या शिक्षणापासून या कायद्यापासून, तर शिक्षकांनी त्यांना मदत करावी आणि त्यांना शाळेत दाखल करावं यासाठी हा कायदा आहे.
1: नक्कीच. या संशोधनाच्या मागे जेव्हा तुम्ही धावत होतात किंवा या संशोधनासाठी काम करत होतात तर कोणत्या कोणत्या व्यक्तींची तुम्हाला मदत यासाठी झाली?
0: येस, हे संशोधन मुळात मी शिक्षक यांच्या शिक्षकांना डोळ्यासमोर ठेवून केलं. याच्यामध्ये मला सर्वात जास्त उपयोग झाला अहमदनगर, क्षमा करा, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या आपल्या शिक्षकांचा. 150 शिक्षकांनी याच्यात सहभाग घेतला आहे. 150 शिक्षक हे 50 शाळातलेत मॅडम. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या ज्या 50 शाळा आहेत, पहिली ते सातवीपर्यंतच्या, आठवीपर्यंतच्या, या 50 शाळातले 150 शिक्षक, एका शाळेतले 3 शिक्षक. याच्यामध्ये पहिली ते सातवीचा वर्ग घेतलेले आहेत, त्याच्यामुळे 1 ते 4 शिक्षक आहेत आणि 5वी ते 8वीचे पण शिक्षक आहेत, एवढे शिक्षक आहेत. त्याच्यानंतर त्यांचे, त्या बालकांचे पालक आहेत, 150 पालक आहेत. शिवाय 9 अशिक्षित पालक आहेत ज्यांच्या मुलाखती मी घेतल्यात. याच्यामध्ये 50 मुख्याध्यापक, जे ग्रेड पात्र मुख्याध्यापक आहेत, त्यांचाही उपयोग झालाय. त्यांना सुद्धा मी प्रश्नावली दिली आहे आणि अधिक प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहेत. म्हणजे प्रशासकीय अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखापासून उप शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत.
1: विषय तज्ञ म्हणून तुमची निवड झाली होती आणि विषय तज्ञ म्हणून काम करत असताना किंवा ही भूमिका पाहत असताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या?
0: मुलींच्या शिक्षणाचा विषय तज्ञ म्हणून काम केलं मी ते. तर त्यावेळी माझ्याकडे फक्त नेवासा तालुक्यातल्या मुलींचा काम विभाग होता. मुलींचं शिक्षण पाहायचं, मुलींच्या शाळेत जाण्यासाठी येणाऱ्या समस्या पाहायच्या, काही अडचणी येतात का त्या पाहायच्या. याच्यामध्ये ज्यावेळी मी त्या मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत झालो, लक्ष द्यायला लागलो, त्यावेळी माझ्या आणखी एक गोष्ट अशी लक्षात आली की या मुलींकडे, यांच्या आरोग्याकडे काम केलं पाहिलं जात नाही. मला एमएडचा एक विषय आता त्या निमित्ताने सांगू द्या. मला एमएडसाठी माझा विषय होता माध्यमिक प्राथमिक विद्यालयीन विद्यार्थिनींसाठी आरोग्याच्या समस्या, येणाऱ्या आरोग्याच्या समस्या. मी रिपीट करतो, प्राथमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना येणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, असं माझं एमएडचं लघुशोध संशोधन होतं. तर त्यावेळी त्या मुलींच्या समस्या मला कशा जाणवल्या ते सांगतो. मला कार्यालयाने सांगितलं की आपल्याला या अमुक एक वयोगटाच्या, समजा 7वीपर्यंतच्या 8वीपर्यंतच्या मुलींचं एचबी टेस्ट करायची, हिमोग्लोबिन टेस्ट. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 9.5 ते 10 पुढे एकाही मुलीचा किंवा विद्यार्थिनीचा एचबी नव्हता. ज्यावेळी ती एचबी टेस्ट झाली त्यावेळी आणखी धक्कादायक सांगतो की आमच्या शिक्षिका ज्या मुलींसोबत आलेल्या होत्या त्यांचाही एचबी जेमतेम होता. म्हणजे मुलींच्या आणि महिलांच्या एचबीची समस्या त्यावेळेस मला स्पष्ट जाणवली की यांचा एचबी कमी आहे, त्या अर्थी यांच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. 19 गावांमध्ये, 19 केंद्र शाळांच्या मुख्य गावांमध्ये मी लेख वाचवा सक्षम बनवा उपक्रम राबवला, जो की जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियानने कळवला होता की या एवढ्या गावांमध्ये घ्यायचा. या उपक्रमासाठी, या कार्यक्रमासाठी शासनाकडून 5,000 रुपये मिळायचे त्या शाळेला. आमच्या मुख्याध्यापकांना मी मोटिवेट केलं, प्रेरणा दिली, कार्यक्रम मोठा करायचा म्हटलो. त्या लोकांनी जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा त्या लोकांनी 15-15, 20-20 हजार रुपये खर्च करून अगदी उपस्थितांना जेवण दिली मॅडम. आणि तिथं मग आम्ही हे लोकांचं प्रबोधन करायचो. त्यावेळेस डॉक्टर सुधा कांकर या होत्या, त्याही नेवाशामध्ये तिथे आल्या होत्या. त्यांच्यासोबतही मी काही कार्यक्रम केले. मग श्रीभ्रूणहत्येची आम्ही शपथ द्यायचो. त्याच्यानंतर श्रीभ्रूणहत्या करू नये यासाठी त्यांना, सर्व पालकांना, उपस्थितांना शपथ द्यायचो. दत्तक मुली घेतल्या जायच्या, पालकांना मुली का महत्वाच्या आहेत, का गरजेच्या आहेत याच्यासाठी प्रबोधन केलं जायचं. त्या 19 ठिकाणी मी ते कार्यक्रम केले आणि ते अतिशय दर्जेदार झाले. त्या पालकांचा, त्या ग्रामस्थांचा, त्या शिक्षकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद त्यावेळेस मिळाला. आणि त्याचं कदाचित त्यावेळेची आकडेवारी, जन्मदर पण त्यावेळेस वाढला होता मुलींचा. आताही आहेच चांगला पण त्यावेळेस वाढलेला होता.
1: नक्कीच. तुमचा पीएचडी संशोधनाचा विषय आरटीआय ऍक्ट याबद्दल आपण बोलत होतो आणि आरटीआय ऍक्ट 2009 मुळे आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर विचार केला किंवा जिल्ह्याचा विचार केला, ज्या वेगवेगळ्या शाळांमध्ये तुम्ही सहभागी होतात किंवा अध्ययन करत होतात, तर या सगळ्या व्यवस्थेमध्ये काय महत्वाचे बदल घडून आणले?
0: आरटी कायद्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवेश.

0: प्रक्रिया अतिशय सुलभ झाली. सुलभ म्हणजे सर्व मुलं दाखल व्हायला लागली. शिक्षकांसाठी आरटीई कायदा हे एक फार मोठं योगदान देणारा ठरला, कारण शिक्षक लोकांना सुद्धा अडचणी यायच्या अशी मुलं दाखल करायला, मग ती मुलं दाखल होऊ लागली. पालकांना दुसरी गोष्ट आरटीई कायद्यामध्ये आणखी एक आहे की या मुलांना हस्तांतरण प्रमाणपत्र मिळायला लागलं. समजा एक विद्यार्थी आहे आणि तो क्ष ठिकाणी शिकतोय आणि त्याला य ठिकाणी जायचंय, मग तो क्ष पासून य पर्यंत जाताना या दुसऱ्या गावात जाताना त्याला त्यावेळेस दाखला देणं, शिक्षकांची अडचण, त्या ठिकाणाची अडचण, या सगळ्या अडचणी पार करता करता त्याला शिक्षणाप्रती अनास्था निर्माण व्हायची, नको जायला शाळेत. परंतु आता हस्तांतरण प्रमाणपत्र मुख्याध्यापकाला देणं बंधनकारक आहे. मुख्याध्यापक तो मुलगा जिथं चालला तिथं हस्तांतरण प्रमाणपत्र देतात, ते ज्या शाळेत गेलाय ज्या ठिकाणी गेलाय तिथं त्याला शाळेत दाखल करून घेतलं जातं. एकदम सुलभ प्रक्रिया झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी पण सर्व शिक्षा अभियानमध्ये साखर शाळा होत्या, वस्ती शाळा होत्या, ऊसतोडणी कामगारांसाठी शाळा होत्या, ठिकठिकाणी शाळा होत्याच की, परंतु आता त्याचा जास्त इम्प्लिमेंटेशन झालं आणि जास्त वापर व्हायला लागला. विद्यार्थ्यांची संख्या वाढली, त्या विद्यार्थ्यांची खूप संख्या वाढली, पटनोंदणी वाढली, दर्जेदार शिक्षण मिळायला लागलं आणि त्याचंच फलित आहे की अतिशय गरीबातल्या गरीब कुटुंबापर्यंत शिक्षण पोहोचलं आणि ती मुलं आता चमकत आहेत.
1: नक्कीच. या शिक्षणाचा अधिकार कायदा याचा प्रत्यक्ष जेव्हा शाळेमध्ये किंवा शाळा स्तरावर तुम्ही वापर केलात किंवा शाळेच्या पातळीवर हा कायदा राबवताना काही अडचणी आल्या होत्या का?
0: अडचणी येतात थोड्याफार, पण जशा समजा आता कलम 21 आहे आरटी कायद्याचं, शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना. शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना म्हणजे लोकांना अशी धारणा आहे का गाव ठरवेल किंवा सरपंच ठरवेल ती शाळा व्यवस्थापन समिती, हा एक त्यांचा गैरसमज असतो. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालकांचं प्रतिनिधित्व महत्वाचं आहे, परंतु बऱ्याच गावांमध्ये काय होतं की त्या लोकप्रतिनिधींना वाटतं की नाही आम्ही सांगू ना तीच शाळा व्यवस्थापन समिती बनली पाहिजे. अर्थात सगळ्या ठिकाणी येत नाही, काही ठिकाणी खूप छान चालतात गावाचे निर्णय, परंतु काही ठिकाणी ती लादली जाते शाळा व्यवस्थापन समिती शाळेवर. तर प्रत्यक्षात तसं नाहीये, प्रत्यक्षात शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालकांचं प्रतिनिधित्व आहे. हो, त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा एक प्रतिनिधी असतो, एक शिक्षणप्रेमी असतो, ग्रामस्थ आहे ना, यांचंही प्रतिनिधित्व आहे एक व्यक्ती, परंतु उरलेला सर्वच्या सर्व शाळा पालक असायला पाहिजेत असं शाळा व्यवस्थापन समितीच्या त्या आरटीईच्या नियमात सांगितलंय. आणि मग त्याच्यामध्ये बाकीच्यांचं प्रतिनिधित्व काय असावं हे आम्हाला त्यांना समजावून सांगावं लागतं. या संशोधन करत असताना मला वेगवेगळ्या ठिकाणी या शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई कसं स्थापन करायचं, क्षमा करा, शाळा व्यवस्थापन समिती कशी स्थापन करायची, तर मग ती शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी मी स्वतः गेलेलो आहे. तिथे ते कार्यक्रम घेऊन लोकांना समजावून सांगून हे शाळा व्यवस्थापन समित्या स्थापन केलेल्या आहेत आणि त्याचा खूप छान अनुभव आलाय, कारण पालकांना इच्छा असते परंतु पालक बुजतात, लाजतात आणि मग ते सहभाग घ्यायला, मग त्यांना जर आपण थोडं प्रेरित केलं, मोटिवेट केलं तर ते स्वतःहून पुढे येतात.
1: नक्कीच. आरटी ऍक्ट अंतर्गत प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि या ऍक्टमुळे ना हा अधिकार म्हणा किंवा पालकांना जी काही शिक्षण क्षेत्रामध्ये जी काही समज होती किंवा शिक्षणाचा जो काही महत्व आहे ते कळून चुकलं, पण या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का?
0: फार छान प्रश्न विचारलात तुम्ही मॅडम. तरतुदी सर्वप्रथम शिक्षकांना, मुख्याध्यापकांना सर्वांना कळणं गरजेचं होतं, त्याच्यावर पण हा विषय मी माझ्या संशोधनामध्ये तरतुदी किती माहिती आहेत त्याचा पण घेतला होता आढावा. तरतुदी बऱ्यापैकी जवळजवळ खूप चांगल्या शिक्षकांना, अधिकाऱ्यांना, मुख्याध्यापकांना माहिती आहेत, पण होतं कसं की आपण काही काही गोष्टी दुर्लक्षित करतो. जसं 1 किलोमीटरच्या आतमध्ये पाल्याला 7वीपर्यंत 5वीपर्यंत शाळा पाहिजे आणि 3 किलोमीटरच्या आतमध्ये 8वीपर्यंत शिक्षण मिळालं पाहिजे असा कायदा सांगतो. पण मग त्या किलोमीटर आता दुर्गम भागामध्ये विचार केला आपण, तर दुर्गम भागामध्ये आता परिस्थिती अशी आहे की शासनाच्या अशी धोरण आहे, मानसिकता आहे की आपण त्या दुर्गम भागामध्ये पट संख्या 5, 6, 10 आहे, तर मग आपण ती शाळाच बंद करूया ना. मग आता ही मुलं 5, 5, 7, 7 किलोमीटर, 10 मुलं असू द्यात ना, पण ही 5-5, 10-10 किलोमीटर 20-20 किलोमीटर जातील का शाळेला. पटाचा जर निकष लावला 20 पट संख्येच्या आतली शाळा जर बंद करायचं जर ठरवलं शासनाने किंवा 15 पट संख्येच्या आतली शाळा बंद करायचं ठरवलं तर असे एखादा खूप दूर तांडा आहे कुठेतरी एक वस्ती आहे आणि तिथं 5 मुलं आहेत 7 मुलं आहेत या मुलांनी शिक्षणासाठी जायचं कुठे. एक समूह शाळा नावाचा त्यांचा उपक्रम येतोय पुढे परंतु अजून त्याचं काय प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. आता ती होईल तेव्हा कळेल. परंतु मग जे मुलं शाळेपासून वंचित राहतात या मुलांसाठी काळजीने काम होण्याची गरज आहे. तरतुदीनुसार जर म्हटलं तर कलम 4 सांगतं आरटीचं की मुलांना विशेष प्रशिक्षणाची तरतूद मिळायला पाहिजे सोय झाली पाहिजे. कोणती मुलं जी दुसरी पासून 7वी 8वी पर्यंत थेट त्या वर्गात दाखल होतात. पहिलीवाल्याचा विषय नाही त्याला पहिलीचं शिक्षण मिळतंय पण एकदम मुलगा दुसरीला आला 5वीला आला तर त्याला विशेष प्रशिक्षणाची तरतूद आहे त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली तर मुलं ते मूळ प्रवाहात येतील त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण नाही होणार इतर मुलांबरोबर ते मिसळून जातील त्यासाठी त्याचं अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आणि यासाठी गाव शिक्षक खूप प्रयत्न करतात शिक्षक त्या वर्गाचं काम करायला. विशेष शिक्षकाची तरतूद आहे जे दिव्यांग बालक आहेत तर ते विशेष शिक्षकांसाठी सुद्धा आव्हान आहे का प्रत्येक गावात जायचं प्रत्येक गावात एका असा एखादा मुलगा जो मुकबधीर आहे किंवा ज्याला कर्णबधीर आहे वेगवेगळ्या समस्या आहेत या समस्येच्या मुलांना शिक्षण द्यायचं हे विशेष शिक्षकांची सुद्धा कसरत आहे परंतु ते होणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. आरटी ऍक्ट अंतर्गत आर्थिक किंवा सामाजिक दृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांसाठी हा ऍक्ट कितपत प्रभावी आहे किंवा कितपत उपयोगी ठरतो
0: आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या. आता आर्थिक दृष्ट्यांच बोलूया आपण आधी. आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थी जर असेल तर त्यांच्यासाठी 25% आरक्षणाची तरतूद आहे. बिलो पॉवर्टी लेवल जे आहेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातली तर त्यांना 25% खाजगी शाळांमध्ये अगदी इंग्रजी माध्यमाच्या प्रवेश मिळतात. त्यांचं संपूर्ण शुल्क हे शासन भरतं शासन देतं आणि त्यामुळे त्यांची सोय तिथे होते. आणि राहिला प्रश्न मग बाकीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा शासकीय शाळा ज्या आहेत इथे तर मोफतच प्रवेश. शासकीय म्हणजे जे जिल्हा परिषद आता स्थानिक स्वराज्य संस्थाची जिल्हा परिषदेची शाळा महानगरपालिका शाळा आहेत इथे मात्र मोफतच प्रवेश आहे. तिथे त्यांच्यासाठी काही नाही आर्थिक निकषच नाही काही. परंतु जर त्यांना इंग्रजी माध्यमाकडे जायचंय खाजगी तर तिथे मात्र त्यांना 25% आरक्षण आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या मागास. आणि सामाजिक दृष्ट्या म्हणाल तर मग सामाजिक दृष्ट्या काय तसा काय वेगळा भेदभाव नाहीच आहे शाळांमध्ये सर्व मुलांना प्रवेश आहेत.
1: नक्कीच. आरटीएच्या अंमलबजावणीमध्ये शिक्षकांची पालकांची सुद्धा शाळेची प्रशासनाची भूमिका किती महत्वाची.
0: जेव्हा आपण एखादं ओझ सर्वांनी सोबत घेऊन वाहतो ना तेव्हा ते हलकं होतं सर्वांनी वाटून जर घेतलं तर इथे नुसतं निव्वळ शिक्षकांनीच हे करायला पाहिजे असं म्हटलं तर इतक्या सहज गोष्टी नाही आहेत त्या. कारण शिक्षकाला आज तुम्ही पहा शिक्षकासाठी इतकी आव्हानं आहेत इतकी आम्हाला प्रशिक्षण अटेंड करायला लागतात वेगवेगळे सर्वेज येतात आम्हाला सर्वे करायला लागतात अध्यापन तर करायचंच असतं ती जबाबदारीचं आहे वेगवेगळे उपक्रम राबवायचे असतात आणि यातून कोणीतरी म्हणावं की सगळ्या जबाबदाऱ्या शिक्षकाच्याच आहेत तर ते चुकीचं आहे. तर पालकांनी सुद्धा पालकाचं पहिलं कर्तव्य काय मॅडम आरटी मधलं माहिती आहे पालकाने सगळ्यात महत्वाचं कर्तव्य पहिलं आणि आद्य कर्तव्य आहे त्याचं नजीकच्या शाळेत आपल्या पाल्याला दाखल करणे. हे एक काम जरी पालकाने केलं ना उरलेलं पालकाचं काम फक्त शाळेशी संपर्क ठेवणं माझ्या पाल्याचं शिक्षण कसं चाललंय ते पाहणं बस बाकी काही अपेक्षा नाही शिक्षकाच्या पालकाकडून. पालकाने काही द्यावं नेहमी भेटावं खाली कुशाली घ्यावी नाही अजिबात नाही या काहीच विषय नसतात. फक्त पालकाने शिक्षकाशी संपर्क ठेवावा आणि आपल्या पाल्याला दाखल करावं ही एक धारणा आहे पालकाचं एक काम आहे. मुख्याध्यापक प्रशासक आणि शिक्षक हे सर्व मिळून मग उरलेलं सगळं करायला समर्थ आहेत पण पालकाने तेवढं करायला पाहिजे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की मुलगा आपला शाळेत गेला म्हणजे जबाबदारी संपत नाही तर पालकाने आपल्या मुलाचा अभ्यासाचा आढावा घेतला पाहिजे तो एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतो का तो लाजतो का थोडा बुजरा आहे का शिक्षक त्याच्याकडे लक्ष कसं देतात शिक्षक त्याला प्रश्न विचारतात का शिक्षकाबद्दल पाल्याला काय वाटतं पाल्याला शाळेप्रती किती आस्था आहे किती प्रेम आहे किती जिव्हाळा आहे त्याला ती आपलीशी वाटतीये का वर्गातल्या मित्रांसोबत तो मिसळतोय का या सर्व बाबींच्या अनुषंगाने पालकाने घरी त्याच्याशी चर्चा करायला पाहिजे. आई असो वडील असो एकत्र बसून त्यांनी त्याच्याशी बोलायला पाहिजे, त्याला बोलतं करायला पाहिजे, शाळेत प्रश्न विचारायला सांगायला पाहिजे, त्याने मिसळावं यासाठी पालकाने त्याला प्रेरित करायला पाहिजे.
1: नक्कीच. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहात. शैक्षणिक धोरण जे आहे किंवा अभ्यासक्रमाचं जे काही धोरण आहे ते बदलत आहे. म्हणजे पूर्वी शिक्षण पद्धती वेगळी होती, काळानुरूप वेगवेगळे बदल होत आहेत. जसं तुम्ही उल्लेख केला की काही ट्रेनिंग्स तुम्हाला घ्यावे लागतात, प्रशिक्षण घ्यावे लागतात, काही वेगळे वेगळे उपक्रम जे आहेत ते तयार करावे लागतात, मुलांचे घ्यावे लागतात. तर यामध्ये या सगळ्या शिक्षण कार्यपद्धतीमधले बदल तुम्हाला कसे वाटतात, एक शिक्षक म्हणून, एक मुख्याध्यापक म्हणून?
0: अतिशय उत्तम आहेत. सकारात्मक दृष्टीने विचार केला तर अतिशय उत्तम. जे बदल आहेत त्याच्या जर बदल जे जे नवे ते हवे या मानसिकतेतून आपण काय होतं लोकांची जुनं ते सोनं म्हणण्याची पद्धती ती हार्वर्डची पंचपदी होती पहिली. म्हणजे प्रस्तावनेपासून सुरू व्हायचं तर ते मूल्यमापनावर यायचं अशी होती पद्धती. परंतु आत्ता नवे जे आहेत जे आधुनिक काळातले बदल आहेत, आता आमचा प्रत्येक शिक्षक, जवळजवळ प्रत्येक शिक्षक म्हणतो मी, प्रत्येक शिक्षक हा तंत्रस्नेही झालेला आहे. ते यासाठी म्हणतो मी की आत्ता आमच्या पहिलीच्या वर्ग शिक्षकाला जर सांगितलं तुम्हाला पहिलीच्या मुलांची अमुक एक माहिती भरायची युडायस पोर्टलला, तर तो शिक्षक भरणार. सगळे शिक्षक आपापल्या विद्यार्थ्यांची माहिती भरतात, वेगवेगळे फॉर्म्स असतात, अगदी सर्वे फॉर्म्स. आता हे PhD ला सुद्धा आम्ही सर्वे फॉर्म्स वापरले, ते सर्वे फॉर्म्स काही गुगलवर आम्ही तयार केले, मग ते सर्व शिक्षकांनी भरून दिले. वेगवेगळे लिंक्स शिक्षक बनवतात, क्रिएट करतात, वापरतात, त्यात माहिती भरतात, अपलोड करतात, युट्यूबचा वापर करतात, अगदी वेगवेगळ्या जी प्रसार माध्यम आहे याच्या माध्यमातून सुद्धा शिक्षक कनेक्टेड आहेत मुलांशी.
1: नक्कीच.
0: आणि प्रशिक्षणातून तर मग हेच ज्ञान दिलं जातं. आता पहा, बहुतेक शाळांमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आहेत, स्मार्ट TVs आहेत, त्याच्यानंतर पहा LED TV पण आहेत उपलब्ध, प्रोजेक्टर्स आहेत. या सर्व माध्यमातून शिक्षक लोक सर्व शिक्षकाचा वापर करतात, त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिकवतात. आणि विद्यार्थी त्या पद्धतीने, आजच्या काळातला विद्यार्थी आहे तो TV समोर जन्म झालेला आहे त्याचा, त्याच्या हातामध्ये लहानपणापासून तो मोबाईल पाहतोय आई वडिलांना वापरताना. हा, आता हे बघा, स्क्रीन टाइम थोडा कमी झाला पाहिजे विद्यार्थ्यांचे, हे त्यात मी थोडस सप्लिमेंटरी सांगतो, परंतु तरी सुद्धा या गोष्टी सकारात्मक दृष्टीने घेतल्या तर नक्कीच फायद्याच्या आहेत.
1: नक्कीच नक्कीच. तुम्ही वयाच्या 18व्या वर्षी या क्षेत्रामध्ये आलात आणि अगदी मॅन्युअल वर्क पासून ते तंत्रज्ञानाची मदत घेऊन, तंत्रज्ञानाची जोड घेऊन तुम्ही आज या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहात. हा जो फरक आहे तो तुम्हाला वैयक्तिक कसा वाटतो, म्हणजे तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला किती झाली?
0: मॅन्युअल वर्क म्हणाल तर मग ते आता ती त्या काळात ती गरज होती, त्यामुळे त्या पद्धतीने दिलं गेलं. परंतु आता तंत्रज्ञानाचा वापर करायचं म्हटलं तर आता काम ज्याला हार्डवर्क करण्याची गरज नाही, तुम्ही हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा. तर ते स्मार्ट वर्क आता करताना आनंद मिळतोय आणि ते कमी कालावधीमध्ये अधिक प्रभावी, अधिक इम्प्रेसिव्ह होते, याचा एक आनंद आहे.
1: नक्कीच. काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या जी आहे ती कमी होती आहे, अशा बातम्या म्हणा किंवा अशा गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत होत्या, पण तुलनेनं आज चित्र कसं दिसतंय?
0: आज जिल्हा परिषद शाळेकडे लोकांचा ओढा आहे. मॅडम मला सांगू द्या की आज जे जे IAS ऑफिसर्स आहेत, IPS ऑफिसर्स आहेत किंवा इतर MPSC माध्यमातून येणारे अधिकारी आहेत, हे जेव्हा सांगतात ना की मी जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आहे, तर तेव्हा लोकांना ते ऐकायला मिळतं की अरे जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे, मग आपण काय इंग्रजी माध्यमाला एवढे पैसे खर्च करतोय? लोकांची मानसिकता अशी. आणि कसं झालंय, इंग्रजी शिक्षण मॅडम हे फॅशन झालंय आता. काय होतंय, शेजारच्याने मुलगा पाठवला ना मग मला पण त्यांच्या बरोबर पाठवायचा माझा, मग हे पालक लोकांची ही मानसिकता चुकीची आहे, ही मेंटॅलिटी चुकीची आहे की कोणीतरी काहीतरी करतंय म्हणून मी पण त्यासोबत पाठवतो. अहो, तुमच्या मुलाचं भविष्य आहे, भवितव्य आहे, तुम्ही तुमच्या पाल्याच्या भवितव्याचा जर विचार करायचा असेल तर तो विचारपूर्वकच केला पाहिजे. तर ते नाहीतर मग ते हास्यास्पद होतं. मी तुम्हाला सांगतो आणि मी हे धाडसाने सांगतो तुम्हाला की जेव्हा माझ्याकडे इंग्रजी माध्यमाची मुलं आली शिकायला, म्हणजे तिसरीत आली, चौथीत आली, मला कोणत्याही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला ब्लेम करायचं नाही, परंतु मला आलेला अनुभव सांगतो, मी माझ्या चौथीच्या विद्यार्थ्याला 12 कडी शिकवलेली आहे इंग्रजी माध्यमाकडून आलेल्या विद्यार्थ्याला. म्हणजे सर्वच विद्यार्थी तसे किंवा ते शिक्षक लोक तसे असतील, काम होत नाही असं मला मुळीच म्हणायचं नाही, परंतु मग पालकाने का अट्टास करावा दुसऱ्या गावाला पाठवायचा. अर्ध्या किलोमीटरवर शाळा झेडपीची होती, जिल्हा परिषदेची होती. जर तुम्ही इंग्रजी माध्यमाला पाठवलंय आणि तो जर तिकडून बारा कडीचं शिक्षण नसलेलं जर चौथी मध्ये येतोय तर मग त्याचं झालं काम कोणतं? तुम्ही काय साध्य केलं त्याचं? ह्याच पालकांनी विचार करण्याची गरज आहे.
1: नक्कीच नक्कीच. पालकांच्या भूमिकेबद्दल जर आपण बोलतो आहोत तर पालकांचा मुलांच्या शिक्षणातला सहभाग जो आहे तो किती महत्वाचा आहे किंवा सध्याच्या काळामध्ये किती गरजेचा आहे?
0: खूप महत्वाचा आहे. आज खूप महत्वाचं आहे कारण आजच्या काळामध्ये मुलांच्या हातामध्ये मोबाईल सारखं डिव्हाइस आहे आणि ते मोबाईलचा ते वापर करतायत. आपला पाल्य आम्ही पहिले मुलांना सांगायचो, पालकांना नेहमी सांगायचो, मुलांना सांगायचो अभ्यास करा, घरी वाचन करा, आणि पालकाला सांगायचो की तुमचा पाल्य पुस्तक वाचतोय पण तो शाळेचं पुस्तक वाचतोय की एखादं गोष्टीचं पुस्तक वाचतोय असं आम्ही भेद करून सांगायचो. आज परिस्थिती मॅडम अशी आहे की आज पालकाला सांगावं लागतं पुस्तक नाही, तो पुस्तक वाचतोय का मोबाईल बघतोय ते पहा. बरं, मोबाईल मधला अभ्यास तो करतोय कारण आमचे शिक्षक काय करतात की मुलांना मोबाईलवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून अभ्यास देत असतात दररोजचा. आता वास्तविक पाहता आम्ही शाळेतच सर्व घेतो पण पालकांची इच्छा असते की आमच्या मुलांना घरी अभ्यास द्या, घरी काय तो करत नाही. शाळेत होतं ते पुरेसं होतं शिक्षकांचं काम, परंतु घरी पालकांची इच्छा म्हणून ज्यावेळेस आम्ही अभ्यास देतो त्यावेळेस मग पालक मुलाला मोबाईल देतात तर पाहायला मुलगा त्या मोबाईलमध्ये अभ्यास करतोय की गेम खेळतोय हे पाहणं पालकाची जबाबदारी आहे. नाहीतर आज परिस्थिती अशी आहे पाचवी सहावी सातवी आठवीची मुलं हे वेगवेगळ्या मोबाईल ॲप्सद्वारे अनेक प्रकारे वाया जातात. अगदी इंस्टाग्राम आहे, मग व्हॉट्सअप तर आहेच आहे, वेगवेगळे गेम्स आहेत मोबाईलमध्ये, याच्यामध्ये मुलगा हरखून जातो, गोंधळून जातो आणि मग त्याला समजत नाही काय करावं काय नाही. आणि जेव्हा तो त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एखाद्या व्यसनासारखं तो मोबाईल त्याला खेचून घेतो स्वतःकडे, त्याला सुचत नाही, तो डिस्टर्ब होतो आणि नंतर मग पहा नंतर मग आत्महत्येसारखे प्रकरण पुढे नंतर येतात. का? कारण आधी ज्यावेळेस त्याला अभ्यास करायचा असतो त्यांनी केलेला नसतो, वेळ गेलेली असते नंतर.
1: नक्कीच. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं मोजमाप हे केवळ परीक्षेतल्या गुणांवरच करणं योग्य आहे का शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं?
0: परीक्षेतल्या गुणांवर अगदीच चुकीचं होईल ते, कारण आणि त्यालाच परत आपण आरटीई कायद्याकडे येऊ. आरटीई कायद्यामध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती आलेली आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती सांगते की मुलगा 15 जूनला शाळेत आल्यापासून त्याची परीक्षा होऊन, परीक्षा म्हणूया थोडक्यात आपण, त्याचं मूल्यमापनाचा शेवटचा टप्पा पार झाल्यानंतर निकालापर्यंत त्याचं मूल्यमापन आम्हाला करावं लागतं. मग त्याच्या मी मग थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे त्याचे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, त्याचा वेगवेगळ्या उपक्रमातला सहभाग असेल, त्याचं शाळेत दिलेली प्रश्नांची उत्तरं असतील, त्याने स्वतःहून काही कृती केली असेल ती असेल, किंवा त्याचं वैशिष्ट्यपूर्ण काही नोंद असेल, एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असेल, एखाद्या कलाकृतीमध्ये भाग घेतला असेल, एखाद्या ठिकाणी त्याने विशिष्ट असा परफॉर्मन्स दिलेला असेल, या सगळ्याचं मूल्यमापन संकलित केलं जातं आणि हे सातत्य कंटिन्युअस चालतं आणि ते सातत्यपूर्ण मूल्यमापन अगदी मे पर्यंत एप्रिल पर्यंत चालतं आणि त्याचा एकत्रित लेखाजोखा म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असतं. आणि मग ते आम्ही पालकांना ते सादर करतो, पालक वाचतात पाहतात याच्या कशात कमी आहे, अगदी त्याच्यात आवश्यक सुधारणा सुद्धा मेन्शन केलेल्या असतात, त्याची विशेष प्रगती सुद्धा सांगितलेली असते, उल्लेखनीय बाब सांगितलेली असते, त्याचे शाळेला जाणवलेले त्याचे स्वभाव विशेष असतात, एवढ्या सगळ्या नोंदी त्याच्यामध्ये असतात.
1: नक्कीच. प्रत्येक विद्यार्थी हा सारखा नसतो, मग अभ्यासामध्ये म्हणा किंवा इतर ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा इतर कुठल्या उपक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकासाठी वेगळा असतो. काही मुलं मागे असतात अभ्यासात, काही पुढे असतात, काही इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये हुशार असतात, काही वेगवेगळ्या कलेमध्ये हुशार असतात, पण कधी कधी असं होतं की अतिशय हुशार विद्यार्थी असून सुद्धा अपेक्षित कामगिरी करू शकत नाही, तर अशा विद्यार्थ्यांना शिक्षकांनी कसं समजून घ्यायला हवं?
0: म्हणजे परत विषय आपला पहिला मुद्दा येतो की एखादा विद्यार्थी हुशार आहे तो ठरवायचा कसा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हुशार विद्यार्थी ठरवण्यासाठी हा क्रायटेरिया जो आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा, याच्यात तो एखादा विद्यार्थी खेळात चांगला असेल ना, अभ्यासात कमी असेल, परंतु तो खेळात पुढे जाईल. आणि अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे. असं जर नसतं, खेळात जर खेळाचा जर निकष नसतं, सचिन तेंडुलकर कुठे अभ्यासात होते? ते खेळात पुढे गेले आणि म्हणून ते तिकडे त्यांचं क्षेत्र झालं. एखादा विद्यार्थी अभ्यासात पुढे असेल, बरोबर आहे तुमचं, मग अभ्यासाला त्याला आपण असं त्याच्यासाठी असा विशेष निकष नाहीये की हा विद्यार्थी आता अभ्यासात काहीच नाही, हुशारच नाहीये. हुशार होण्यासाठी कोणताही कालावधी नसतो. एखादा विद्यार्थ्याचा अभ्यासामध्ये किती त्याची रुची आहे, किती त्याला आवड आहे, किती तो करतो ते आनंदाने किती करतो, याच्यावरून त्याचं अभ्यास कामाचं स्वरूप ठरतं. त्याचे बुद्धिमत्ता विकसित होते आणि बौद्धिक विकासाच्या टप्प्यानुसार त्याचे पुढे विकास होत जातो.
1: नक्कीच. एक शिक्षक ते मुख्याध्यापक हा प्रवास कसा होता, आणि मुख्याध्यापक म्हटल्यानंतर आपसुकच जबाबदारी ही वाढत असते किंवा हे पद अजून जबाबदारी किंवा अजून काम करण्यासाठी प्रेरणा देणारं असतं, तर हा प्रवास तुमचा कसा होता?
0: मॅडम, शिक्षक म्हणून खूप आनंद घेतला मी. खूप सुरुवातीपासूनचा काळ जरी आठवला तरी एक वेगळाच आनंद, अविस्मरणीय आनंद आहे तो शिक्षक म्हणून. कारण मुलांच्या सहवासात राहायचं, मुलांनी आपल्या सभोवती यायचं, विचारायचं. मुख्याध्यापकाला वर्गाचं काम नाही असं नाही, मुख्याध्यापक वर्गावर काम करत नाही असं नाही, परंतु त्याला लिमिटेशन्स आल्या. तो कार्यालयामध्ये जास्त वेळ असतो आणि वर्गांवर कमी वेळ असतो, असं आहे. मग त्याला कार्यालयीन कामकाज करत असताना तो वर्गावर जाईल, विद्यार्थ्यांशी बोलेल, ते त्याचं जोड काम झालं आता. परंतु एक शिक्षक म्हणून जर म्हणाल तर मी शिक्षक म्हणून इतका आनंद घेतला आहे त्या विद्यार्थ्यांचा, त्या चिमुकल्यांचा, त्यांच्यामध्ये स्वतःला हरवून जाण्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि मुख्याध्यापक म्हणून जर म्हटलं तर मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना फक्त आपल्याला जास्तीत जास्त कार्यालयीन कामकाज करतो आपण, आणि वर्गावर जायचं मग यातून सवड काढून एखादा तास ठरल्याप्रमाणे एखाद्या वर्गावर जाऊन घ्यायचा, तर ते थोडस तेवढा नैसर्गिकपणा येत नाही त्याच्यामध्ये कामामध्ये. उत्साह असतो की आता संधी मिळाली एखाद्या वर्गावर शिकवण्याची, परंतु कायमस्वरूपी 24/7 मुलांमध्ये असणं किंवा शाळेचे तास तरी मुलांमध्ये असणं, मी मुलांमध्येच राहिलेलो आहे, मुलांमध्ये झोपलेलो आहे लहान, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन सर्व्हिस लागलो तर मी रात्रात बेसिका त्यावेळेस घ्यायचो मुलांच्या, तर तो एक आनंद आहे, ते आजही डोक्यात आहे माझ्या की या मुलांसोबतचा आनंद आपल्याला मिळत नाही तेवढा. परंतु आजही मी माझ्या जगदंबा क्लासला काम करत आहे तर तिथे मला, मी गेल्यानंतर माझ्याकडे मुलं धावत येतात गुड मॉर्निंग सर म्हणायला, शेक हँड करायला. हे मला माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस वाटतं. हे मुलांनी करणं माझ्यासाठी फार मोठं बक्षीस आहे. कारण त्या मुलांना मी यावं असं वाटतंय, हे शिक्षक आले म्हणजे आनंद मिळतोय, हे मुलांचं आहे ते माझ्यासाठी खूप आहे.
1: नक्कीच. एक शिक्षक म्हणून तुमच्या सगळ्या आतापर्यंतच्या प्रवासामधली अशी एक खूप गोष्ट की जी तुम्हाला खूप इमोशनल करून जाते, खूप भावनिक वाटते आणि कायम स्मरणात आहे.
0: एक विद्यार्थिनी होती माझ्याकडे, इयत्ता दुसरीला ऍडमिशन झालेली, आणि त्या मुलीला ना त्याच वेळी पायाला जखम झाली होती. आणि ती कौटुंबिक फार अडचणीतली होती, फार अडचणीतली. तिचे वडील दारू प्यायचे, आई खूप आजारी असायची, आणि कदाचित सामाजिक दृष्ट्या सुद्धा ती दुर्लक्षितच मुलगी होती. आणि मग मी सर्वप्रथम, मी ज्यावेळेस डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट नावाचं एक वर्षाचा कोर्स केला, तो मुख्याध्यापकांसाठी असतो, फार पूर्वी केला तो मी. त्यामध्ये कृती संशोधनासाठी त्या मुलीचा विचार केला मी, का ह्या मुलीला वर्गातली मुलं पण दुर्लक्षित करतायत, एका बाजूला ती बसती आहे, चुकल्यासारखी आहे. आणि मग मी तिला शाळेत दाखल केल्यानंतर तिला मी जवळ तिच्या जायला लागलो. मुलांचं असं असतं की शिक्षक एखादी गोष्ट करतात ना, मुलं त्याला आदर्श मानतात. मग शिक्षक त्या मुलीजवळ जातात ना, मग आपणही जाऊयात. मग मी तिच्या संगती बसणं, खेळणं. ही दुसरीची विद्यार्थिनी, नुकतंच तिचं काही वर्षांपूर्वी लग्न पण झालं, तर त्या विद्यार्थिनीचं मला आजही लक्षात आहे का तिला जे दुर्लक्षित केलं होतं समाजाने, कुटुंब परिसराने, त्या मुलीला मी सन्मान देऊ शकलो. तिच्यासाठी मी कविता लिहिली होती मॅडम. मी तिचं तुम्हाला फक्त ध्रुपद सांगतो की मीही माणूस आहे, मलाही प्रेमाची भूक आहे. मीही माणूस आहे, मलाही प्रेमाची भूक आहे, सर मला तुम्हीच सांगा माझी काय चूक आहे. अशी एक कविता मी त्यावेळेस केली होती त्या मुलीसाठी. तर आजही त्या मुलीची आठवण आली तर मला थोडस इमोशनली खूप वाईट वाटतं. असे अनेक असे प्रसंग आहेत, तुम्ही विचारलं म्हणून आता तुम्हाला तो प्रसंग सांगितला मी.
1: नक्कीच. आज सर तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रात आला आहात आणि या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
0: एकदम छान वाटलं मॅडम. माझ्यासाठी हा अनुभव एकदम सुखद आहे, इतका सुंदर आहे की मला जेव्हा ही मुलाखत होणार किंवा तुमची मुलाखत घ्यायची आहे असा मला मेसेज आला, निरोप आला, त्यावेळी मला तेव्हापासून आतापर्यंत एक्साइटमेंट होती. ते स्नेहालयाच्या बद्दल माझा एक स्वतःचा पण एक आपुलकीचा भाव आहे माझ्या मनामध्ये, आणि त्याच्यामुळे खूप आनंद वाटला, खूपच खुश झालो मी, आणि मला उत्सुकता होती मला काय प्रश्न विचारतील.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ स्टेशन मध्ये आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का, किंवा तुम्ही याआधी लहानपणी रेडिओ ऐकला आहे?
0: खूप खूप, म्हणजे मी लहानपणी तर ऐकलाच आहे, परंतु मी कर्जतला असताना तिथे रेडिओच होता त्या वस्तीवर, तर मी रेडिओवरची गाणी, रेडिओवरची कॉमेंट्री, रनिंग कॉमेंट्रीज क्रिकेटच्या ह्या मी ऐकायचो, आणि माझ्यामध्ये या गाण्यामुळे, या नेहमीचं रेडिओ ऐकण्यामुळे एक कवी जागृत झाला. हे तुमचे शब्द खूप तुम्ही शुद्ध सादरीकरण असतं, तुमचं मांडणी चांगली असते, तर याच्यातून एक कवी जागृत झाला मी. याच्यानंतर शिक्षणासाठी त्याचा मला असा उपयोग झाला की मी विद्यार्थ्यांसाठी गीत तयार करायचो, कविता तयार करायचो. मी प्रबोधनात्मक गीतं तयार केली, जसं मी एक लोकसंख्या शिक्षणाचं गीत केलं होतं, पोरं मला झाली डझनाचार पुढं, याचा कुठेतरी लोकसंख्या शिक्षणाचे कार्यक्रम मी याच्यावर रेडिओवर ऐकायचो, आणि ते त्याच्यानुसार मग मी त्याच्यानुसार ती तयारी करायचो, लिहायचो, ते ज्ञान मला उपयुक्त ठरायचं. मी 90 गावामध्ये कार्यक्रम राहुरी तालुक्यात ज्यावेळेस केले स्वच्छ ग्रामचा, गाडगे बाबा निर्मल ग्राम होतं त्यावेळेस अभिमान, स्वच्छ सुंदर गाव गाडगे बाबांच्या नावाने होता तो कार्यक्रम, अगदी तुकडोजी महाराजांचा त्याच्यात नाव होतं. तर त्यावेळेस मी निर्मल ग्राम कसा असावं याच्यावर गीतं जी तयार केली, त्याला रेडिओचा आधार होता, या रेडिओच्या तुमच्या कार्यक्रमांचा आधार होता, कारण माझ्याकडे माझे प्रवासच असा व्हायचा की मला टीव्ही नव्हता उपलब्ध माझ्याकडे, खूप वर्ष टीव्हीच नव्हता, मी रेडिओवरच सगळं ऐकायचो. मला माझ्या माहितीप्रमाणे 2010 नंतर मी टीव्ही थोडासा पाहायला लागलो असेल. माझ्या परिस्थितीतही ते नव्हतं, धावपळीतही ते नव्हतं, आणि जिथे नोकरी करायची तिथे टीव्हीची उपलब्धताच नव्हती, त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त रेडिओचाच मला फायदा झालेला आहे.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आहात, तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं, गीत या निमित्ताने तुम्हाला इथे ऐकावं असं वाटेल?
0: माझ्या खूप आवडीचं गाणं आहे हर किसी को नहीं मिलता यह प्यार जिंदगी में.
1: नक्कीच, हे गाणं जे तुमच्या खूप आवडीचं आहे, पसंतीचं आहे, ते या निमित्तानं मी नक्कीच प्ले करेन. आणि आज सर वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक विद्यार्थ्यांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलं, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जगदंबा क्लास केडगाव या प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष रोकडे सर. आज आपण त्यांच्याशी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधला. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आरजेन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो तुम्ही ऐकताय नगर डायरी हा कार्यक्रम. मर्क्युरी मिशन अंतर्गत एचआयव्ही एड्स अवेअरनेस बाबत आपण अनेक मुलाखती आतापर्यंत ऐकल्या आहेत आणि आजच्या भागात या मुलाखतीसाठी आपल्यासोबत आहेत आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जखणगावचे डॉक्टर सुनील गंधे सर. सर गेल्या 4 वर्षांपासून गावाचे सरपंच देखील आहेत आणि गावामध्ये आरोग्य ग्राम या कार्यक्रमाअंतर्गत एचआयव्ही एड्सच्या नियमित तपासण्या केल्या जातात. याबाबत जनजागृतीपर कार्यक्रमसुद्धा घेतले जातात आणि आज ते आपल्यासोबत रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आहेत. सर सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर तुम्ही गेल्या 4 वर्षांपासून जखणगावचे सरपंच आहात आणि जसं आता मी उल्लेख केला की आरोग्य ग्राम या कार्यक्रमाअंतर्गत सुद्धा एचआयव्ही अवेअरनेसचं काम पाहत आहात, तर आरोग्य ग्राम या कार्यक्रमाअंतर्गत एचआयव्हीचं काम केव्हापासून सुरू झालं?
2: तसं तर हे आम्ही अनेक वर्षापासून गावाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस भारतामध्ये पहिल्यांदा 1986 साली काही रुग्ण मुंबईमध्ये सापडले आणि शासनाच्या मार्फत एचआयव्ही हा एक नॅशनल प्रोग्राम म्हणून ज्यावेळी जाहीर झाला तेव्हापासून एक डॉक्टर म्हणून आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्हाला ज्या काही गोष्टी कराव्या लागत होत्या त्यामध्ये आम्ही एचआयव्हीच्या बाबतीमध्ये विशेष सल्ला देण्याचं काम करत होतो आणि आमच्या गावामध्ये आम्ही आमच्या हॉस्पिटलला जे रुग्ण यायचे त्यांच्या प्राथमिक चाचणीमध्ये जर कुणी पॉझिटिव्ह आला तर त्याच्या पुढील तपासण्या शहरामध्ये करून घेऊन आणि विशेषतः स्नेहालयाच्या रिलेशन आमच्या गावामध्ये खूप सुंदर आहे. स्नेहाधार प्रकल्पाच्या अंतर्गत आमच्या गावामध्ये काही काम चालू आहे. आत्ताही सुद्धा आपले जे MIDC मध्ये हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या माध्यमातूनही आपली टीम दर महिन्यातून एकदा जखणगावमध्ये समुपदेशनासाठी आणि लिंग समानता या मुद्द्यावरती काम करते. त्यांच्यामार्फतही आम्ही काम करतो. पण HIVचं जे आमच्या गावामधलं आकडेवारी आहे तर आम्ही जे काही सर्वे केले किंवा ज्या काही तपासण्या केल्या तर आमच्या गावामध्ये एकही HIV बाधित रुग्ण नाही हे सुदैव आहे. परंतु याची वस्तुस्थिती देशपातळीवर जगपातळीवर फार भयानक आहे.
1: नक्कीच नक्कीच. सर HIV आणि एड्स याबाबत आजही संभ्रम आहेत समाजामध्ये.
2: नक्कीच.
1: तर HIV आणि एड्स म्हणजे नेमकं काय किंवा यातला मूलभूत फरक
2: कुठला? जसं की थोडा 4-5 वर्षापूर्वीचा मागोवा घेतला की कोविड आणि एखादा पॉझिटिव्ह रुग्ण म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह, तर कोरोना पॉझिटिव्ह म्हणजे त्याला कोविड नसायचा. त्याची टेस्ट केली आपण की त्याच्या मध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट यायचा, त्याच्या शरीरामध्ये त्या जंतूंनी प्रवेश केला आहे एवढंच फक्त असा त्याचा अर्थ निघतो. पण जेव्हा ते लक्षणात परिवर्तित व्हायचं तेव्हा त्याला कोविड म्हटलं जायचं. आणि एड्स समान तत्व आहे कारण ते एक व्हायरल इन्फेक्शन आहे, हे पण एक व्हायरल इन्फेक्शन आहे. याच्यामध्ये आपल्याला ज्या रुग्णांच्या रक्तामध्ये आपल्याला टेस्ट केल्यानंतर HIV व्हायरस आहेत ह्याची काही लक्षणं किंवा अशा प्रकारच्या काही टेस्ट पॉझिटिव्ह येतात तर त्यावेळेस त्याला HIV बाधित रुग्ण असं म्हटलं जातं. आणि एड्स हा जो सिंड्रोम आहे याला इंग्लिशचं लॉंग फॉर्म जर केला आपण अक्वायर्ड इम्युनिटी डिफिशियन्सी सिंड्रोम, म्हणजे हा प्रतिकार शक्तीवर मारक करून या व्हायरसमार्फत शरीराची प्रतिकार शक्ती कमी केली जाते आणि तो रुग्ण की ज्याचं वजन पूर्वी 100 किलो होतं आता त्याचं 50 किलो दिसतं, ज्याचा कातडीचा रंग पूर्वी गोरा होता तो आता काळा पडतो, ज्याची पचन संस्था पूर्वी सक्षम होती ती आता अकार्यक्षम होते. मग हा प्रतिकार शक्ती म्हणजे अक्वायर्ड इम्युनिटी डिफिशियन्सी, म्हणजे ही इम्युनिटी डिफिशियन्सी नॅचरल नसते, ही अक्वायर्ड असते. म्हणजे या जंतूंमुळे त्यांना ज्यावेळेस हे लक्षणं बदलतात तेव्हा त्याला एड्सचा रुग्ण असं म्हटलं जातं.
1: नक्कीच. याची प्राथमिक किंवा सुरुवातीची लक्षणं कुठली आहेत?
2: आता याचं लागण होण्याच्या मार्गावर याचे लक्षणं अवलंबून असतात की काही लोकांना समजा आपण म्हणतो की रक्त संक्रमणजन्य आजार की एखाद्याला रक्त कमी आहे किंवा अपघात झाला, अपघातामध्ये रक्त देण्याची वेळ आली आणि एखाद्या टेस्टमध्ये आता असं होत नाही कारण रक्त देण्यासाठी त्याला शासनाने अधिकृत अशा ब्लड बँक दिलेल्या असतात, त्या ब्लड बँकमध्ये सगळ्यांचं ब्लड चेक केलं जातं. पण त्या चेक करण्यामध्ये एक त्रुटी असते की विंडो पिरियड जो असतो की समजा एखादा पेशंट आज निगेटिव्ह आहे पण तो जर 6 महिन्यांनंतर त्याच्या शरीरात जंतू असल्यानंतर तो विंडो पिरियडमध्ये निगेटिव्ह सापडतो आणि नंतर तो पॉझिटिव्ह सापडतो. मग या ज्या संक्रमित कालावधीमध्ये ते रक्त जर आपल्याकडे निगेटिव्ह आलं आणि आपण दिलं आणि उद्या भविष्यात त्या डोनरला पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर तो ज्यांनी घेतलं त्याला येऊ शकतो. तर याच्या बाबतीतमध्ये दोन गोष्टी असतात की हा लैंगिक ह्याच्यातूनच जास्त वेळा पसरलेला जगाच्या पाठीवर दिसतो. हा मुळातच आजार परदेशी आहे. भारतामध्ये याला पहिल्यापासूनच टाळण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये, आपल्या आचारसंहितेमध्ये, आपल्या असणाऱ्या या सनातनामध्ये खूप काही महत्त्वाचे गोष्टी अनुकरणीय सांगितलेल्या आहेत. त्याचं अनुकरण पालन केलं की जसं रामाच्या बाबतीमध्ये राम म्हणजे एक धर्मी, एक पत्नी, एक पत्नी, तर याचं तत्वज्ञानच मुळात हा आजार होऊ नये या प्रतिबंधात्मक मार्गाने दिलेलं होतं. तुम्ही जे लक्षणाचं म्हटलात की खूप वेळा जुलाब एखाद्या पेशंटला बरेच दिवस थांबत नाहीत, उलट्या खूप दिवस थांबत नाहीत, मग ताप खूप दिवस जात नाही, खोकला खूप दिवस जात नाही, चक्कर खूप दिवस जात नाही आणि मग वजन कमी होणं, असं करता करता प्राथमिक आजार दुसरा सापडला आणि मग तो जर बरा होत नाही असं पाहून जर आपण याच्यावर टेस्ट केली तर अशाचे पॉझिटिव्ह येते.
3: नक्कीच टेस्टचा उल्लेख जो आहे तो आता आलेला आहेच. तर चाचण्या पूर्वीपासून कशा होत आल्या किंवा काळानुरूप तंत्रज्ञानाच्या मदतीने चाचण्यांमध्ये पण बदल झाले?
2: निश्चितपणे बदल झाला. पूर्वीच्या काळी ज्या अशा चाचण्या व्हायच्या त्यांचं प्रमाण नगण्य असायचं. आता जवळपास प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट एखाद्या ऑपरेशनसाठी किंवा ट्रीटमेंट घेण्यासाठी ॲडमिट झाला तर कंपल्सरी प्रोटोकॉल म्हणून त्याची एच आय व्ही टेस्ट केलीच जाते. मग त्याचं छोटं एखादं त्याचं नखाला कुठे इन्फेक्शन असेल आणि ते नख काढायचं असेल ते काम असू द्यात, किंवा एखाद्याचं ब्रेन ट्युमर काढायचं असू द्यात, किंवा एखादी डिलिव्हरीची पेशंट ॲडमिट झाली असेल तर तिची चाचणी होते, किंवा एखादा पेशंट टायफॉईडसाठी ॲडमिट झाला त्याचीसुद्धा चाचणी केल्याशिवाय त्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं जात नाही. त्यामुळं प्रचंड प्रमाणात याचं टेस्टिंग वाढलेलं आहे आणि ही जी प्राथमिक तपासणी आहे ही जी किटच्या मार्फत केली जाते ज्याला ट्रायडॉट टेस्ट असे आपण म्हणतो, तर तिच्यामध्ये सिग्निफिकन्स चांगला निघायला लागला. पूर्वी कसं असायचं की याच्यामध्ये बऱ्याच वेळा त्याचा पॉझिटिव्ह आल्यानंतरचा आपण जर पुढे इलिझा किंवा पुढील वेस्टर्न ब्लड टेस्ट केल्या कदाचित त्या महागड्या असल्यामुळे आपण टाळायचो, पण ज्याला सेन्सरी टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला पहिल्यांदा तर तो नंतर पुढे काय व्हायचं की तो त्याच्यामध्ये कदाचित त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी सापडायची, पण आता तसं होत नाही. त्यामुळं आता बऱ्यापैकी याच्यावरती आता संशोधन झालेलं आहे आणि जे रिपोर्ट येतात पॉझिटिव्ह त्याची ऑथेंटिसिटी आता मान्य केली जाते.
3: नक्कीच एड्सच्या प्रतिबंधाबद्दल जर बोलायचं झालं तर एड्सचा प्रतिबंध आपण कसा करू शकतो किंवा काय काळजी करू शकतो?
2: एड्सच्या बाबतीमध्ये आतापर्यंतचा जो आमचा अनुभव आहे, खरं तर मी खरं 1995 सालापासून एड्स बाधित रुग्णांवर उपचार आणि काम करतो. एकदा सिंगापूर येथे आंतरराष्ट्रीय एड्स परिषद झाली होती, सुदैवाने भारताचा प्रतिनिधी म्हणून मला तिथे जाण्याला संधी मिळाली आणि एड्सच्या प्रतिबंधात्मक पर्यायासाठी भारतीय संस्कृतीचा सामाजिक वापर या मुद्द्यावर मी माझा शोध निबंध सादर केला होता. आणि सुदैवाने किंवा माझ्या मेहनतीला किंवा माझ्या परंपरेने मला दिलेली ताकद यावरती मला त्याच्यात सुवर्णपदक प्राप्त झालं होतं. आणि त्या ठिकाणी जो विषय मांडला की माणसाचं जे मॉरल व्हॅल्यू आहेत, मॉरॅलिटी, याच्यावरतीच हे काम करणं आवश्यक असतं. की आपण आज बघतो आज अनेक स्त्रियांवर अत्याचार केले जातात, हे अशा प्रकारचे जे लैंगिक अत्याचार आहेत, किंवा मॅरिटल लाईफमध्ये जीवनाचा जो पार्टनर निवडला त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची जी गरज आहे ती बऱ्याच ठिकाणी आज आपण सामाजिक चित्रामध्ये तुम्ही माध्यमातून पाहत असाल की याचं विचित्र असं प्रदर्शन होत आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये जे काही पूर्वीपासून की व एका स्त्रीबरोबर एका पुरुषाने विवाह केला तर ती स्त्री त्या पुरुषाबरोबर आणि तो पुरुष त्या स्त्रीबरोबर आयुष्यभर एकनिष्ठ राहावे त्याचा उद्देशच मुळात अशा फिरंगी रोगाला मुळात हा रोग जो याला आपल्याकडे जेव्हा ही मोगल संस्कृती आली त्याच्यापासून याला एक नाव दिलं गेलं फिरंगी रोग. म्हणजे फिरंगी म्हणजे जे फिरस्ते लोक येतात त्यांच्यापासून हा रोग आपल्याला होतो म्हणून याला फिरंगी रोग असं शास्त्रात दिलेलं नाव आहे त्याचं. तर हा टाळण्यासाठी आपल्याला नेहमी सदाचार, सद्विचार, सद्भावना, नंतर सत्संग या सगळ्या गोष्टींचं अनुकरण केलं की ते आपोआप होतं. आता हे जे बाकीचे जे माध्यम आहेत की दाढी करताना ब्लेड वापरत जातात. आज पाण्याचा ग्लास सुद्धा कुणी कुणाचा उष्टा वापरत नाही. आज यूज अँड थ्रोचा जमाना आहे. ताट सुद्धा कुणी कुणाचं उष्ट घेत नाही. अन्न सुद्धा कुणी कुणाचं उष्ट. त्यामुळं हे फार रेअर टू रेअर पॉसिबिलिटीकडे जातं. खरं याचं सगळं जे कारण आहे ते वासनेत अडकलेलं आहे. आणि म्हणून वासनांध समाजामध्ये हे थांबवायचं असेल तर वासनेपासून समाजाला मुक्त केलं पाहिजे.
3: नक्कीच. एखादी गर्भवती महिला आहे आणि तिला एच आय व्ही आहे, तर तिच्या होणाऱ्या बाळामध्ये सुद्धा एच आय व्ही होण्याची शक्यता असते का?
2: निश्चित. या बाबतीमध्ये दोन गोष्टी असतात की एच आय व्हीची लागण झालेल्या स्त्रीच्या शरीरामध्ये रक्त संक्रमणाचा जो मार्ग आहे त्याच मार्गातून बाळाच्या शरीरात रक्त संक्रमण होतं. त्यामुळं नॅचरली ऑब्व्हियसली या गोष्टी घडतात. तरी परंतु अचानक काही बाबतीमध्ये असं निदर्शनासही आलेलं आहे. आता हे अजून संशोधनाचा भाग आहे. कारण हे जग शेवटी आपण धर्म परंपरेला मानणारी लोक आहोत. हे जग ना डॉक्टर चालवतात, ना सायन्सचे शास्त्रज्ञ चालवतात, ना कोणी अधिकारी पदाधिकारी चालवतात. हे जग देवाच्या कृपेने चालतं. असं जे काही ज्याला आपण शास्त्रामध्ये ज्याला आपण म्हणजे या जीवनाचा जो अधिकार आहे त्याचा जो दैवी भाग आहे तो दैवी भाग जो मानला जातो त्यामध्ये काही चमत्कार आम्हाला आरोग्यशास्त्रामध्ये पाहायला मिळतात. त्यातला महत्त्वाचा चमत्कार म्हणजे काही रुग्णांमध्ये आम्हाला पाहायला पण आलं की स्त्री पॉझिटिव्ह आहे आणि त्याला जन्मलेलं बाळ हे एच आय व्ही निगेटिव्ह आहे. आता याच्यावर संशोधनाची गरज आहे. पण बऱ्याच अंशी 99% वेळा त्या बाळालाही ते असण्याची शक्यता असते.
3: नक्कीच. एड्सग्रस्त व्यक्ती ज्या आहेत तर त्यांच्या मेंटल हेल्थबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या मनामध्ये एक दडपण असतं, भीती असते, किंवा त्यांना माहिती असतं की आपली टेस्ट पॉझिटिव्ह आहे. समाजामध्ये वावरत असताना किंवा फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये वावरत असताना सुद्धा बऱ्याच वेळा त्यांना अवॉइड केलं जातं. बऱ्याच वेळा फॅमिलीतल्या घरच्या सख्या मंडळींकडूनच त्यांना एक वेगळी वागणूक दिली जाते. त्यामुळे कुठेतरी मानसिक जी काही अवस्था त्यांची आहे किंवा त्यांच्या मेंटल हेल्थवर सुद्धा याचा परिणाम होतो का?
2: आता तुम्ही जो मुद्दा मांडला एच आय व्हीचा किंवा एड्सच्या बाबतीमध्ये, हा फक्त एड्स पुरताच नसून कुष्ठरोगाच्या बाबतीतही असंच घडलं, ट्युबरक्युलोसिसच्या बाबतीतही असंच घडलं, कुष्ठरोगाच्या बाबतीतही असंच घडलं. त्याच्याबरोबर आपला जो म्हणजे पांढरे डाग असतात अंगावरती, पांढरे कोडाच्या बाबतीमध्ये तर खरं तर शास्त्राने ते सिद्ध केलेलं आहे की हा आजार कुठलाही शारीरिक व्यंग निर्माण करत नाही. याची फिजिकल फिटनेस एकदम 100% ओके असतो. पण आपल्या समाजामध्ये अशा माणसांना सुद्धा अवहेलना केली जाते. तर एड्स बाबतीमध्ये तर निश्चितपणे तो बऱ्याच वेळा आम्हाला अनुभवत येतो की आम्ही जेव्हा पाहतो की कदाचित त्या रुग्णाला एड झाला हे सांगणं न सांगणं यापैकी खूप ठिकाणी आम्ही न सांगणं पसंत करतो. त्याचं कारण असं असतं की सामाजिक बाबतीमध्ये अज्ञानामध्ये खूप सुख असतं. त्यापैकी तो जर रुग्ण जर तो विंडो पिरियड मध्ये असेल किंवा त्याचा व्हायरल लोड कमी असेल, त्याला उपचाराने जर प्रतिसाद मिळत असेल तर त्याला सांगण्यापेक्षा त्याच्याकडे त्याचा जो पार्टनर असतो त्या पार्टनरला ते सांगणं आणि त्या पार्टनरला त्याच्याशी रिलेशन अवॉइड करणं किंवा त्याच्यासाठी ज्याला सेन्स म्हणतो आपण, कंडम सेन्स म्हणतो, तो वापरणं याचा फार महत्वाचा भाग असतो. जर त्या रुग्णाला माहीत नाही आणि त्याला ट्रीटमेंट चालू आहे परंतु तो आनंदात राहतो आणि त्याच्यावरती होणारा सकारात्मक परिणाम आम्हाला दिसतो. आणि एखाद्याला काहीच लक्षण नाही आणि आम्ही त्याला सांगितलंय की तुझा पॉझिटिव्ह आहे, तर तो जो पॉझिटिव्ह म्हणला की तेव्हापासून तो आजारी पडतो. हे फार दुर्दैव असतं आणि धर्मसंकट आहे. खरं तर कायद्याने बंधन आहे की तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. पण कायदा आणि व्यवहार याच्यामध्ये थोडंसं अंतर असतं. आम्ही मध्यम मार्ग शोधतो, त्याच्या नातेवाईकांना ते समुपदेशन करतो आणि त्याला डायरेक्टली असं न म्हणता तुम्हाला अशा मार्गाने समजून सांगतो की त्याला असं वाटलं नाही पाहिजे की मला आहे, त्याला हे पण प्रिकॉशन घेण्याची इच्छा झाली पाहिजे असं आम्ही सांगतो.
3: नक्कीच. या सगळ्या प्रकारामध्ये काउन्सिलिंग किती महत्वाचं आहे, समुपदेशन?
2: 100% काउन्सिलिंग महत्वाचं आहे. या शरीरामध्ये होणाऱ्या रोगांच्या बाबतीत त्याची मनस्थिती ही सगळ्यात जास्त कारणीभूत असते. तुम्ही कदाचित कोविडमध्ये पाहिलं असेल, खूप लोकांमध्ये लागण झाल्यानंतर झिरो स्कोअर होता, लक्षण काही नव्हते, ते हॉस्पिटलला गेले, त्यांना मानसिक स्थितीमध्ये बदल झाला की मला आता कोरोना झाला तर माझं काही खरं नाही. आणि त्यांचं काही खरं नाही ही त्यांचं जे बल असतं, आत्मबल असतं, ते कमी पडायला लागलं आणि मग त्यांना हळूहळू ते गेले, बरेच लोक गेले. म्हणजे हे आत्मबल जे असतं ना, हे सर्वात श्रेष्ठ बळ असतं. म्हणून काउन्सिलिंग हाच एकमेव डॉक्टरकी शास्त्रामधला प्रभावी उपचार आहे.
3: नक्कीच. यावर उपचार पद्धती म्हणजे एआरटी थेरपी आहे. एआरटी थेरपी बद्दल काय सांगाल?
2: आता एआरटी थेरपी मध्ये गेल्या 20 वर्षांमध्ये खूप बदल घडले. सुरुवातीला जे ड्रग्ज होते त्यांना साईड इफेक्ट खूप असायचे आणि त्यांच्या डोसेस बद्दलही संदिग्धता असायची. प्रत्येक जणाच्या ट्रायल आणि एरर बेसिस वरती आम्ही काम करायचो. पण गेल्या 5 वर्षांमध्ये म्हणजे मला जसा अनुभव आहे तसं गेल्या 5 वर्षांमध्ये खरं तर डॉक्टरांची संख्याही वाढली, याच्यावर काम करणाऱ्या संशोधकांचीही संख्या वाढली आणि याच्यावर उपचार करणाऱ्या औषधी कंपन्यांमध्ये सुद्धा रिसर्च खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आले. त्याच्यामुळे आज आता आम्ही पाहतो की कमीत कमी साईड इफेक्ट, कमीत कमी डोसेस, जो पेशंट रेग्युलर घेतो, माझ्याकडे अनेक पेशंट पाहिलेत मी की 20-20 वर्ष झाले ते सुदृढ जीवन जगतायत, निरोगी जीवन जगतायत आणि उपचार घेत आहेत. तर तो आता अत्यंत प्रभावी माध्यम आहे. कदाचित तो माणूस याच्याआयव्ही निगेटिव्ह होणार नाही त्याबद्दल माझं म्हणायचं नाही, पण त्याला एड्स मुक्ती मिळते, एड्स पासून तो मुक्त होतो.
3: नक्कीच नक्कीच. एड्सग्रस्त व्यक्तींचे हक्क आणि त्यांना कायदेशीर संरक्षण आहे का?
2: आता या बाबतीमध्ये कायद्याच्या बाबतीमध्ये विचार करता अनेक ठिकाणी हा विषय कायद्याच्या पटलापर्यंत जात नाही. कारण हा आरोग्य क्षेत्रामध्ये असणारा विषय आहे आणि आरोग्याचे विषय हे डॉक्टरच्या पातळीवर आलेले असतात. मग जसं आपण अंधत्व निवारणाचा प्रोग्राम राष्ट्रीय पातळीवर घेतला, कुष्ठरोग निर्मूलनाचा प्रोग्राम राष्ट्रीय घेतला, तसं गेल्या 10-15 वर्षापासून शासनाने अनेक आरोग्य खात्यामध्ये याचे जी आर काढून या बाबतीमध्ये अवेअरनेस निर्माण करणे, या बाबतीमध्ये समुपदेशन करणे आणि या लोकांना समाजाच्या प्रवाहात ठेवणे याच्यासाठी खूप काही क्लुप्त्या युक्त्या शोधून अनेक माध्यमातून, वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून, शासकीय आरोग्य खात्यामार्फत अनेक गोष्टीचा प्रकल्प राबवला. पण समाज आणि शासन यांच्यामध्ये थोडंसं दरी बऱ्याच ठिकाणी आपण पाहायला मिळते आपल्याला. म्हणजे एवढंच काय, म्हणजे गरीब श्रीमंताच्या रेषा या कागदोपत्री खेळ खेळला जातो. म्हणजे अनेक गरीब गरिबीच्या लाभापासून वंचित आहेत आणि अनेक श्रीमंत गरिबीचा लाभ घेत असतात. आता याच्यामध्ये जसं जसा तो एक नैसर्गिक फॉल्ट आहे तसा इकडे आरोग्य खात्यामध्ये सुद्धा खूप ठिकाणी अनेक रोग असतात की ते म्हणतात की आम्हाला समाजात जाहीर करायचं नाहीये, आम्ही पैसे घालून खाजगीमध्ये औषध घेतो पण आमचं नाव कुठं देऊ नका. आता ही त्यांची आट खरं तर समाजाच्या अहिताची आहे, पण आता रुग्ण हित महत्वाचं समजून त्या बाबतीमध्ये व्यक्तिगत निर्णय कदाचित बऱ्याच वेळा स्थान परत्वे आणि काल परत्वे बदलावे लागतात अशी त्याची महत्वाची भूमिका असते.
3: नक्कीच नक्कीच. या सगळ्या अवेअरनेसची सुरुवात जर शालेय स्तरावर किंवा कॉलेजमध्ये जाणारी जी मुलं आहेत त्यांच्या स्तरावर जर केले तर नक्कीच याचा इफेक्ट होऊ शकतो का?
2: आता दोन गोष्टी असतात की खूप लहान मुलं आहेत की ज्यांना अजून याच्यातला गंध नाही, अशा लोकांपुढे हे बोलणं मूर्खपणाचं आहे, चुकीचं आहे. आपण मला तर या बाबतीमध्ये आपल्याला एक अवगत करायचं की मानसिक वाढ आणि शारीरिक वाढ याच्यापैकी जोपर्यंत त्याला मानसिक प्रगल्भता नाही तोपर्यंत याच्या बाबतीत जाणीव करून देणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण असं मला वाटतं. की मध्यंतरी आपल्या शासनाने काही उपक्रम राबवले त्याच्यावरती मी सुद्धा बऱ्याच वेळा कॉलेजमध्ये जाऊन उपदेश केला की कोमर अवस्थेतली मुलं किंवा नुकतीच वयात आलेल्या मुली यांना या बाबतीमध्ये अवेअर कर, पण त्याच्यामध्ये होतं काय, त्या मुली इनोसंट असायच्या आणि इनोसंट मुलींच्या शारीरिक बदलामध्ये त्यांचे आई वडील त्यांची ती काळजी घ्यायचे. आम्ही त्यांना याचं ज्ञान देऊन आम्हाला असं म्हणजे मला तरी बरं काय, मी काय कोणावर आरोप करत नाही किंवा कुणाचा मुद्दा चुकीचा आहे असं कधी मी सांगत नाही, पण मला जेवढा अनुभव आहे माझ्या पत्नी तर मला असं लक्षात आलं की यांना आपण झोपलेल्यांना जागं केलं आणि याच्यात उगत या प्रवाहामध्ये त्यांना वैचारिक पातळीवरती विनाकारण विचार करायला लावला. तर हे बाबतीमध्ये असं नक्कीच घडावं की ज्यांची मानसिक प्रगल्भता झालेली आहे, जे

0: बद्दल आपण मगाशी बोललो, एआरटी थेरपी ही वारंवार घ्यावी लागते का किंवा
1: कायमच घ्यावी
0: लागते
1: ती, आयुष्यभर घ्यावी लागते. अरे केआरटीचच काय घेऊन बसले तुम्ही? डायबिटीसच्या पेशंटला आयुष्यभर अँटी डायबिटीक गोळ्या घालतात, ब्लड प्रेशरच्या पेशंटला आयुष्यभर ब्लड प्रेशर, संधिवाताच्या रुग्णांना आयुष्यभर गोळ्या घालतात, तो ऑटो इम्युन डिसीज जे असतात त्यांना पण आयुष्यभर गोळ्या घालतात. मग एवढं काय वाईट वाटून घ्यायचं? शासन त्याच्यावरती अनुदान देतं, शासन त्याच्यावरती त्या रुग्णांना मोफत औषधं पुरवतं, त्याच्यासाठी स्वतंत्र कक्ष जिल्हास्तरावरील शासकीय रुग्णालयामध्ये काढलेले असतात. आणि त्याच्यावर काही लोकांना जर समजा जायचंच नसेल तर त्याच्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांमार्फतही कमी दरामध्ये औषधं उपलब्ध करून दिली जातात.
0: नक्कीच, जसं एआरटी थेरपी ही घ्यावीच लागते कंपल्सरी, त्याचबरोबर वारंवार तपासण्या करून काही बदल किंवा काही फरक आढळतो?
1: आपण काय करतो, एच आय व्ही बाधित रुग्णांना एकदा ट्रीटमेंट चालू करताना त्यांचा व्हायरल लोड काढतो, आणि व्हायरल लोड हा 200 कमी आहे आणि 200 जास्त आहे अशावरती त्याचे क्रायटेरिया ठरवतो. म्हणजे काहींचा व्हायरल लोड 50 आहे, त्याला एआरटीची गरज नाही, त्याला वारंवार 6-6 महिन्याला व्हायरल लोड तपासायचा. ज्यावेळेस त्याचा व्हायरल लोड 200 कमी आहे त्याला एआरटी आम्ही म्हणजे देत नाही. आता ह्याच्यात प्रत्येकाचं मतमतांतर असू शकेल, माझा जेवढा अनुभव आहे आता गेल्या अनेक वर्षापासून सुदैवाने माझ्याकडे गेले 5 नवीन पेशंट मला आढळत नाही. माझे जे जुने पेशंट आहेत तेच पेशंट माझ्याकडे रेग्युलर येतात, त्यांना मी शासनाकडनं औषधं पुरवण्यासाठी आम्ही त्यांना समुपदेशन करतो. काही लोक शासन दरबारी जात नाहीत, आम्ही त्यांना संस्थेमार्फत औषध पुरवतो. आणि काही लोक तिकडेही नाही गेले तर आम्ही खासगी मेडिकल शॉपमधून औषधं खरेदी करून त्यांना पुरवतो.
0: नक्कीच, एच आय व्ही बाधित ज्या काही व्यक्ती आहेत तर त्यांना भारत सरकारच्या काही योजना आहेत का?
1: आता 3 गोष्टी आहेत, त्यांना योजना कोणत्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी की ते निरोगी आहेत, ते रोगी आहेत. मग रोग्यांना उपचार ही सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी आहे ना त्यांना. मग त्यांना भारत सरकारने जमीन देऊन त्यांचा रोग नीट होणार नाही, किंवा भारत सरकारने त्यांच्या खात्यात ते लाडके पेशंट म्हणून 2000 टाकून ते नीट होणार. उपचार आणि त्याच्या माध्यमातून समुपदेशन, योग्य वेळी त्यांच्या तपासण्या, या सगळ्या सेवा सरकारी दरबारी मोफत आहेत आणि त्याचाच खरं गरज आहे. अजून दुसरी महत्वाची गोष्ट अशी की नवीन डिटेक्शनच्या बाबतीमध्ये शासन आता खूप मोठं काम करत आहे, प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे की ही तपासणी आवश्यक आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला याच्या अनुषंगाने सांगायची, कदाचित आपल्या प्रश्नावलीमध्ये नसेल, की 2 एच आय व्ही बाधित रुग्णांचे लग्न लावता येतील का? तर मी माझ्या हाताने एच आय व्ही पॉझिटिव्ह असणाऱ्या नवरा मुला मुलीची लग्न लावून दिलीत, त्यांना अपत्यप्राप्ती झाली, त्यांना अपत्यप्राप्ती होऊन त्यांचाही सुखाने संसार चालू आहे, त्यांची मुलंही आता मोठी झालीत, आता शाळेत जात आहेत मुलं, म्हणजे हे शक्य आहे. जर तुम्हाला एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये अपूर्णता थांबवायची असेल, शेवटी या समाजामध्ये राहून ब्रह्मचारी राहणं हे फार सोपं नाही आहे. हिमालयात एखादा माणूस ब्रह्मचारी राहिला तर तो त्या ब्रह्मचार्याला अपरिहार्य म्हणून स्वीकारेल, पण समाजामध्ये 4 जोडपी फिरतायत आणि एक 125 वर्षाची कुमारी फिरते, तिच्या मनातल्या भावना तुम्हाला जाणायला पाहिजेत. किंवा एक जोडपं फिरतोय आणि 35 वर्षाचा एक अविवाहित तरुण फिरतोय, काय वाटत असेल त्याला? मग कदाचित या बाबतीतही शासनाच्या खूप महत्वाच्या मुद्द्या आपल्याला माहीत पाहिजेत की ही विलंबाने होणारी लग्न किंवा 35 होऊन सुद्धा लग्न न होणं हे सुद्धा याचं खूप मोठं कारण आहे. कारण लग्न ही विवाह संस्था आली, पण विवाह संस्था ही संसारासाठी चालू आहे, पण व्यक्तिगत व्यक्ती म्हणून ती व्यक्ती ब्रह्मचारी असेलच याची खात्री जगाच्या पाठीवर कोण देईल? याच्यावरती म्हणजे तुम्हाला एक सहज मुद्दा निघाला म्हणून सांगतो. परवा दिवशी आमची ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेमध्ये आरोग्य संपन्न गाव या शासनाने जे 9 थीम दिलेले आहेत प्रत्येक गावाला की तुम्ही काही निवडा, कुणी स्वच्छ पाणी गाव निवडा, कुणी हरित ग्राम निवडा, कुणी हरितयुक्त गाव निवडा, कुणी या म्हणजे पारंपरिक ऊर्जा संपन्न गाव निवडा. तर आम्ही आता सुदैवाने मी डॉक्टर आहे, आमच्या परिवारामध्ये अजून 6 सदस्य डॉक्टर आहेत आणि आमच्या गावाच्या एकूण लोकसंख्येपैकी 2000 लोकसंख्या आहे, 22 डॉक्टर्स आमच्या गावात डॉक्टर आहेत की जे दुसऱ्या गावात नगर शहरामध्ये असतील किंवा पुणे शहरात असतील किंवा ठिकाणी जाऊन डॉक्टर म्हणून काम करतात. तर मी सुदैवाने या गोष्टीसाठी थीम निवडलं, आमच्या गावाला विचारून की मागच्या ग्रामसभेमध्ये आणि या ग्रामसभेत विषय निघाला तर की 18 आत मुलीचं लग्न करू नये म्हणून शासनाने आम्हाला एक जी आर पाठवलं की या 15 ऑगस्ट महिन्याच्या ग्रामसभेमध्ये तुम्ही कंपल्सरी कायदा करा की या गावात जर कुणी 18 आतल्या मुलीचं लग्न केलं तर त्याला कायदेशीर कारवाई होईल. आम्ही आपला ठराव मांडला

0: एवढ्यात एक 80 वर्षाचे वयस्कर ग्रस्त आमचे आले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे बाबा, शासनाचे कायदे असतील पण 40 वर्षाच्या मुलाचे लग्न होत नाही, यासाठी शासन काय करते? म्हणलं आता यासाठी शासनाने काय केलं पाहिजे बाबा? ते म्हणजे शासनाची जबाबदारी आहे ना. आणि त्याचा तो प्रश्न मला भावला, म्हणजे मी म्हटलं बरोबर आहे, तुम्ही 18 वर्षाच्या आत लग्न करू नये म्हणून लोकांमध्ये टुमणं मागं लावलं, पण इकडं 40 पर्यंत लग्न होत नाही याची जबाबदारी तुम्ही काय घेतली? बरं, याला काही हा काही एखादा माल आहे म्हणून आयात करायचा की बा भारतात पेट्रोल कमी पडलं म्हणून अरबस्थानातून आणलं? या मुलींना आपल्याला इथंच त्यांना होऊ द्यावं लागेल, त्यांचा विकास करावा लागेल, त्यांचा जन्मदर वाढवावा लागेल. मग याच्यावरती शासनाने फक्त एकाच बाजूने विचार करून चालणार नाहीये, या सगळ्या गोष्टी एकमेकाला जोडलेल्या आहेत. आणि म्हणून ह्या बाबतीमध्ये हा एक चळवळीचा भाग आहे, चळवळीचा.
1: नक्कीच. या सगळ्या कामामध्ये तुम्हाला ज्या काही एनजीओ आहेत किंवा ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांची मदत होते का?
0: निश्चितपणे. आता म्हणजे सुदैवाने आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यात राहतो. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आमचे वडील 1970 सालापासून वैद्यकीय सेवा करत होते. आमची आई पण या शासनाच्या दरबारी आरोग्य सेविका म्हणून 30 वर्ष काम करत होती. माझा जन्म झाल्यापासून आमच्या डॉक्टरचं घर असल्यामुळं लहानपणापासून आमचं या म्हणजे बाळकडू आम्हाला आरोग्यशास्त्रातला मिळालेलं आहे, त्यामुळं रुग्ण हे आमचं खेळणं असायचं लहानपणी. तर या बाबतीमध्ये आम्ही खूप सुदैवी समजतो की नगरमध्ये स्नेहालयसारखी संस्था आहे, स्नेहाधारसारखी संस्था आहे की जी आंतरराष्ट्रीय पातळीवरती या कामामध्ये आज झुकून दिलेली माणसं आहेत. आमचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर आमचे फार बालस्नेही आहेत, त्यांचे वडील आणि आमचे वडील एकत्र शिक्षण घेऊन लहानचे मोठे एका बेंचमेट होते ते, त्यामुळं मला या बाबतीमध्ये आम्ही नक्कीचपणे हे अनुभव सांगू शकतो की या स्वयंसेवी संस्था अजूनही खूप संस्था असतील. आता आमचं यांच्याशी जमलं मग आम्हाला 17 ठिकाणचे पत्ते पाहायचे काही गरज लागली नाही, पण असू शकेल अजूनही नगरमध्ये 10 संस्था असतील, असाव्यात का असू नयेत, काम चांगलं आहे योग्य ठिकाणी करत असेल. तर आमची नक्कीच आमचा अनुभव सांगतो की या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून झालेली ही कामं समाजाला नक्कीच एका परिवर्तनाच्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी उपयुक्त आहेत.
1: नक्कीच. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही HIV आणि एड्स या विषयावर काम करत आहात, गावामध्ये काम करत आहात, आणि चांगली गोष्ट म्हणजे एकही रुग्ण नवा रुग्ण पॉझिटिव्ह नाहीये. या सगळ्या विषयावर काम करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या का?
0: खूप अडचणी आल्या. तुम्हाला एक किस्सा सांगतो, म्हणजे आता तो रुग्ण हयात नाहीये. एकदा माझ्याकडे एक रुग्ण थंडी तापासाठी आला. थंडी तापासाठी आल्यानंतर ती 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 4-5 दिवस त्याचा ताप उतरला नाही, म्हणून मी आमच्या लॅबवाल्याला सांगितलं की याची HIV टेस्ट कर. आता हा आजारही त्या काळात नवीन होता, अशा प्रकारची जाहिरातही नवीन होती. त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली. आता मला हे सांगावंच लागलं की त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आहे, त्याच्या नातेवाईकांना किंवा त्याच्या जवळच्या माणसाला त्याच्या बायकोला बोलवलं. तो माणूस थंडी तापातून नीट झाला, तोपर्यंत तो काही बोलला नाही. त्याच्यानंतर तो एक दिवस दुसऱ्या एका शहरात गेला, दुसऱ्या एका माणसाला घेऊन गेला आणि म्हणला याचं रक्त तपासा आणि नाव याचं सांगितलं. बघा बरं का, आता किती मंडळी किती पोहोचलेले असतात. नाव याचं सांगितलं आणि रिपोर्ट काढून आणला की हा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. आता तुम्ही सांगा, तुमचं नाव मला माहीत नाही, तुमचं आधार कार्ड मी पाहिलेलं नाही, तुम्ही मला अमुक नाव सांगितलं आणि तुम्ही मला सांगितलं डॉक्टर साहेब माझी शुगर टेस्ट करायची. मी म्हटलं मॅडम नाव सांगा तुमचं, तुम्ही मला एक नाव सांगितलं, नाव सांगितल्यानंतर मी तुमची शुगर टेस्ट केली, तुम्हाला रिपोर्ट तयार करून दिला. त्यात आता माझा काय दोष, तुमचा काय दोष, तुमचा मनात काय? त्यांनी काय केलं, दुसऱ्याचं नाव सांगितलं आणि तो रिपोर्ट निगेटिव्ह म्हणून आणला आणि रोज सकाळी माझ्या दवाखान्यापाशी येऊन शिवाय द्यायचं मला. मग मी म्हटलं काय झालं, तो म्हणला काही पण रिपोर्ट देतो खोटे नाटे, अहो मला एड्स नसताना या माणसाने मला एड्स सांगितलं, मला मारलं असतं या माणसाने. विचार केला मी, लॅबवाल्याला बोलवलो, अरे म्हणलं असं कसं काय? तो म्हणला मी सर 3 टेस्ट केली पॉझिटिव्ह आली. मग मला थोडं आता सामाजिक जीवनामध्ये खूप वर्षापासून मी काम करतो, 4 वेळा मी ग्रामपंचायत सदस्य आहे, आरोग्य सेवा सहकारी संस्था नावाची आरोग्यात काम करणारी पहिली सहकारी संस्था आम्ही स्थापन केलेली आहे. तर मला थोडं क्लिक झालं, मी म्हटलं थांब तो रिपोर्ट दाखव, तो रिपोर्ट दाखवत नव्हता. मग रिपोर्ट दाखवला, रिपोर्ट दाखवल्यानंतर मला म्हणलं हा रिपोर्ट आहे. मग मी त्याचा फोटो काढून घेतला आणि त्याच्यावरचा त्या लॅबचा नंबर घेतला, त्या लॅबचा नंबर घेतल्यानंतर मी त्या लॅबला फोन केला आणि त्याला म्हटलं अरे हा असा असा एक रिपोर्ट आलेला आहे, तर तुझ्याकडे कोण आलं होतं? ते म्हणले 2 माणसं आली होती. म्हटलं 2 माणसं आली होती, मग टेस्ट कोणाची केली? म्हणजे एका माणसाची केली. काय नाव सांगितलं त्यांनी? त्यांनी मला सांगितलं असं असं नाव सांगितलं. मग मी त्याला म्हटलं त्या माणसाचं वर्णन सांगतो का मला थोडं? मग त्यांनी सांगितलं तो माणूस उंच होता अरे जो माणूस माझ्याकडे तो रिपोर्ट घेऊन आला तो माणूस बुट्टा होता. मग मी लगेच मी त्याला म्हटलं आपण एक काम करू, तू माझ्याबरोबर चल, तुला मी 1,00,000 रुपये बक्षीस देतो, त्या लॅबमध्ये जाऊ आणि तो जो रिपोर्ट आला, तो रिपोर्ट जर निगेटिव्ह आला तुझा टेस्ट केल्यानंतर, तर तेव्हापासून त्यांनी भांडण सोडून दिलं. पण परत माझ्याकडे काही आला नाही तो माणूस. दुर्दैवाने नंतर त्याचं त्याच आजारात निधन झालं. पण म्हणजे बघा किती धर्मसंकट आणि किती दुर्दैव प्रसंग येतो हा बघा ना त्याच्यातून.
1: नक्कीच नक्कीच. सर, आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आहात आणि या माध्यमातून एड्स आणि HIV या विषयावर आज आपण संवाद साधतो आहोत. या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत या विषयाला घेऊन पोहोचताना कसं वाटतंय सर?
0: हे पा, आपल्या माध्यमातून आम्हाला आज इथे स्टुडिओमध्ये येण्याला संधी मिळाली त्याबद्दल खरोखर तुमच्या परिवाराचे, स्नेहालय परिवाराचे मी शतशः आभार मानतो, त्यांचा ऋणी म्हणून व्यक्त करतो. कारण तुमच्या रेडिओच्या माध्यमातून आज 1,00,000 श्रोत्यांपर्यंत हा विषय जाणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की फक्त तुमच्या स्टुडिओपुरता हा विषय मर्यादित न ठेवता अन्य जे काही नॅशनल रेडिओ आहेत, राष्ट्रीय रेडिओ आहेत, किंवा पुणे आकाशवाणी आहे, किंवा आपला नगर आकाशवाणी आहे, त्यांनाही मुलाखत द्या ना. परत परत त्यांना मुलाखत घ्यायला लावण्यापेक्षा त्यांना ही स्क्रिप्ट देऊन टाका, त्यांना आवडलं तर ते लावतील. आणि हे आपल्या स्पर्धा नसली पाहिजे, घाणेरडी स्पर्धा बंद करा. त्या 50 रेडिओ स्टेशन पर्यंत जाऊ द्या महाराष्ट्रात ज्यांना मराठी भाषा येते ना, अशा सगळ्या प्रांतात पार कर्नाटकाच्या सीमा प्रश्नापर्यंत याला जाऊ द्या, जेणेकरून 4 लोकांना ही गोष्ट कळेल, त्यांना सुद्धा यातनं काही घेता आलं तर घेतील, किंवा आमचं काही चुकत असेल तर ते आम्हाला प्रतिक्रिया देतील. तुम्हाला जर काही प्रतिक्रिया मिळाल्या तर त्या आम्हाला द्या, कदाचित आम्हाला काही बदल करायला संधी आहे. मनुष्य प्राणी आहे, चुकू शकतो. आम्ही पण आमच्या आयुष्यामध्ये हे सगळं करताना ट्रायल अँड एरर मेथडच वापरलेली आहे. चुका होणारच नाही असं कोण जगात माणूस नाही. पण मला अभिमान आहे, खात्री आहे की आपल्या माध्यमातून हा विषय जेव्हा समाजामध्ये पोहोचेल त्यावेळेस समाज जागरूक होईल, याच्यामध्ये असणारा न्यूनगंड कमी होईल, याच्या समाजामध्ये असणारा द्वेषभाव कमी होईल. आणि आम्ही खात्रीने सांगतो की हा दिवस, देश एक दिवस एड्स मुक्त राहील याची मला खात्री आहे.
1: नक्कीच नक्कीच. सर, आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आलात आणि या माध्यमातून खूप महत्वाचा विषय, ज्या विषयावर आपली खूप छान चर्चा झाली आणि हा संवाद अनेक लोकांपर्यंत, अनेक नगरकरांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: धन्यवाद धन्यवाद.
1: थँक्यू सर. श्रोते हो, मर्क्युरी मिशन अंतर्गत HIV आणि एड्स संदर्भामध्ये अनेक मुलाखती आपण ऐकत आहोत आणि आज आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जखणगावचे डॉक्टर सुनील गंधे. आणि आज आपण त्यांच्याशी या कार्यक्रमामध्ये संवाद साधला. श्रोते हो, आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. क्रीडा झेप ही मालिका सुरू झाली आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ महिला क्रिकेटपटू राजकमल पवार, स्मिता देशमुख आणि प्रिया देशमुख यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत, म्हणजे तीन क्रिकेटपटू आणि त्याही महिला अशा आपल्या या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. तर पहिले आहेत राजकमल पवार मॅडम, स्मिता देशमुख मॅडम आणि प्रिया देशमुख मॅडम. तर तिघांचं मी सुरुवातीला रेडिओ नगरमध्ये स्वागत करतो. तिघींची ओळख करून द्यायचा तर त्या विद्यापीठ खेळाडू आहेत, राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तिघीही अष्टपैलू खेळाडू आहेत. अशा 1980 दशकात त्यांनी नगरचं मैदान गाजवलं आहे, त्याचबरोबर पुणे मुंबई येथील मैदानही कोल्हापूर येथील मैदानही गाजवलेले आहेत. अशा तिघींचं मी या स्टुडिओमध्ये सुरुवातीला स्वागत करतो. तर मला पहिला प्रश्न राजकमल मॅडम तुम्हाला विचारावा वाटतो की तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही क्रिकेटकडे कसे वळालात याविषयी श्रोत्यांना अगोदर सांगा.
3: आधी मी सगळ्या गुरुजनांना वंदन करते, कारण आपल्या सगळ्या जडणघडणीत त्यांचा मोठा हात असतो. आणि मग माझी ओळख सांगते. मी राजकमल मधुकर पवार, सध्याची अपर्णा दयानंद घाटगे. मी नगरमध्येच माझं सगळं शिक्षण झालं, भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल आणि अहमदनगर कॉलेज. स्पोर्ट्सकडे वळलो, खेळाकडे वळलो, ह्याला सगळ्यात मोठा आमचा म्हणजे सगळ्यात मोठं क्रेडिट जे आहे ते आमच्या शाळेला जातं, कारण सोसायटी हायस्कूलमध्ये खूप प्रोत्साहन दिलं जायचं वेगवेगळ्या खेळांना. मग त्याच्यामध्ये आम्ही बास्केटबॉल, अॅथलेटिक्स अशा अनेक खेळ खेळलो तिथं. पण क्रिकेट म्हणजे 1977 असावं तेव्हा बहुधा इंटर डिस्ट्रिक्ट क्रिकेट मॅचेस अरेंज केल्या गेल्या होत्या पुण्यामध्ये. आणि जे मंगलसिंग ठाकूर आहेत अहमदनगर कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर होते, त्यांना बहुधा सांगितलं गेलं असावं की तुमच्याकडनं एखादी टीम पाठवा. तेव्हा नगरमध्ये कोणी क्रिकेट वगैरे खेळत नव्हतं. आम्ही 11th होतो तेव्हा भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये मुळे मॅडम होत्या, त्या आम्हाला बास्केटबॉल वगैरे शिकवायच्या. मग त्या म्हणल्या सगळ्या बास्केटबॉल खेळणाऱ्या मुली आपण क्रिकेटची टीम तयार करून जाऊयात. एक 15 दिवस आधी त्यांनी आम्हाला सगळ्यांना तयार केलं. तेव्हा मंगलसिंग ठाकूर यांचा एक भाचा होता, त्याचं नाव आता मला एवढं आठवत नाही, तर त्यांनी आम्हाला यात थोडस शिकवलं क्रिकेट. पण आम्हाला पॅड बांधता येत नव्हतं, बॅट धरता येत नव्हती, बॉलही धरता येत नव्हता. एक 8-10 दिवस अशी आमची तयारी करून नेहरू स्टेडियमवर आम्हाला नेलं. पण मग तिथं काही आम्हाला विशेष खेळता आलं नाही, आम्हाला चांगली व्यवस्था राहायची वगैरे होती. आणि मग तिथं पहिली मॅच आम्ही खेळलो. अशी
2: किती जणांची टीम तयार होती का पण तुमची? 11
3: नाही, गोळा करून नेलं. 11-12 जण नेली असतील ना.
2: तुम्ही तिघे एकाच टीम मध्ये होतात का?
4: हो, ह्या टीम मध्ये मी नव्हते कारण मी शाळेत होते. 77 गोष्ट मिळते. 7th होते आणि ह्या 11th होत्या. सो ह्यांना ते म्हणजे
2: स्वाती मॅडम आणि स्मिता मॅडम आणि राजकमल मॅडम एकाच टीम मध्ये.
3: आम्हाला काहीच येत नव्हतं तिथं. बाकी पुण्याची कोल्हापूरच्या टीम एकदम एक्सपर्ट होत्या. आम्हाला पॅड घालून साधं चालता पण येत नव्हतं.
2: अरे
3: असंच
2: म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच पॅड हातात पायात चढवलं?
3: पॅड त्यांनी म्हणजे कंपल्शन.
2: बॉलची कशी भीती वगैरे वाटली का त्यावेळेस? कारण लेझर बॉल होता नाही का?
3: नाही, बॉलची भीती वगैरे नाही वाटली, पण असं विशेष काही परफॉर्मन्स तिथे आमचा झाला नाही. आणि नंतर मग यांनी बऱ्याच जणांनी याच्यामध्ये रस घेऊन मग वुमन्स क्रिकेट असोसिएशन फॉर्म केलं. आणि मग आमच्या 11th सुट्टीत मोठा कोचिंग कॅम्प घेतला. आम्हाला खूप चांगलं शिक्षण तेव्हा दिलं.
2: कोण कोचिंग करत होते?
3: रहीम सर होते, कदम सर होते,
2: अरे बापरे,
4: नरसी पटेल होते, नंतर
5: शित्रे सर होते,
2: अच्युत छित्रे सर
4: ते सर होते,
3: गोविंद
2: मिसाळ
3: होते.
2: अरे वा वा, म्हणजे तुम्हाला दिग्गज लोकांचं मार्गदर्शन
5: छान. आणि आम्ही महिनाभर सकाळ संध्याकाळ
2: कुठं खेळायचं तुम्ही? सोसायटी शाळेतच तुमची सुरुवात झाली,
4: कारण ते उन्हाळ्याच्या सुट्टीत लावलं होतं.
2: आणि त्यातल्या त्यात सोसायटी शाळा म्हणजे त्यातल्या त्यात नगर मधली एक नामांकित शाळा आहे.
4: हा म्हणजे तेव्हा दोनच शाळा होत्या, कॉन्व्हेंट आणि सोसायटी स्कूल, आणि नवीन मराठी पण ती प्रायमरी होती. दादा चौधरी पण होती पण ती मुलींची नव्हती.
2: म्हणजे सेक्रेट हार्टची टीम होती का?
4: नाही नाही, ही सगळी मिक्स होते. सगळ्या नगर शहरामधल्या मुली जमून त्यात कॅम्पला आल्या होत्या आणि त्याच्यात सगळ्या शाळांमधल्या होत्या.
5: आणि सेक्रेट हार्ट मधली अलका जाधव आली होती, ती क्रिकेट प्रेमीच होती. म्हणजे तिला जेव्हा कळालं की असा कॅम्प चालू आहे आणि सगळ्या मराठी शाळेतल्या मुली आहेत, पण ती आली कारण तिला क्रिकेटचं वेड होतं आणि ती आमची कॅप्टन झाली. उत्तम प्लेअर होती,
2: सेक्रेट हार्टची एकमेव टीम मध्ये होती आणि तुमची अशी महिलांची टीम, मुलींची टीम त्यातल्या. स्मिता मॅडम तुमचं सांगा, कशी खेळाकडे कसे वळालात?
5: मी पण फिरोदे हायस्कूलची म्हणजे सोसायटी हायस्कूलची स्टुडंट आहे. आणि त्या शाळेमध्ये म्हणजे खेळ म्हणजे शाळा सुटल्यावर ग्राउंडवर जायचं हे कंपल्सरीच होतं. मग माझ्या खूप मैत्रिणी खो खो खेळायच्या आणि बऱ्याच जणी आम्ही बास्केटबॉल खेळायचो. पण असं न काही खेळता घरी जाणं असं हेच नव्हतं, मान्यच नव्हतं. त्यामुळे आम्ही खूप खेळायचो आणि आमचे नगरकर सर जे होते ना मुख्याध्यापक, खेळाला खूप प्रोत्साहन द्यायचे आणि अगदी वैयक्तिक आम्हाला मॅच हारलो तरी आम्हाला सांगायचे की काही नाही असं होतं, गावस्कर नाही का एक वर आउट हो, झिरो आउट हो, त्याने पुढचं बघू. आणि ते असे होते की आता तेव्हा ऑस्ट्रेलिया कुठे न्यूझीलंड नंतर अशा जेव्हा मॅचेस व्हायच्या इंग्लंडला क्रिकेटच्या, तर ते आम्हाला जाऊन वर्ल्ड मॅप दाखवायचे की इंग्लंड कुठे आहे आणि ही मॅच कुठे चालली, एवढा इंटरेस्ट होता त्यांना.
2: त्यावेळेस टीव्ही वगैरे एवढे नव्हते ना?
5: नाही नाही, एका एक दोन घरांमध्येच टीव्ही होता, पण आम्ही क्रिकेटची मॅच ती गुजराती मारवाडी अशा आमच्या मैत्रिणींकडे होतं, पण आम्ही क्रिकेटची मॅच त्यांच्या घरी जाऊन पाहायचो. आणि इथे नीतो सोमणीकडे पण होतं, तिच्या घरी पण आम्ही जाऊन बसायचोच.
2: रेडिओवरच कॉमेंट्री ऐकायला मिळायची, त्यावेळेस रेडिओवरच जास्ती करून कॉमेंट्री असायची.
3: म्हणजे सोसायटी हायस्कूलच्या शिक्षकांनी खूप कष्ट घेतले आमच्या, म्हणजे आता मला कधी कधी असं वाटतं की हल्ली एवढे घेतात का आमच्यावर. म्हणजे मला बॅडमिंटन शिकवायला वाघ सरांनी एक एक दीड दीड तास माझ्यावरती काम करायचे, मला एक एक दीड दीड तास शिकवायचे असा शॉट हा मार हे मार. तर ते सोसायटी हायस्कूलचं याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन. सगळे शिक्षक आमच्या प्रत्येक स्पोर्ट्स मध्ये काय प्रत्येक विषयात खूप पर्सनल लक्ष घालायचे.
2: पण त्यावेळेस मुलींचं क्रिकेट म्हणजे नाविन्य असेल ना? पण
4: हो, 77 साल हे म्हणजे खरं एक ते भारलेलं दिवस.
2: तुम्ही कशा वळास प्रिया मॅडम?
4: मी यांच्यापेक्षा खरं 4 वर्षांनी लहान आहे, पण मोठी बहीण करते म्हटलं आपणही जरा तिच्या मागे मागे करतो ना, तशीच मी पण तिच्या मागे जायचे सगळीकडे, ती जिथे जाईल तिथे मी जायचे. सो ती क्रिकेटला गेली, मी पण क्रिकेटच्या म्हणजे त्या कॅम्पला सामील झाले. छोटीच होते मी, 7वीत ना 8वीत गेले होते, अंगात काही एवढी ताकद नव्हती. ती बॅट पण त्या आणि त्या बॅट्स ज्या होत्या त्या मुला मुलींच्या वेगळ्या नव्हत्या, त्या मुलांच्याच बॅटने आम्ही खेळायचो. त्या इतक्या जड की मला ती उचलून बॅट फिरवताही यायची नाही आणि मग मला रडू यायचं की आपल्याला मार
2: येत नाहीये. बॉलची भीती वाटली की नाही?
4: ऍक्च्युली काय माहिती, लहानपणी ही भीती नसते. आणि तो आम्हाला तर युज्ड बॉल मिळाले, नवीन बॉल आम्ही खूप उशिरा हातात घेतला, पण धडाकेबाजच होतो असं म्हणतात. सो आम्हाला ती बॉलची भीती नाही वाटली, मजाच वाटली उलट की आपण क्रिकेट खेळतोय मस्त असं. म्हणजे ते आपण जे फोटो तेव्हा टीव्ही खूप नव्हताच, पण फोटो मध्ये किंवा असं जे बघायचो ते बघून आम्हालाही असं मजा वाटायची. आणि खरं सांगायचं तर कोणता तरी स्पोर्ट खेळलाच पाहिजे, म्हणजे यांनी सांगितलं नाही पण ह्या दोघी जणी म्हणजे आता राजकमलनी तर कोणता स्पोर्ट खेळला नाही असं नाही.
2: अरे बापरे,
4: म्हणजे ऍथलेटिक्स आहे, बास्केटबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, तिने नृत्य म्हणजे ती शी इज अ बॉर्न ऍथलीट अशीच आहे ती. त्याच्यामुळे आणि ती राजकमल ही स्मिताची मैत्रीण, त्याच्यामुळे ती तिचा सगळं फॉलो करणार आणि मी स्मिताची लहान बहीण म्हणजे मी स्मिताला फॉलो
2: करणार
4: असं सगळं. आणि शाळेमध्ये आमच्या खेळाचे मेळावे भरले जायचे दरवर्षी आणि मजा यायची, म्हणजे सगळ्या मुलांना भाग घ्यायला लागायचा, मुला मुलींना. त्याच्यामुळे पण एक म्हणजे खेळाची आवडच निर्माण झाली होती. त्याच्यामुळे मी तू ताई म्हणजे माझी बहीण स्मिता देशमुख ती बास्केटबॉल खेळायची, तू कबड्डी पण खेळायची मला वाटतं.
2: अरे
4: आणि मग कसं व्हायचं, आणि मी पण बास्केटबॉल
2: कबड्डीच्या टीम मध्ये पण होतात काय,
4: कारण ज्या मुली खेळायच्या ना मग त्यांना सगळ्याच टीम मधून फिरवलं.
5: एक मजा सांगते, एकदा वाक्सर आले आणि त्यांनी ना बॉक्सिंगचे ग्लोव्ज आणले होते.
2: बर बर.
5: तर ते म्हणाले मुली कोण बॉक्सिंग करणार, ही उठली ना राजकमल. आणि म्हणजे खरं सांगते तेव्हा जर थोडी फॅसिलिटी असती ना तर आज एखादं ऑलिम्पिकचं मेडल ही घेऊनच
2: आली. काळात वातावरण नव्हतं,
4: नाही शाळेमध्ये होतो. आणि वाघ सर किंवा बारसे सर, त्या मुळे मॅडम, आमच्या वेळेस मुथा मॅडम, यांना म्हणजे वाघ सर आणि बारसे सर तर खूप म्हणजे उत्साहाने सगळं करायचं. आणि वाघ सरांनी यांना पण, आणि आम्ही बॉक्सिंगचे ग्लोव्ज घालून आम्हाला ते त्या तालीम होती शाळेमध्ये तिथे उभं करून खेळायला लावायचं मुलींना सुद्धा. म्हणजे मजा होती ती, म्हणजे सवय व्हायची,
5: म्हणजे वगैरे भीती नाही,
2: भेदभाव नव्हता.
4: हा, भेदभाव ठेवत नव्हते की तू मुलगी म्हणजे काहीतरी नाजूक बिजूक अजिबात नाही. अशी सगळी जिमनॅस्टिक्स त्यांनी चालू केलं होतं, सगळ्याच सगळे स्पोर्ट्स आमच्या शाळेत
2: म्हणजे 75 काळ एकदम भारी
4: भरलेला होता, भरलेला होता ऍक्च्युली.
2: आणि ऍथलेटिक्स कसे खेळलात तुम्ही, कुठले इव्हेंट केले मॅडम?
3: मी 100 मीटर, 200 मीटर, 800 मीटर हर्डल्स सगळं.
2: विनरच असाल मग.
5: मी आता एक सांगते की 200 मीटर पुण्याच्या म्हणजे नगरहून सिलेक्ट होऊन पुण्याला जायचो शाळेत खेळायला, तर तिथे 200 मीटर तिन्ही पुण्याच्या म्हणजे सगळे ते काय म्हणायचं त्या ग्रुप्स मध्ये 25 मीटर ठेवून तिने 200 मीटरची रेस मारली होती. पण फक्त शॉर्ट्स घालायची नाही म्हणून तिने ऍथलेटिक्स सोडलेलं.
2: अरे
3: बाबा, लाज वाटायची
2: त्या काळात जरा, हे असायचं नाही का, आणि बंधनं असायची मोठ्या प्रमाणात, आणि सगळ्याच एक वेगळंच वातावरण होतं ते.
4: हा, मला त्या बंधनांवर ना ऍक्च्युली तुम्हाला सांगा असं वाटतं की मुली क्रिकेट खेळतायत ह्याला आमच्या ज्या मुली जमल्या होत्या त्यातल्या मे बी 30% मुलींना घरामधनं विरोध झाला असेल की नाही जायचं, पण त्या विरोध सोडून म्हणजे मोडून त्या आल्या खेळायला. आणि 70% घरामधून आई वडिलांनी काही विरोध नाही केला, खेळताय ना उत्तम आहे असं. फक्त काय पैसे द्यायचे द्यावे लागत नव्हते तेव्हा. आता कसं प्रत्येक गोष्टीला तुम्हाला आधी फी भरावी लागते,
2: कमर्शियल पण आलेला आहे.
4: हा, तेव्हा ते नव्हतं आणि म्हणून ते सामान्य घरातल्या मुला मुलींनाही सहज शक्य होतं.
2: बरोबर. म्हणजे तुम्ही ऍथलेटिक्स पासूनच खेळाकडे वळाला?
3: हो, म्हणजे नगर,
2: म्हणजे 7वी 8वीलाच ऍथलेटिक्स सुरू केलं का?
3: हो, म्हणजे आपल्या सोसायटी हायस्कूल मध्ये खेळाचा मेळावा होता ना, ते सुद्धा एक गंमतशीर गोष्ट आहे. खेळाचा मेळावा होता तर सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले होते, म्हणजे आपलं नशीब असलं की कसं वळतं त्याचं एक उदाहरण आहे. आणि खेळाचा मेळावा होता म्हणून सगळ्यांना लवकर शाळा सोडली, तर मी आपलं म्हणलं आता घरी जावं. तेवढ्यात आमच्या शाळेत एक साधना फाटक नावाची मुलगी होती, ती मला भेटली. ती म्हणली कुठे चालली? म्हणलं मी चालले घरी. म्हणे तू फॉर्म नाही का भरला? म्हणलं भरला. म्हणलं अगं मग ते नंबर घे असं खेळायचं असतं. म्हणजे तिने मला नेलं, तिने मला नेलं तर मी जे जे खेळले तिथं काहीतरी 25 मीटर लंगड धाव, 100 मीटर धावणं, असे 3 अटेम्प्ट्स घ्यायचे असतात. आणि तिन्ही मध्ये जर फर्स्ट आलं तर तुम्हाला त्याची चॅम्पियनशिप मिळते त्या ग्रुपची. तर असे गौरी देशपांडे होती, ती चॅम्पियन होती. पण मला 3 बहुधा मला असं वाटतं 2 ह्याच्यात मला त्या साधना फाटकने सांगितलं म्हणून मी गेले आणि मी सगळ्यात पहिली आली. आणि मग तेव्हापासून जी खेळायला लागले ती सगळ्या
2: खेळांमध्ये हळूहळू, म्हणजे जी टीम मध्ये गरज आहे तिथं तुमचा सहभाग असायचा. बरं, स्मिता मॅडम तुमचं काय, कसं?
5: माझं असंच, म्हणजे मी पण खूप खेळायचे आणि खूप उत्साही होते. मी फार म्हणजे असे धावणे ह्याच्यात नव्हतं, पण मला मी लांब उडी, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक याच्यामध्ये मला चांगलं बक्षीस मिळालेले आहेत. आणि ह्या सगळ्या अशा आमच्या मुळे बाईंनी असे प्लेयरच गोळा केले होते क्रिकेटसाठी, त्यामुळे मी पण त्याच्यात आले होते.
2: प्रिया मॅडम तुमचं काय?
4: माझं असंच आहे, मला खेळाची प्रचंड आवड होती. शारीरिक दृष्ट्या बघितलं तर मी दुर्बल होते खरं शाळेत, पण माझी ह्या मनाची पॉवर होती ती जबरदस्त होती, त्याच्यामुळे मी खूप खेळायचे. म्हणजे आणि मला तेच सांगायचं की मनाच्या पॉवरवरच तुम्ही जिंकता शेवटी असं असतं ते. आणि म्हणजे ही म्हणते तसं सगळेच गेम खेळायचे, ऍथलेटिक्स खेळायचं, बास्केटबॉल, जे आपल्याला मजा वाटते. फक्त मी खो खो कधी खेळले नाही आणि कबड्डी कधी खेळले नाही शाळेमध्ये, बाकी जे सगळे खेळ होते ते सगळे खेळलो.
2: सगळ्यांमध्ये सहभाग असायचा?
4: हा, सगळ्यामध्ये सहभाग असायचा. आमची टीम असायची, बास्केटबॉलची आमची टीम खूपच चांगली होती शाळेमध्ये. मुळे मॅडम होत्या, नंतर वाघ सर आणि मुथा मॅडम, अशा तिघा जणांनी आम्हाला ते खूप ते रस घ्यायचे आमच्या त्या खेळामध्ये, घेऊन जायचे इकडे तिकडे मॅचेस. तिथपासून सुरुवात झाली आणि आठवी पासनं त्या कॅम्प पासनं क्रिकेटची आवड निर्माण झाली ऍक्च्युली. तेव्हापासनं म्हणजे ह्या बारावीत असताना मी आठवी डिस्ट्रिक्ट खेळायला पुण्याला गेलो. हो म्हणजे की हो आम्ही म्हणजे टीम मध्ये 11 मध्ये मला घेतलं नव्हतं, मी बाहेर होते, पण तरीही मला ह्यांना
2: तुम्ही टीम मध्ये होता त्यांच्या.
4: हो 16 जणांच्या
2: टीम मध्ये तुम्ही होता, म्हणजे या दोघी जण तर होत्या.
4: हो हो त्या होत, पण मी 16 मध्ये असं म्हणजे लिंबू टिंबू काय ना, पण मला बॉलिंगची खूप आवड होती. आणि
2: काय ऑफ स्पिन का काय बॉलिंग,
4: नाही पेस बॉलिंग,
2: पेस बॉलिंग
4: जोरदार, म्हणजे पॉइंट वर टाकायचं, एक लेंग चुकणार नाही अशी ती असायची. आणि त्याच्यामुळे हळूहळू तुम्ही शारीरिक पण तंदुरुस्ती आली, म्हणजे की मग जसं मी मोठी होत गेले तशी मी खूप स्ट्रॉंग झाले मनाने आणि शरीराने पण. म्हणजे मी म्हणजे हे कौतुक नाहीये, सांगावं असं वाटतं मला मुलींना आजकालच्या की तुम्ही खेळा, खूप खेळा, खेळाची कोण सगळेजण काय तुम्ही कुठेतरी म्हणजे इंडियाच्या टीम मध्ये जाल महाराष्ट्र असं नाही होणार कदाचित, पण त्या खेळाची जी मजा आहे ना ती तुम्हाला अनुभवता येईल. हारण्यात जिंकण्यात दोन्ही मध्ये मजा आहे, हारल्या रडू येतं पण परत जिंकण्याची ईर्ष्या निर्माण होत, ते मला असं फार मजा वाटते त्याची. आणि मी म्हणजे हे बॉर्न ऍथलीट होत्या तशी काही मी बॉर्न ऍथलीट नव्हते, पण मी त्याच्यावर मात करून खूप खूप खेळले, म्हणजे मला त्या खेळाचीच मजा असती.
2: त्यावेळेस प्रॅक्टिस कशी करायची, सकाळी कशी, तुमचे शेड्यूल कसं असायचं?
5: आम्ही बास्केटबॉलची प्रॅक्टिस तर आम्ही शाळा सुटल्यावरच करायचो, आणि ऍथलेटिक्सची प्रॅक्टिस आम्ही खूप सकाळी उठून जायचो आणि तिकडे करायचो. म्हणजे दुसऱ्या कुठल्या
2: म्हणजे भाऊसाहेब फिरोजच्या मैदानावर
5: दुसऱ्या कुठल्या शाळेचे प्लेयर उठायच्या आधी आम्ही प्रॅक्टिस करतोय त्यांना समजायला नको, म्हणून आम्ही लवकर उठून प्रॅक्टिसला जायचो. आणि नंतर प्रॅक्टिस झाल्यावर बारसे सर भिजवलेले शेंगदाणे आणि हरभरे असे प्रत्येकाला द्यायचे.
3: बारसे सरांनी आणि मुळे मॅडमने खूप कष्ट घेतले. बारसे सर मला सांगायचे की हे बघ, हे वर्ल्ड किंवा डिस्ट्रिक्टचं रेकॉर्ड 100 मीटर किती मिनिटाचं आहे हे तू तोडलं पाहिजे. मग ते असे घड्याळ लावून मला दाखवायचे, आज इतक्या मिनिटात पळाली, आज तू इतक्या ह्याच्यात पळाली, इतके त्यांनी कष्ट घेतले. आणि मुळे मॅडम काय करायच्या, बास्केटबॉल आमचं मुलींचं खेळून झालं की शेवटची एक मॅच मुलांबरोबर घ्यायची आमच्या, आमची एवढी स्ट्रेंथ वाढायची, त्यामुळे मुलांबरोबर खेळणं म्हणजे वेगळंच असायचं ना. खूप कष्ट घेतले सरांनी.
4: आणि 11वी मध्ये मी नगर कॉलेजला गेले, तिथे डागवाले सर होते, ते फिजिकल डायरेक्टर होते तेव्हा, आणि त्यांनी सुद्धा त्यांनाही स्पोर्ट्स मध्ये खूप रस होता. सो त्यांनी पण सगळ्यांना खूप चांगलं गाईड केलं, म्हणजे त्यांनी बास्केटबॉल क्रिकेट सगळ्याला खूप म्हणजे उत्तेजन दिलं आम्हाला सगळ्यांना त्या ह्याच्यामध्ये.
5: आता क्रिकेट विषय आता सांगू का, आमचं झालं कॅम्प आणि नंतर आम्हाला आमची प्रॅक्टिस आम्ही नगर कॉलेजच्या ग्राउंड,
2: म्हणजे 11वीला झाले की तुम्ही नगर कॉलेजला गेला?
5: हा 11वी संपल्यावर आम्ही 12वीला नगर कॉलेजला गेलो, तेव्हा 11वी पर्यंतच होती.
2: 11वीची जुनी 11वी
5: नाही, 10+2, पण तेव्हा फक्त 11वीच शाळेत होती, नंतर 12वीला कॉलेजला जाय. तसं गेल्यावरती नगर कॉलेजचं ग्राउंड पूर्ण भरलेलं होतं, म्हणजे आम्हाला खेळायला जागाच नव्हती, विचार करू शकतो
2: म्हणजे मुलींना खेळायचं पण प्रश्न येतो.
5: हा कारण वरच्या ग्राउंड दोन असे खालीवर ग्राउंड होती, वरच्या ग्राउंडवर क्रिकेट चालायचं मुलांचं, शेजारी बास्केटबॉल, नंतर एका छोट्या पॅच मध्ये हॉकी, एक पाठीमागे खो खो, आणि खालच्या ग्राउंडवर फुटबॉल चालायचा. तर त्या फुटबॉलच्या एका कोपऱ्यात आम्हाला मंगलसिंग सरांनी एक पिच करायला, हा पण ते पिच असं होतं की आम्हाला रोज जिमखान्यातनं मॅट आम्ही उचलून आणायचो, ती मॅट आम्ही ठोकायचो, नेट ठोकायचो, आणि मग आमची प्रॅक्टिस सुरू
2: करायचं.
5: नाही रोलर फिरवायचा, रविवारी पाणी मारायचं, सगळी कामं करायचो आणि मग आम्ही खेळायला लागायचो एका कोपऱ्यात. आणि पण जागा जरी छोटी होती तरी आमचा उत्साह इतका म्हणजे भयंकर होता की आम्ही आलो, आम्ही सगळेजण सायन्सला होतो, प्रॅक्टिकल संपवून आम्ही आलो तर बॉल जोपर्यंत अंधार होतो, बॉल दिसतो तोपर्यंत आम्ही खेळायचो.
4: आणि
5: म्हणजे इतकं खेळायचो की आम्ही मायक्रोबायोलॉजीला होतो, आम्ही फर्स्ट इयरला आलो FY ला, तर आम्हाला ते वेलकम पार्टी होती, तर आमची प्रॅक्टिस सुरू होती, आम्ही गेलो नाही, आमच्या लक्षातही नाही वेलकम पार्टी आहे, तर ते सिनियर्स बोलवायला आले की चला तुम्ही, म्हणलं नाही प्रॅक्टिस झाल्याशिवाय येणार नाही. आणि गॅदरिंग चालू होतं वरच्या ग्राउंड वरती कॉलेजचं, पण आमचं लक्ष विचलित झालं नाही, आम्ही खाली आमची प्रॅक्टिसच करत होतो. एवढी एकदम
2: तुमच्या तिघीन व्यतिरिक्त अजून कोण प्लेअर नाव सांगते?
5: हो हो, सगळ्यांची नाव मी सांगते, ते तर सांगायलाच पाहिजे. अलका जाधव आमची कॅप्टन होती, ती क्रिकेट प्रेमी होती, ती खूप चांगली बॅटिंग करायची. दुसरी होती मेघा हल्लूर,

0: नीता सोमणी.
1: बर.
0: नीता सोमणी खूप चपळ होती आणि ती बॉलिंग पण आणि बॅटिंग पण चांगली करायची आणि उत्साही तर खूप होती.
2: बॉडी लाईन बॉलिंग.
0: आणि शोभा स्वामी हा ती ऑफ स्पिनर होती आणि तिने एका मॅच मध्ये म्हणजे आमच्या मला वाटतं ग्रुपच्या मॅच मध्ये तीन इंडियन प्लेयर होते पुण्याच्या टीम मध्ये, शुभांगी कुलकर्णी, नीलिमा बर्वे आणि कोण आठवत नाही मला, दाते,
2: भारती दाते.
0: तर तिघींच्याही विकेट्स घेतल्या
1: होत्या.
0: ती इतकी बारीक होती पण खूप उत्साहाने आणि खूप चांगली बॉलिंग करायची. आणि अजून कोण, रईसा शेख, तिची बॉलिंग अप्रतिम होती आणि ती म्हणजे टू द पॉइंट बॉलिंग करायची. इथे टॅक म्हटल्यावर तिचा बॉल इथेच पडणार. हा. नंतर अजून कोण, सुनीता पोवार होती, ती चांगली बॅट्समन होती आणि फिल्डिंग पण अप्रतिम करायची.
2: एकनाथ सोलकर म्हणायची ती फॉरवर्ड शॉट,
1: फिल्डिंग चांगली होती,
2: फॉरवर्ड शॉट करायची.
0: ज्योत्स्ना साने पण एक उत्साही, ती थोडे दिवस होती पण ती उत्साही प्लेअर होती आमच्यातली. मेडिकलला
1: गेली.
0: वंदना भंडगे, बाकीचे ते थोडे थोडे दिवस खेळले पण ते पण उत्साही होते.
1: बरोबर. तुम्ही राज्य पातळीवर कधी खेळलात राजकमल मॅडम?
2: मी पहिली बडोद्याला सिलेक्शन झालं पहिल्यांदा माझं आणि अलका जाधवचं. त्या उज्ज्वला निकम कॅप्टन होत्या
1: बडोद्याला. अंदाजे
2: ही तरी गोष्ट असेल 78 ची वगैरे.
1: बरोबर. म्हणजे एफ वायला असताना?
2: नाही, बारावी झालो झाल्यानंतर आणि एफ आयला गेलो असं असेल. पण त्याच्यामध्ये बडोद्याला आम्ही गेलो होतो महाराष्ट्राच्या टीम मध्ये. पण त्याच्यात तिने मला फक्त एका कुठल्या तरी मॅच मध्ये फिल्डिंग वगैरे साठी चान्स दिला, म्हणजे मला खेळायला नाही
1: मिळालं.
2: आणि त्याच्यानंतर मग आमचं
1: बॅटिंग करायचे, बॉलिंग काय,
2: मी महाराष्ट्र ओपन करायची बॉलिंग मध्ये आणि मध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरला खेळायची बॅट्समन. मला चंदू बोर्डेच्या हस्ते बेस्ट ऑलराऊंडरचं प्राईज पण मिळालेलं आहे इंटर डिस्ट्रिक्ट मध्ये. मग आम्ही अंबाल्याला खेळायला गेलो होतो
1: महाराष्ट्र. 5 वर्ष लागोपाठ खेळला,
2: खेळले मी 5 खेळले इंटर स्टेट वगैरे खेळले. म्हणजे गार्गी बॅनर्जी, शुभांगी कुलकर्णी, डायना एडलजी, शांता रंगास्वामी, नंतर ती सुजन म्हणून होती आणि फौजी खलील होती, ती पूर्वी इंडियाची विकेट किपर होती. नीलिमा बर्वे महाराष्ट्राची विकेट किपर होती. या सगळ्या ज्या इंडिया प्लेयर होत्या त्या सगळ्यांबरोबर खेळलो आम्ही. शुभांगी कुलकर्णी आमची खूप काळजी घ्यायची. आम्ही वेगळ्या शहरात ना आलो, तिच्या रूम मध्ये आम्हाला उतरवायची, तिच्या बरोबर ठेवायची सारखी.
1: तुम्ही स्टेट का विद्यापीठ खेळलात ना?
2: हो, पुणे युनिव्हर्सिटी पण खेळलो.
1: बरं, ते किती कुठल्या स्पर्धांमध्ये काय आठवते का?
2: मद्रासला खेळलो होते, अमरावतीला खेळलो. युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा क्रिकेट सुरू झालं तेव्हा पुणे युनिव्हर्सिटीची टीम सिलेक्ट झाली की जी सेम महाराष्ट्राची जी टीम असायची ती साधारण पुणे युनिव्हर्सिटीची टीम असायची. त्यावेळेस फार काही डिस्ट्रिक्ट खेळत नव्हत्या, नगर, कोल्हापूर आणि पुणे. पुण्याची जास्त असायची चांगली, कोल्हापूरची एक टीम चांगली होती आणि या तिघांमधनं मिळून एक महाराष्ट्राची टीम सिलेक्ट व्हायची.
1: मग
2: महाराष्ट्र, गुजरात आणि तिसरं एक कुठलं तरी एक स्टेट होतं, त्यातनं एक वेस्ट झोनची टीम सिलेक्ट व्हायची.
1: परफॉर्मन्स कुठला आठवत आहे का तुम्हाला स्वतःचा?
2: अमरावतीला मी खेळत होते तर तेव्हा बहुधा मुंबई विरुद्ध चालली होती आमची मॅच, मुंबई का वेस्ट बंगाल मला एवढं आठवत नाही. तेव्हा नीलिमा बर्वे बॅटिंग करत होती, सगळ्या आउट व्हायला लागल्या आमच्याकडचा स्कोर फार झाला नाही. नीलिमा बर्वे एकटी चांगली खेळत होती तर मला शुभांगी कुलकर्णी आमची कॅप्टन होती, ती म्हणली की तू जा आता विकेटवर, म्हणजे माझा नंबर आला, तू फक्त तिला स्टान्स दे, ती खेळत राहील. मी गेले आणि ती दुसऱ्या बॉलला आउट झाली. म्हणलं मग आता काय करावं मला कळेना. तर म्हणलं आता काही स्कोर झाला नाही, एक ते हिट आउट किंवा गेट आउट. म्हणून मी तिथं म्हणजे ती स्पिन टाकत होती बॉलिंग मध्ये, तर तिला मी खूप हाफ पिच वर जाऊन इतकं धुतलं, खूप फेमस झाले तिथं अमरावती मध्ये. म्हणजे इतकी फेमस झाले की मला नंतर पोलीस प्रोटेक्शन मधनं बाहेर बिहार काढून.
1: किती रन काढले होते
2: आता एवढं नाही आठवत मला, पण खूप खूप बॅटिंग केली होती धुऊन, म्हणजे लिटरली धुतलं होतं मी.
1: चौकार षटकार
2: एकदम सगळे पहिले तेच मी मारले सगळे.
1: अरे बापरे. आणि किती नंबरला बॅटिंग मिळाली होती?
2: चौथ्या का पाचव्या नंबरला मिळाली होती. त्यामुळे शुभांगी कुलकर्णींनी खूप कौतुक केलं होतं की
1: तुम्हाला कोणी मदत केली? म्हणजे
2: नाही, मग बाजूचे सगळे आउट होत गेले, मी राहिले.
1: नॉट आउट राहिले?
2: हा, मी नॉट आउट राहिले.
1: मग काय मॅच काय जिंकली का काय?
2: नाही, ती हरलो आम्ही मॅच. ती एक होती. आणि मद्रासला एकदा मी खेळत, मी बॉलिंग चांगली टाकायची.
1: कधी काय बॉलिंग कुठले?
2: पेस बॉलिंग.
1: पेस बॉल. अरे बापरे, क्या बात आहे. तर ओपनिंग बॉलिंग करायची?
2: ओपनिंग करायची महाराष्ट्र. नंतर मी ओपन.
1: कुठल्या विकेटचं काय आहे का सांगता येईल? नाही,
2: फक्त मला, मी मद्रासला खेळत होते म्हणजे मला एक, मी कालच यांना ती आठवण सांगितली आणि बॉलिंग वगैरे चांगली केली. बसलो होतो आम्ही कशाला तरी मध्ये, थोडा लंच टाइम काहीतरी झाला. तर आता मुलं वगैरे तर

0: काही पण सह्या घे हे करत होते, पण एक मिडल एज माणूस आला माझ्यापाशी, ऑटोग्राफ मागत होता. तर मी त्याला म्हणलं की मी इंडिया खेळली नाही, सगळ्या इकडे इंडिया खेळलेल्या मुली बसल्या त्यांच्या घ्या. तो इंग्लिश मध्ये बोलत होता. तो म्हणला नाही नाही म्हणे, मी आय सॉ यू बॉलिंग फ्रॉम दिस एंड आणि मला नक्की खात्री वाटते की पुढे तू इंडिया खेळशील, म्हणून मी तुझी इन ऍडव्हान्स ही घेतो.
1: अरे बाप रे बाप रे, क्या बात आहे, हे कॉम्प्लिमेंट मिळालं.
0: मला कॉम्प्लिमेंट मद्रासला मिळालं.
1: अरे वा वा वा,
0: आता 40-50 वर्ष झाल्यामुळे सगळं एवढं आठवत नाहीये.
1: बरोबर. बरोबर.
0: पण आम्ही ते गोविंद मिसाळ होते ना, त्यांनी मला असं सांगितलं की तू एक बॉल असा सीझन बॉल जो असं ड्रिल करून दिला होता, म्हणजे तू तो घरी टांग आणि रोज त्याच्यावर प्रॅक्टिस कर. आणि ते ऐकायची, त्यामुळे माझी बॅटिंग खूप प्रॉपर अशी व्हायची त्या ह्याच्यामध्ये.
1: आणि तुमचा मॅडम स्मिता मॅडम?
2: आम्ही पण हेच करायचो, प्रत्येकाच्या आमच्या घरात एक टांगलेला बॉल सगळ्यांच्याच घरामध्ये होता.
1: तुम्ही कुठल्या विद्यापीठ वगैरे खेळलात काय?
2: पण विद्यापीठ खेळले तेव्हा अमरावतीला गेले होते, राज बरोबरच होते. आणि एकदा महाराष्ट्राकडनं खेळले तेव्हा मी नागपूरकडनं, पण तेव्हा म्हणजे असं त्या ह्याच्यात मला काही खूप खेळलं नाही महाराष्ट्र खेळ.
1: बर बर बर.
2: मी आपले ग्रुप्स मध्ये इंटर कॉलेज मध्ये
1: 16 टीम मध्ये होतात.
2: हा 16
1: टीम मध्ये होतात. पण संधी मिळाली नाही तुम्हाला?
2: नाही संधी नाही.
1: तुम्ही पण बॉलिंग करायचे का?
2: हो हो, मी मीडियम पेस टाकायचे आणि मी बॅटिंग करायचे. कुठे? चांगली करायचे.
1: बर बर. फिल्डिंगच
2: मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करायचे.
1: आणि विद्यापीठाच्या स्पर्धांमध्ये?
2: विद्यापीठाच्या स्पर्धांमध्ये असं एकदा काहीतरी थोड्या वेळ म्हणजे एका मॅच मध्ये फिल्डिंग वगैरे केली, पण जास्त बॅटिंग बॉलिंग मला काही मिळाली,
1: संधी नाही मिळाली. 16
2: ग्रुप म्हणजे इंटर कॉलेज आणि ग्रुप्स मध्ये मात्र भरपूर खेळले. इतकं खूप आठवत नाही, पण एकदा ती जी इंडियाची शुभांगी कुलकर्णी तिच्या तिला बॉलिंग टाकायचा प्रसंग आला.
1: अरे.
2: आणि ते जे बॉल्स होते माझे मी टाकलेले ते सगळे म्हणजे ती खेळू शकली नाही. हा, ते माझी खूप चांगली आठवण आहे. आणि एक ही निलिमा बर्वे जी कीपर होती, तिने मी फिल्डिंग करत असताना एक खूप जोराचा तिने स्ट्रोक मारला होता आणि तो मी म्हणजे माझ्या यांनी उंच उडी मारून चांगला कॅच पकडला होता, तो पण मी कधी विसरू शकत नाही.
1: क्या बात आहे. बरोबर. प्रिया मॅडम तुमचं सांगा.
3: मी जेव्हा कॉलेजमध्ये आले तेव्हा तोपर्यंत ह्यांची जी बेस्ट टीम होती ती सगळी हळूहळू, कारण ह्यांची मग हे मोठे झाले, ह्यांचे लग्न झाले, ह्यांचे करिअर्स वगैरे सुरुवात झाली होती. आणि मी ऍक्च्युली म्हणजे खेळ तर होताच, पण असं आता म्हणजे आम्हीच फ्रंटवर आलो होतो असं झालं होतं. तेव्हा सुनीता पवार होती आमची कॅप्टन आणि ती चांगली होती. ती मुली गोळा करायची उत्साहाने, सगळे आम्ही खेळायचो. आणि तेव्हा आम्हाला देवगावकर म्हणून एक मुकुंद देवगावकर, तर ते आम्हाला प्रॅक्टिस द्यायला यायचे नेहमी. आणि ते जबरदस्त म्हणजे मुलांची काय असे कॅचेस इतके उंचावरनं आणि असे त्या रोलरला असे टकरावून देतात ना, तसं ते कॅचेस घ्यायला लावायचे. हो, जबरदस्त प्रॅक्टिस त्यांनी घेतलेली आमची. आणि मग फर्स्ट इयरला माझा मेन गेम खरं तर तोपर्यंत बास्केटबॉल झाला होता, कारण ह्यांचे तसं संपत आलं होतं हे क्रिकेट. आणि मग मी बास्केटबॉल खेळायला जुन्नरला आमच्या मॅचेस होत्या, मला आठवतं त्या जिथे युनिव्हर्सिटीचं सिलेक्शन होतं ना त्या मॅचेस होत्या. आणि मग तिथे खेळून मी नगरला आले आणि दुसऱ्या दिवशी क्रिकेटच्या मॅचेस सुरू झाल्या. आणि मग तिथे म्हणजे मी पेस बॉलर होते आणि मीच ओपन करायचे म्हणजे तेव्हा. सो आणि असं मस्त नगर कॉलेजला होतं आणि असं मस्त वारं वाहत होतं माझ्या पाठीमागून पुढे जात होतं, तर इतकं सुंदर स्विंग व्हायला लागले बॉल. पण ती मुलगी LBW आहे वगैरे हे इतक्या म्हणजे नवशिक्या बाकीच्या मुली पण होत्या की त्याच्यासाठी तुम्ही अपील केलं पाहिजे, त्याच्याशिवाय तो जो अंपायर बोटवर करणार नाही ते आउटच. शेवटी मी जेव्हा परत बॉलिंगच्या इकडे गेले तो म्हणाला की तुम्ही अपील का नाही करत आहे, ती मुलगी आउट आहे. आणि ती मुलगी म्हणजे कोण की पुण्याच्या बेस्ट बॅट्समन म्हणजे पुण्याची टीम आली होती खेळायला तिथे आणि बेस्ट बॅट्समन होते. मग मला कळलं की अरे हे असे म्हणजे अपील
1: केल्याशिवाय.
3: पुढच्या बॉलला तर म्हणजे इतका भारी स्विंग होत नाही ते म्हणजे त्यांना खेळता येत नव्हतं इतका, म्हणजे मला पण खूप मजा वाटली. आणि ऍक्च्युली मला असं वाटतं की दॅट वॉज द बेस्ट इनिंग ऑफ माय लाईफ, इतका सुंदर तो खेळ झाला होता. आणि तो मॅच आम्ही नगर कॉलेजलाच मॅच होती आणि मग आमचे लोक होते ना बघायला, खूप मजा आली.
2: आम्ही सगळे होतो प्रेक्षक.
3: नंतर आम्ही तिथे सिलेक्शन झालं युनिव्हर्सिटीला, पण त्याच आठवड्यामध्ये ऍक्च्युली जायचं होतं जेव्हा, तर त्या दिवशीच माझा पाय ऍक्च्युली बास्केटबॉलच्या प्रॅक्टिसमध्ये मुरगाळला आणि मला जाता आलं नाही. आणि दुसरं असं की मी थोडी करिअर ओरिएंटेड होते की मला काहीतरी करायचंय वगैरे, तर मी सीएची परीक्षा दिली होती, ती एंट्रन्स असते, तेव्हा मग ती मी पास झाले होते. मग हळूहळू बीकॉम, सीए, क्रिकेट, बास्केटबॉल आणि आणखीन काहीतरी असं करत त्या ह्याच्यातनं वेळ मिळेन असा झाला. आर्टिकलशिप पण सुरू झाली. मग आर्टिकलशिप म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये जावं लागतं, मग 9 ते 5. मग ते संपलं की तिथून 5 वाजता सायकल घेऊन पहिले ग्राउंडवर, तिथे संपलं की क्लास, असं ते मी सुरू केलं होतं. पण तरी गेम सुटला नाही. आणि
1: म्हणजे तुमचं करिअरच्या दृष्टीने प्रयत्न म्हणजे दुसरी बाजू पण चालू होती.
3: हो नाही म्हणजे तर मला तेच मेन होतं ऍक्च्युली. आणि मग देन दिस वॉज लाईक अ साईड, यु नो.
1: बरोबर.
3: स्पोर्ट्सला मग थोडं महत्व कमी झालं होतं, पण खेळत दररोज होतो. पण
1: बास्केटबॉलला कुठल्या स्पर्धा वगैरे खेळला?
3: युनिव्हर्सिटीज
1: विद्यापीठाकडनं.
3: आणि ऍक्च्युली नाही, इथेच आपण शाळा
1: विभागीय स्पर्धा.
3: हा. आणि अंडर 18 महाराष्ट्रामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं
1: महाराष्ट्राचं.
3: हा, ते मी विसरले सांगायची की अंडर 18 मध्ये महाराष्ट्र स्टेट, तेव्हा मी जालंधरला गेले होते क्रिकेट खेळायला.
1: क्रिकेटला?
3: हा. आणि तिथे मी ओपन केली होती पेस.
1: अरे.
3: पण तेव्हा काय ना, ह्यांची जी गोल्डन एरा होता महिला क्रिकेटचा, तो थोडासा गोल्डन नव्हता राहिला, थोडासा कमी झालं होतं, म्हणून मला मिळालं ते ओपन करायला. मग पुढे थोडं म्हणजे नंतर मला वाटतं थोडं त्याची, आणि पुढे मे बी त्या 11-11, 16-16 मुली गोळा कराव्या लागतात.
1: म्हणजे तुम्हाला ते एक चॅलेंजिंग असायचं.
3: एक चॅलेंज असायचं मुली गोळा करणं,
1: टीम तयार करायची,
3: ते पुढे खूप चॅलेंजिंग होतं. तसं बास्केटबॉलला कसं 5 मुलींमध्ये गेम सुरू होत, सो ते थोडस
1: सोपं.
2: आमच्या कोच विषयी मला सांगायला, रहीम सर त्यांच्याविषयी बोललंच पाहिजे, नाहीतर काही अर्थच नाही. ते म्हणजे त्यांनी फार डेडिकेशननी आम्हाला शिकवलं. ते त्यांचं ते अर्थात मोठे होते, त्यांचा घर संसार होता, त्यांचं काय काम असेल, पण ते 5 वाजता ग्राउंडवर येणार. आणि ते स्वतः खूप चांगले बॅट्समन होते, बॉलर होते, आणि ते कोच खूप छान होते. त्यांनी सगळ्यांना एवढा उत्साह दिला खेळायचा आणि प्रत्येकाला मनापासून शिकवलं. आणि तेव्हा काही असे ऑडिओ व्हिज्युअल असं नव्हतं, पण ते पुस्तक घेऊन यायचे कुठले ते बॉलर्सचे ऍक्शन दाखवायचे की ह्याची बघा, ह्याची बघा, फिल्डिंग कशी करतात. आणि ते स्वतः खेळायचे आमच्यात. त्यांनाही खूप मजा येत असेल खेळायला, शिकवायला, पण त्यांनी खूप मजेने शिकवलं. आणि तेव्हा जेव्हा बॅट बॉल ह्याचं खर्च हे करणं अवघड गोष्ट होती. मंगलसिंग सर जे आमचे फिजिकल डायरेक्टर होते, ते आम्हाला द्यायचे, पण असे स्वतः काही खरेदी करायचं असतं हे माहितीच नव्हतं. कॉलेजने दिलेलं 1 बॅट 2 बॅट ते पॅडचं 1 पेअर, म्हणजे 1-1 पॅड लावूनच आम्ही बॅटिंग करायचो. हा. आणि मग आम्ही आमचे पैसे गोळा करण्यासाठी आम्ही चॅरिटी शो घेतला होता.
1: अरे बापरे.
2: आणि आम्ही सगळ्या मुली बाजारात फिरून तिकीट विकले होते.
1: हा,
2: राम बलराम नावाचं पिक्चर. आणि आम्ही
1: चांगलं
2: अशा टॉकीजला आम्ही घेतला होता. आणि असे करून आम्ही पैसे गोळा करायचे. आणि रहीम सर पण खूप आर्थिक मदत करायचे. कदम, मिलन कदम
3: यांनी सुरू केलं होतं महिला क्रिकेट.
2: आणि मिलन कदम पण त्यांनी आम्हाला चांगलं शिकवलं. त्यांना पण आम्ही विसरू शकणार नाही कधी. हा, कदम सर कदाचित हे ऐकत असतील, त्यांनाही मजा येईल.
1: आता तुम्ही खेळाचं एकूणचं वातावरण त्यावेळेस कसं होतं? म्हणजे तुम्हालाच टर्फ विकेट नव्हती ना त्यावेळेस?
3: नाही, टर्फ नाही, आम्ही
1: मॅटवरच
3: मॅट घालून खेळायचो.
1: म्हणजे आपल्याकडे नगरमध्ये नव्हतीच टर्फ विकेट?
3: नव्हतीच.
1: तुमच्या ज्या महिलांच्या स्पर्धा व्हायच्या राज्य विद्यापीठ, त्या टर्फवर व्हायच्या?
0: मॅटवरच
1: क्रिकेट चालायचं
0: जास्त. आणि कसं होतं, सगळ्या ह्यांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली, त्या सगळ्या म्हणजे सगळ्या प्रिया पासून सगळ्या खूप डेडिकेटेड आणि चांगलं क्रिकेट खेळायच्या. पण कसं होतं, फॅसिलिटीज नव्हत्या अजिबात. एक तर पैसाही नव्हता, दुसरं म्हणजे शिकायचं म्हणल्यावर कॉलेजमधनं विरोध व्हायचा की तुम्ही प्रॅक्टिकल अटेंड करत नाही, तुम्ही हे करत नाही. ते पण एक होतं. आणि आम्ही जेव्हा जायचो आमचं महाराष्ट्राचं सिलेक्शन व्हायचं तेव्हा रिझर्वेशन नसायचं. म्हणजे पुणे माझं पहिल्यांदा अंबाल्याला जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा झेलम एक्सप्रेसनी विदाउट रिझर्वेशन आम्हाला नेलं. कुठं कुठं जागा मिळते तेव्हा तेव्हा एक एक सीट दिल्या. आणि म्हणजे आमचे जेव्हा घरातले माझे आई वडील भेटायला आले नगर स्टेशनवर तर त्यांना भेटता पण आलं नाही. त्यांनी खिडकीतनंच आम्हाला काहीतरी खाऊ पिऊ दिलं. आणि अंबाल्याला एवढी थंडी होती तर माझ्याकडे स्वेटर पण नव्हता. शेवटी माझ्या 12वी प्लेअर कोण होती पुण्याची तिचा स्वेटर घालायला दिला तिथे. आणि अंबाल्यावरनं परत येताना तेव्हाही रिझर्वेशन नव्हतं. मग आम्हाला असं सांगितलं की एवढ्या अनरिझर्वनी बसणार कुठे तर म्हणे एक बिना स्टेशन येतं. त्या बिना स्टेशनवर गाडी थोडी स्लो होती म्हणून तुम्ही प्लॅटफॉर्मच्या उलट्या बाजूने उड्या मारा सामानासकट. आणि ते एक अनरिझर्व कंपार्टमेंट आहे जे दिल्लीला उघडतं त्याच्या शिरा म्हणजे तुम्हाला जागा मिळेल. म्हणून आम्ही सामानासकट उड्या टाकल्या. ती गाडी झाली सुरू. एकेकीला भराभर ओढून घेतला आम्ही. आणि आम्हाला खूप आनंद झाला की आपल्याला बसायला जागा मिळाली. पूर्ण अनरिझर्व कंपार्टमेंट होते ते बसलो. ती दिल्लीला गेली गाडी दार उघडेना म्हणून तिथले जे सगळे सरदारजींनी ज्या काचा फोडल्या आतून आमची बॅगा बिगा फेकून आमच्या जागाही घेतल्या. अशा पद्धतीने
1: वेगळाच अनुभव आला. करायला गेलो एक.
0: आणि अंबाल्याला आम्ही गेलो एक पिक्चर बघायला. आम्हाला नेलो तर म्हणजे क्रिकेट चालू असताना तर ते एवढं सिक्युअर वातावरण असेल किंवा काय तिथे मारामारी झाली. आमचे सगळे मॅनेजर म्हणले इथं नको बसायला चला. तर तो थिएटरचा मालक म्हणला माझं नाव खराब होईल. त्यानं पोलीस बोलवले आणि अख्ख्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये आम्हाला पिक्चर दाखवला. आम्ही मध्ये आजूबाजूला सगळे पोलीस.
1: सगळ्या टीमनी पाहिलं का?
0: सगळ्या टीमनी पाहिलं.
2: अरे सुद्धा ते ऑस्ट्रेलिया सिलेक्शनचं.
1: ते ऑस्ट्रेलियाच्या सिलेक्शन
0: नाही काय होतं माहितीये का? आता हे घरची परिस्थिती काय एवढी तेव्हा कोणी एवढे आत्ताच्या सारखी एवढे श्रीमंत नव्हते. तर हे क्रिकेट वगैरे खेळायचं
1: नाविन्य नसायचं
0: ना त्या वेळेस. नाही असं काय आई वडिलांना हा खेळतायत करतायत काहीतरी. तर तेव्हा परीक्षा होती आणि ती कमल सावंत म्हणून आहे ती सिलेक्शन लेटर घेऊन आली. ती म्हणे शुभांगींनी सांगितलं की तुम्ही सगळ्या नेटला या तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तेव्हा बीएससी ची परीक्षा होती तर तिला मी म्हणलं मी येणार नाही मला परीक्षा द्यायची. कारण म्हणलं माझ्या वडिलांकडं फॉर्म भरायला पैसे नव्हते. त्यांनी दिवसभर कसे तरी मला पैसे गोळा करून 200 रुपये दिले आणि मी एक्झाम फॉर्म भरलाय. कारण म्हणलं ते माझे नगर कॉलेजचे सुप्रिंटेंडंट फॉर्म घेत नव्हते जो पण पैसे भरत नाही तोपर्यंत. तेव्हा म्हटलं माझ्या वडिलांनी कुठून कुठून पैसे आणून फॉर्म भरलाय मला आता पास व्हायला पाहिजे. मी अजिबात खेळायला येणार नाही. ती माझं इतकं मन वळवत होती पण मी नाही तर नाहीच गेले. मी तेव्हा जे क्रिकेट सोडलं ते सोडलं असं झालं. ते
3: इंडियाला खेळली असते.
0: खेळली असते
1: कसं म्हणजे काय ते ऑस्ट्रेलियाच्या ह्याच्यातलं काहीतरी
0: म्हणजे नाही नाही त्यांचं म्हणणं होतं की ऑस्ट्रेलिया टीम जाणार होती पण त्यांनाही असं फायनान्शियल सपोर्ट नव्हता. ते काहीतरी खूप ऍडव्हर्टाईज करून त्या सगळं करून आपणच गोळा करायचे होते पैसे. पण जी टीम सिलेक्ट केली ती त्याच्यात शुभांगीनी मला सिलेक्शन लेटर दिलं होतं. पण मी म्हणलं मी नाही येणार नेटला. मी प्रॅक्टिसला येणार नाही कारण मला परीक्षा मग बीएससी ची परीक्षा बुडवायला लागली असती युनिव्हर्सिटीची. मग म्हणलं मी ती नाही बुडवणार मला आता परीक्षा द्यायची. तेव्हा असं वाटायचं की आपल्या आई वडिलांनी एवढे आपल्यासाठी हे केलं आपण पास तर झालं पाहिजे.
1: कारण गेम्स मध्ये खर्च करावे लागायचे.
0: हा पदरचे पैसे.
1: आता जशी परिस्थिती आहे महिला क्रिकेटची
0: नाही तसं
1: आता क्रिकेट नियामक मंडळाने महिला क्रिकेट पण ताब्यात घेतले त्याच्यामुळे त्यांना एक चांगला आर्थिक हे मिळालेला आहे. तर तुमच्या काळात जर ते असतं तर नक्कीच तुम्ही
0: फायदा झाला असता. नाही नाही आम्हाला म्हणजे असं होतं की जर लांबली सिलेक्शन पुण्यात राहायचं कुठं खायचं कुठं खूप प्रश्न होते. म्हणजे
2: मला आठवत आहे की एकदा मी एसपी कॉलेजवर खेळायला गेलो आणि एसपी कॉलेजचा एक असं लेडीज हॉस्टेलचा एक कॉमन हॉल होता. तिथे आम्ही खाली असं सतरंज्या टाकून झोपायचो आणि आमच्या बरोबर अजून कुठून तरी प्लेअर आले होते ते पण आमच्या मला वाटतं केरळमधनं आले होते. आणि ते त्या मुली पण झोपल्या आमच्या बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी नेहरू स्टेडियमवर आम्ही त्यांचं अॅथलेटिक्स पाहायला गेलो तर त्या म्हणजे इंटरनॅशनल प्लेअर होत्या आणि त्या सुद्धा आमच्या बरोबर सतरंजीवर झोपलेल्या होत्या. अशी परिस्थिती होती.
1: किती खडतर मेहनत करावी लागायची त्या काळात
3: खेळाडूंच्या मनात खेळाविषयी जे प्रेम होतं त्याच्यावरच खरं म्हणजे ते चाललंय.
2: म्हणजे आपल्याला हे मिळत नाहीये पाहिजे ही
1: जाणीवच नव्हती. अशा फॅसिलिटीज पाहिजेत ह्याची पण जाणीव नव्हती.
2: आणि आहार म्हणतात आता 2 दिवस खेळायला येतात आणि म्हणतात की ह्याला काय खायला घालू त्याला काय खायला असं चाललंय. मला स्पष्ट आठवतंय ही राजकमल आहे ना ती मधल्या सुट्टीत आम्ही तिच्या घरी जायचो. ती एक भांडं भरून चहा उकळायची आणि त्याच्यात 2 पोळ्या चुरून खायची आणि तिचे कधी पाय दुखलेले आठवत नाही किंवा तिला काही कमी झालेलं आठवत नाही. चांगली खेळायची.
0: 1985-86 ला शुभांगी कुलकर्णीने एक आर्टिकल लिहिलं होतं षटकार संदीप पाटील ह्याच्यात, त्याच्यात तिने आमच्या सगळ्यांचा उल्लेख केला होता. तिने लिहिलं होतं की ह्या खूप चांगल्या खेळायच्या नगरकडनं, आणि ह्यांनी जेव्हा खेळणं बंद केलं तेव्हा नगरची टीमच बंद झाली.
3: खरंय ते, म्हणजे नगरची टीम परत गोळा करायला.
1: आणि 14 जणांची महाराष्ट्राच्या टीम मध्ये नगरच्या 7 जणी होत्या. तुम्ही तिघी होत्या का?
3: नाही, मी नव्हते.
1: दोघी तुम्ही
2: दोघी होतो. अलका जाधव होती, शोभा स्वामी होती, मेघा हल्लूर होती, नंतर रईसा शेख होती, आणि सुनीता पवार होती.
1: बापरे, म्हणजे निम्मी टीम नगरची होती. म्हणजे फार मोठी अचीवमेंट नगरने त्यावेळेस साध्य केली.
0: खूप, म्हणजे आम्ही खूप प्रॅक्टिस करायचो, वेड्यासारखं खेळायचो
2: खरंच. आणि कोणी म्हणजे असं आम्हाला कधी हे नाही केलं. 50 वर्षापूर्वीचं नगर होत,
1: 50 वर्ष
2: कोणी आम्हाला असं डिस्करेज केलं नाही किंवा काही वाईट बोललेलं, वाईट कॉमेंट ऐकला नाही. आम्ही सगळे अप्रिशिएटच करायचे.
1: मर्यादित 50 षटकांचीच मॅचेस असायच्या का कशा असायच्या? तू 2 दिवसाच्या मॅचेस असायच्या?
3: एका
1: दिवसाच्या, 50-50 ओव्हरच्या. 2 डावांच्या पण त्यावेळेस व्हायच्या ना काही?
2: नाही, मुलींमध्ये एका डावाचीच.
1: आता मला तुमचं करिअरच्या दृष्टीने सांगा ना पवार मॅडम पुढचं.
0: मग मी पुढं BSc मायक्रोबायोलॉजी केलं, आणि मायक्रोबायोलॉजी केल्यानंतर मी LLB पण केलं, पण मला मायक्रोबायोलॉजीच्या ह्याच्यावर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये मी मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून काम केलं. ह्याला मुंबईला होते एंट्रोव्हायरस रिसर्च सेंटर मध्ये. आम्ही पोलिओवर रिसर्च करायचो. पोलिओ इरॅडिकेशन जे सध्या झालेलं आहे त्याच्यामध्ये आमचा मोठा रोल आहे. बेसिक लेवलला आम्ही खूप रिसर्च केला आहे त्याच्यामध्ये, अगदी स्लम्स मध्ये जाऊन वगैरे केलेलं आहे. त्याच्यानंतर मी तिथून लग्न झाल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मध्ये आले पुण्याला. तिथं तर डेंग्यू वगैरे त्याच्यावर रिसर्च होत होता. आणि नंतर मी माझ्या मुलीसाठी VRS घेतली 14-15 वर्ष आधी.
1: तुमच्या
2: BSc मायक्रोबायोलॉजी झाले, नंतर MBA केलं मी पुणे युनिव्हर्सिटी मधनं, आणि नंतर नगरला आले लग्न होऊन. तर तिकडे MBA ला खूप स्कोप नव्हता. मग मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून 7 वर्ष काम केलं. पूर्ण नगर डिस्ट्रिक्ट मी कव्हर करायचं. मायक्रो लॅब्स सिप्ला मध्ये काम केलं. आणि नंतर 1991 मी माझं मेडिकल शॉप सुरू केलं. 7 वर्षांनी अजून एक मेडिकल शॉप, 2 शॉप चालवले मी. 27-28 वर्ष 2 मेडिकल चालवले.
1: म्हणजे अशा पद्धतीने. आणि तुमचं मॅडम?
3: हा, मी फर्स्ट इयर मध्ये मी CA एंट्रन्स पास झाले. मग मी CA कम्प्लीट कर, म्हणजे 88 माझं CA कम्प्लीट झालं, आणि तेव्हाच लग्न झालं. आणि मग मी मुंबईला गेले, आणि मग तिथे प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली नवऱ्याबरोबरच. आणि मग प्रॅक्टिस चालूच होती. आणि मग नंतर 2008 मी इंडस्ट्रीमध्ये शिफ्ट झाले प्रॅक्टिसमधनं. आणि BNP पारिबा जी बँक आहे त्याची एक सबसिडियरी होती अरवाल इंडिया म्हणून, तर त्याची मी CFO म्हणून काम केलं. 8 वर्ष तिथे होते. मग मी 2017 तिथनं रिटायरमेंट घेऊन परत मी प्रॅक्टिस मध्ये आले, आणि अजून मी प्रॅक्टिस मध्ये आहे.
2: एक मजेची गोष्ट मला सांगायची आहे. आम्हाला त्यावेळेस मुलींची टीम नसायची नाही का प्रॅक्टिस करायला. मग आम्हाला रहीम सर कोळपेवाडी असं जिकडे, म्हणजे जिथे
0: पब्लिक
2: तिथे लहान मुलांबरोबर मॅचेस खेळायला
1: गेलो,
2: स्कूल बॉईज बरोबर. त्यांच्याबरोबर आम्ही खूप मॅचेस खेळलो. आणि नंतर कॉलेजमध्ये आम्ही इंटर डिपार्टमेंट पण खेळायचो, म्हणजे 5-6 मुली 5-6 मुलं, कॉमर्स अँड सायन्स डिपार्टमेंट असं आम्ही खूप खेळायचो. आणि म्हणजे खेळत राहायचो सारखे,
1: म्हणजे टीम तयार व्हायला पाहिजे आणि खेळायचं, हे तुमचं एम असायचं.
0: पण आता ज्या ज्या सगळ्यांची नावं घेतली ज्या क्रिकेटमध्ये होत्या ना, म्हणजे एक जे स्पोर्ट्समन स्पिरिट असतं ना, त्या आमच्या मधल्या सगळ्यांनी सगळीकडे दाखवली. त्या करिअर मध्ये तेवढ्याच टॉपला आहेत. म्हणजे त्याचं एक छोटं उदाहरण सांगते की मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये आम्ही गेलो आणि आम्ही सतत खेळायचो, पण त्याचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते पटेल सर, त्यांनी आम्हाला बोलवलं, म्हणे की तुम्ही तिघी काही हे करत नाही, नुसत्या खेळत असतात, तुम्ही नापास व्हाल, तुमच्यामुळे डिपार्टमेंटचं नाव खराब होईल. पण नंतर पहिली परीक्षा झाली, अख्खं डिपार्टमेंट नापास झालं आणि आम्ही तिघीच पास झालो.
2: म्हणजे खरंच खेळ हल्लीच्या मुलांना
1: माणसाला खरं गोष्टीनी पॉझिटिव्हिटी आणतो. महत्वाचं काय
3: आपोआप,
1: आणि लक्ष जे एकाग्रता वाढण्याची जी क्षमता आहे ती खेळाच्यामुळे नक्कीच निर्माण.
0: आता हिने जेवढ्या जणांची नाव घेतली त्या सगळ्या जणी प्रत्येक क्षेत्रात त्यांनी चांगलं नाव कमावलं. नीता सोमणी झालं, नाही का, मेघा हल्लूर झालं, ज्या ज्या शोभा ज्या ज्या क्षेत्रात त्या खेळ सोडून गेल्या तिथेही त्यांनी त्यांचा तो चांगला ठसा उमटवला.
1: अरे बापरे. बरं, आताचं क्रिकेट पाहताय का तुम्ही? काय
3: ग्लॅमर आलंय लेडीज क्रिकेट आता, म्हणजे बॉईज क्रिकेट पेक्षा लेडीज क्रिकेट खूप मजा येते.
2: जी वर्ल्ड कप जिंकली मॅच ती तर विसरू नाही शकत.
3: नाही आणि आता म्हणजे मी काकीच्या मुली आहेत की मुंबईला असल्यामुळे त्यांचं प्रॅक्टिस कशी चालते मला कळलं. त्यांच्यासाठी इनडोअर स्टेडियम सारखं आहे, म्हणजे सकाळ आपण जसं नोकरीला जातो 9 ते 5 तसं त्यांना तिथे बोलावलं जातं. म्हणजे त्यांचं फिजिकल फिटनेस करून घेतला जातो पहिल्यांदा, वेट उचलायला लावतात, नंतर मग इनडोअर गेम मध्ये म्हणजे पावसाळा म्हणून कसं खेळणार असं आमच्या वेळेस असायचं, पण त्यांच्यासाठी आता इनडोअर तो स्टेडियम आहे आणि तिथे त्यांची प्रॅक्टिस चालते. म्हणजे शिस्तबद्ध अशी त्यांची प्रॅक्टिस चालू असते. हो म्हणजे ते मी बघितलं स्वतः, खूपच आणि छान खेळतात मुली आता. म्हणजे मला हे पण सांगावं असं वाटतं की ह्या मुली ज्या खेळायच्या ना 1977, 78, 1982 पर्यंतच्या, ह्या मी तर म्हणते काकणभर त्या आजच्या मुलींपेक्षा उत्तम
1: खेळायच्या.
3: हो आणि त्यांना जर खरंच जर
1: आजच्या
3: परिस्थिती असती ना तर आपण वर्ल्ड चॅम्पियन.
2: म्हणजे आम्ही लांब राहायचो नगर कॉलेजहून, सकाळी कॉलेजला जायचं, परत यायचं प्रॅक्टिकलला जायचं सायकलवर ना, परत यायचं, मग परत खेळायला जायचं आणि मग परत यायचं, पण दमलोच नाही कधी. म्हणजे असं काय
3: असं म्हणजे व्यायाम व्हायचाच.
1: म्हणजे क्रिकेट एक करिअरच्या दृष्टीने एक महत्वाचा आता पार्ट झालेला आहे, म्हणजे महिला क्रिकेटमध्ये चांगलेच दिवस आहेत.
0: पण आम्ही खेळलो खूप छान, आम्हाला काही रिग्रेट नाही. जे मिळालं त्याचा आम्हाला खूप आनंद मिळाला,
2: आनंद
0: खूप मिळाला
3: आणि त्याच्या आठवणी आजही आम्ही काढून खूप
0: हसतो.
2: म्हणजे कोणी विचारलं ना की बेस्ट काय आठवत आहे, तर तो कॅच आठवतो.
3: आपण कशी विकेट घेतली, राजकमल कसा स्वीप
1: मारायचा,
3: तिचा फेमस होता स्वीप
2: आणि मजा
3: जायला पाहिजे.
2: मजा म्हणजे जेव्हा बॉईज बरोबर खेळायचो ना, तर राज बॉलिंगला आली ना तर समोरचा मुलगा बॅट्समन असेल ना तो घाबरायचा, तो म्हणायचा ये तू कर न कर मुलीकडनं क्लीन बॉल ठेवणार.
3: एवढा तिचा स्पीड होता,
1: एवढं वेग
2: जबरदस्त.
1: म्हणजे खूपच वेगळेच अनुभव आलेला आहे.
0: आणि याच्यात ना खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आमच्या शाळेचं आणि आमच्या गुरुजनांचं आहे. को त्यांनी आमच्यावर कष्ट घेतले ना.
3: खरोखर
0: छोटे छोटे एवढा वेळ हल्ली कोण देईल का
3: क्रिकेटमध्ये, तर तुम्ही विसरूच नाही शकत. रहीम सर, मिलन कदम सर, हे म्हणजे त्यांनी सुरूच केलंय. म्हणजे इतका इंटरेस्ट घेऊन अवघड होत, कारण तुमचं महिलांना काय क्रिकेट नाव तुमचं तुम्हाला चिडवा चिडवी असं होऊ शकतं पुरुषांमध्ये, पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं
2: आणि खरंच
1: सपोर्ट केला. म्हणजे
0: स्वतःच्या खिशातले पैसे खर्च.
1: अरे बरोबर,
2: कारण बॉल आणि हे ते महाग
1: महाग असायचे. बरोबर,
0: तर शिंदे स्पोर्ट्सचं बिल आमचं कायम थकलेलंच असायचं.
1: बॅट महाग असतील, बॅट पूर्ण इक्विपमेंट लागायच्या, नाही का,
0: मिनिमम इक्विपमेंट मध्ये खेळायचो आम्ही
2: आणि ते टीमचे असायचे इंडिव्हिज्युअल.
1: तुम्हाला हेल्मेट वगैरे लागली
3: का? नाही
2: नाही,
3: पॅड्स म्हणजे फक्त पायाला लावायचे.
1: बरं, मला एक विचारायचं असं की तुम्ही मला तिघांनी उत्तर द्या की तुम्हाला कधी असं अपयश आलंय परंतु तुम्ही त्याला मात केली असं काही प्रसंग तुम्हाला आठवतो का? तुमचं तिघांनी मला सांगा एक एक, त्याच्यावर तुम्ही मात केली असं काही का अनुभव सांगता येईल का?
3: मला येईल सांगता. मी अगदी शाळेमध्ये टॉपर नसले तरी बेस्ट स्टुडंट होते. म्हणजे मी स्वतः खूप अभ्यासू आहे, त्याच्यामुळे आपण परीक्षेला बसलो की पास होणारच असंच म्हणजे होतं कायम. पण पहिला फटका मला बसला तो मी सीए फायनलला जेव्हा परीक्षा दिली आणि मी 2 मार्कांनी नापास झाले.
1: अरे बापरे.
3: आणि तेव्हा मला असं लक्षात आलं अरे आपणही नापास होऊ शकतो, तो फार मोठा इगोला होतो. पण सीए मध्ये हे नॉर्मल
1: आहे,
3: खूप टफ असते आणि 1% त्या रिझल्ट लागायचा, पण तरीही असं वाटायचं की नाही आपण तर पासच होणार. पण जेव्हा तो फटका बसला तेव्हा लक्षात आलं अरे बापरे आता आपल्याला परत तीच पुस्तकं एवढी जाडी जाडी परत एकदा वाचून परीक्षा द्यायची. पण हरलो तरी उभं राहायचं हे आपल्याला खेळ शिकवतं.
1: बरोबर.
3: त्याच्यामुळे काही नाही, परत अभ्यास करा आणि परत परीक्षा द्या हे मी याच्यावर सांगते. म्हणजे अपयश अशी अनेक आली असं नाही की आलीच नाहीत, पण हे पहिलं अपयश होतं आयुष्यातलं माझ्या आणि मी त्याच्यावर मात केली ही खेळामुळेच केली. असं
2: असं पर्टिक्युलर प्रसंग नाही सांगता
1: येणार.
2: छोटी छोटी अपयश साधारण जीवन असं खूप आलं पुढे, पण ते खेळाडू पण एक होता त्याच्या सगळ्यात मजाच वाटायची. म्हणजे सायकलवर मी जायचे भिंगारपर्यंत, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते, पण त्याच्यात कधी अपमान किंवा असं वाटलं नाही की
1: सायकलवर हे केलं.
2: भिंगारपर्यंत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह
1: आणि त्यावेळेस महिलांचं प्रमाण पण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह
2: होते, पण कधी असं वाटलं नाही, मजाच वाटायची. मजेच असं
0: तस मला शाळेत असताना बारसे सरांनी माझ्यावर खूप असे कष्ट घेतले होते आणि त्यास मला असं वाटत होतं की मी इंटर डिस्ट्रिक्टला सगळ्या खेळांमध्ये पहिली येईल, म्हणजे 100 मीटर सगळ्या ॲथलेटिक्स वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये. अगदी घड्याळ लावून त्यांनी माझे ते सेकंड कमी कमी करत आणले होते. जे रेकॉर्ड आहे त्यानुसार तू हे मोडणार आता. असं खूप प्रॅक्टिस केली केली केली आणि अचानक मला टायफॉइड झाला आणि मला सगळ्यातनं विड्रॉ व्हावं लागलं तेव्हा. मला खूप वाईट वाटलं होतं म्हणजे मी काहीच खेळू शकले नाही. तर ते बारसे सरांनी तेव्हा मला खूप असं एनकरेज केले की काय नाही पुढे खेळू आपण. पुढे परत खेळले पण मग तेव्हा म्हणजे इथपर्यंत आलं होतं की आता काही दिवसांनी मॅचेस होत्या आणि सगळं माझं सेट झालं की 14 सेकंदात हे पळ ते पळ इतकं त्यांनी मला सगळं हे करून दिलं. क जोरात टायफॉइड झाला की मी खेळू शकले नाही.
1: वेगळंच हे पाहावं लागलं. बरं, पुढे खेळलात ना? मात्र तुम्ही नवीन खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छिता? एकेकाने सांगायला की
3: मी तर खूप टॉपची खेळाडू नाहीये, पण एक खेळाडू म्हणजे खेळ प्रेमी किंवा स्पोर्ट्समन स्पिरिट ज्याच्यात आहे अशी खेळाडूंना नाही देणार मी. मी सगळ्यांनाच देईन कोणता पण, पण खेळ खेळा, मैदानी खेळ खेळा, खूप मजा येईल आयुष्यात, आनंद निर्माण होईल. किती मजा असते लहानपणापासून खेळ ग्राउंडवर जाऊन खेळायची सवय लागली ना की आयुष्य सोपं जातं.
2: खरंच म्हणजे शाळा सुटल्यावर मोबाईल घेऊन बसतात ती सगळ्यात इरिटेट.
1: बरोबर.
2: संध्याकाळी मुलांनी ग्राउंडवर जायलाच पाहिजे, तिथली ती फ्रेश हवा, ते प्लेयर दिसतात तुम्हाला, तुमचा म्हणजे चेंजच होता. आणि तुम्ही नंतर घरी जाऊन खूप अभ्यास करू शकता. पेरेंट्सनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही परीक्षेच्या दिवसात पण खेळायचो, म्हणजे परीक्षा देऊन आल्यावर सुद्धा प्रॅक्टिसला गेलोय. तर एक तासाच्या प्रॅक्टिसने काहीच बिघडत नाही, उलट कॉन्सन्ट्रेशन वाढतं
1: आणि फिटनेस वाढतो.
0: मी पाहिलं असं की आमच्यामध्ये स्पर्धा खूप कमी होती. म्हणजे उदाहरणार्थ ती स्मिता आहे ना, तर मी जेव्हा 800 मीटर किंवा 100 मीटर पळायची ना, ती माझ्या पुढे 25-30 मीटर जायची आणि म्हणायची मी पळते तू मला बघून मला क्रॉस कर म्हणजे तू जिंकशील. म्हणजे आमच्या मैत्रिणी सुद्धा आमच्यामध्ये इतक्या इंटरेस्ट घ्यायच्या आणि त्यांना ती स्पर्धा नव्हती. म्हणजे तिला तिचं सिलेक्शन झालं तर वाईट नाही वाटायचं, माझं सिलेक्शन झालं म्हणून तिला आनंद व्हायचा. तर आम्हाला जे खेळांनी हा जो एक हेल्दी आउटलुक स्वभावातला दिलाय ना, तो मला खूप महत्वाचा
1: वाटतो.
0: खेळाडू वृत्ती आमच्या प्रत्येक म्हणजे माझ्या प्रत्येक मैत्रिणींमध्ये आहे. कधीही कुणी रडलं नाही की अरे नाही पण तुझं झालं ना सिलेक्शन, वा मग तुला जी मदत करता येईल त्या सगळ्या करतात. म्हणजे आपण तिचा तर एकदा बास्केटबॉल खेळताना हात तुटला होता, ती इतकी रडत होती, आम्ही मॅचला निघालून तिचा हात तुटला, पण ती एवढ्या त्या प्लास्टर करून आमच्या बरोबर हजर राहिली, आम्हाला चेअरअप केलं, पण अजिबात दुर्मुखलेली म्हणून बसली नाही. तर म्हणजे मला हल्ली वाटतं की त्यावेळेस सुखसोयी कमी होत्या, साधनं कमी होती, असं काही खूप हार्डशिप मध्ये जावं लागत होतं तरी ती हार्डशिप वाटली नाही, त्यामुळे जीवनात आनंद निर्माण झाला. आणि ते जे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे ते आमच्या आयुष्यात आम्ही प्रत्येक प्रसंगात वापरू शकलो. तर मी आज असं म्हणेल की यश आणि अपयश जे आहे ते आपल्या मानण्यावर असतं, पण आमच्या आयुष्यात जे आलं ते आम्ही अत्यंत आनंदाने स्वीकारलं आणि आम्ही आज असं म्हणू शकतो की आम्ही खरंच हॅपी आहोत.
1: सर्वात आनंदी सर्वात मोठं
0: ते कुठल्या तुमच्या एखाद्या घटनेवर एखाद्या मिळण्यावर त्याच्यावर नसतं, ते तुमच्या मानसिक स्थितीवर असतं.
1: बरं, आज आपल्या समोर राजकमल पवार मॅडम, स्मिता देशमुख आणि प्रिया देशमुख यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीचं श्रोत्यांना एक वर्णन केलंय आणि एक शिकवण आपल्याला त्यांच्याकडनं शिकता येईल अशी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. तर मॅडम तुम्ही आपण तिघी आपल्या स्टुडिओमध्ये आलात, धन्यवाद.
3: खूप धन्यवाद, खूप मजा आली. इट वॉज लाईक डाऊन द मेमरी लेन.
2: थँक्यू
0: थँक्यू.
4: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता ज्येष्ठ महिला क्रिकेटपटू राजकमल पवार, स्मिता देशमुख आणि प्रिया देशमुख यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत। मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी 1984 मिस इंडियाच्या बहुमानाचा ताज पटकवल्यानंतर एका अत्यंत सुंदर, निरागस आणि मनमोकळे हास्य असलेल्या अभिनेत्री सिनेमासृष्टीत पाऊल ठेवले आणि आपल्या पहिल्याच मोठ्या चित्रपटाने अख्ख्या देशाला वेड लावले। हो, आपण बोलतोय बॉलिवूडची खरीखुरी बबली किन जुही चावला यांच्याबद्दल। 1988 आलेल्या कयामत से कयामत तक या चित्रपटाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक नवा सुवर्णमय अध्यायन लिहिला। आमिर खान आणि जुही चावला या दोन नव्या चेहऱ्यांची केमिस्ट्री पडद्यावर इतकी अप्रतिम दिसली की प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये पुन्हा पुन्हा जाऊ लागले। जुईच्या त्या गोड चेहऱ्याने, निष्पाप सौंदर्याने आणि अतिशय नैसर्गिक अभिनयाने रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकवला। या चित्रपटातील गायन, सुप्रसिद्ध संगीतकार जोडी आनंद मिलिंद यांनी अप्रतिम संगीत दिले होते आणि महान गीतकार मजूर सुलतानपुरी यांनी अत्यंत रसाळ आणि अर्थपूर्ण शब्द लिहिले होते। या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीसाठी जुईंना फिल्मफेअर लक्स न्यू फेस ऑफ द इयरचा पुरस्कार देऊन गौरवले गेले होते। या चित्रपटाने केवळ जुईंचे करिअर घडवले नाही तर 90 दशकातील रोमॅन्टिक सिनेमाचा भक्कम पाया रचला। कॉलेजच्या तरुणांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येक जण या गाण्यांच्या आणि जुईंच्या प्रेमात पडला होता। चला तर मग आठवणींच्या या संगीतमयी प्रवासाची सुरुवात करूया जुई चावला यांच्या याच ऑल टाइम ब्लॉकबस्टर गाण्याने, हम है राही प्यार के। या चित्रपटातील काश कोई लड़का मुझे प्यार करता हे गीत याचे गायन केले आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी, व गीतकार आहेत समीर आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि मुख्य अभिनय केला आहे आमिर खान आणि जुई चावला यांनी।

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आठवणीतील गाणीमध्ये आज आपण आठवण काढतोय 90च्या दशकातील आपल्या सर्वांची लाडकी हास्यपरी अभिनेत्री जुई चावला यांची. मित्रांनो, 1993 रिलीज झालेला दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाची जादू असलेला डर हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात जुईजींनी साकारलेली किरण ही भूमिका आजही भारतीय सिनेमातील सर्वात आयकॉनिक यादगार पात्रांपैकी एक आहे. शाहरुख खानचा सनकी प्रेमी भीती, सौंदर्य, हास्यता आणि निष्पापपणा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा कोरला गेला. या चित्रपटाचे संगीत शिवहरी म्हणजेच पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया या दिग्गज संगीतकार जोडीने तयार केले होते आणि शब्द लिहिले होते महान गीतकार आनंद बक्षी यांनी. जादू तेरी नजर हे गाणे जेव्हा चित्रपटगृहात पडद्यावर वाजले तेव्हा रसिकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. आज इतक्या वर्षानंतरही कोणावर प्रेम व्यक्त करायचं असेल तर हेच गाणे सर्वात आधी प्रत्येकाच्या जिभेवर येते. जुईंचा पडद्यावरचा वापर आणि स्क्रीन प्रेझेन्स इतका मनमोहक होता की हे गाणे थेट रसिकांच्या काळजाला भिडले. या गाण्यातील त्यांची प्रत्येक अदा, ते वाऱ्यांवर उडणारे केस आणि डोळ्यातील भाव प्रेक्षकांना फार मंत्रमुग्ध करून टाकतात. चला आपणही ऐकूया डर ह्या चित्रपटातील जादू तेरी नजर हे गीत. याचे गायन केले आहेत उदित नारायण आणि गीतकार आहेत आनंद बक्षी. संगीतकार आहेत शिवहरी आणि मुख्य अभिनय केला आहे शाहरुख खान आणि जुई चावला यांनी.

श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, जुई चावला म्हणजे केवळ एक ग्लॅमर्स चेहरा किंवा केवळ रोमॅन्टिक चित्रपटांमधील अभिनेत्री नव्हत्या, तर त्या काळात सर्वोत्कृष्ट कॉमिक टायमिंग असणाऱ्या अत्यंत दुर्मिळ अभिनेत्रींपैकी एक होत्या. 1996 आलेल्या हम हे राही प्यार के या चित्रपटात त्यांनी साकारलेली वैजंती ही भूमिका आठवून पहा. एका पारंपरिक तमिळ घरातून पळून आलेल्या अल्लड खटाळ मुलीची भूमिका त्यांनी इतक्या सहजतेने, जिवंतपणे आणि मजेशीरपणे साकारली होती की थिएटरमध्ये हसून हसून लोकांचे डोळे पाण्याने भरत असत. आमिर खान आणि लहान मुलांसोबत त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री अत्यंत अफलातून आणि प्रेक्षणीय होती. या चित्रपटातील त्यांचा अत्यंत उत्कृष्ट आणि अप्रतिम अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. संगीतकार नदीम श्रवण यांनी दिलेली सुरेल धून आणि गीतकार समीर यांचे अतिशय भावुक शब्द यामुळे या चित्रपटातील सर्वोच्च गाणे आजही नागरिकांच्या आठवणीत तितकेच ताजे आहेत. घुंगट की आडसे या गाण्यात जुही जिनच्या चेहऱ्यावरील लाज, लखलखणारे डोळे आणि निरागस हावभाव पाहून कोणीही त्यांच्या प्रेमात पडेन असा तो सुंदर सीन होता. या गाण्याने त्या काळात लोकप्रियतेची सर्व जुने रेकॉर्ड मोडून काढले होते. चला तर मग ऐकूया हम हे राही प्यार के या चित्रपटातील घुंगट की आडसे हे गीत. याचे गायन केले आहे कुमार सानू, अलका याज्ञिक यांनी व गीतकार आहेत समीर आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण व आणि मुख्य अभिनय केला आहे आमिर खान व जुही चावला यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, 90 दशकात जर पडद्यावर सर्वाधिक पसंती केली गेलेली आणि यशाची 100% गॅरंटी मानली गेलेली कोणती ऑनस्क्रीन जोडी असेल तर ती होती शाहरुख खान आणि जुई चावला यांची. राजू बन गया जंटलमॅन, डर, राम जाने, डुप्लिकेट आणि यस बॉस या जोडीने सिनेमासृष्टीत एकापेक्षा एक सर्रस आणि ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. या दोन्ही कलाकारांची ऑफ स्क्रीन मैत्रीत की घट्ट आणि सुंदर होती की त्यांचा सकारात्मक परिणाम त्यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीवर स्पष्ट दिसायचा. 1997 आलेल्या यस बॉस चित्रपटात जुहीजींनी साकारलेली सीमा ही भूमिका एक ग्लॅमरस मॉडेल बनू असणाऱ्या पण स्वतःच्या तत्वावरती आणि स्वाभिमानावर जगणाऱ्या स्त्रीची होती. शाहरुख खान सोबतची त्यांची जुगलबंदी, विनोदी प्रसंग आणि रोमॅन्टिक सीन अत्यंत मनमोहक होते. या चित्रपटाला अप्रतिम आणि मेलोडी संगीत दिले होते जतीन ललित यांनी आणि जादुई शब्द लिहिले होते जावेद अख्तर यांनी. या चित्रपटातील प्रत्येक गाण्याने म्युझिक चार्टबस्टवर अनेक आठवडे अव्वल स्थान पटकवले होते. जुहीजींच्या ग्लॅमरस लुकने आणि शाहरुख खानच्या अनोख्या अंदाजने या गाण्याला अजरामर बनवले. चला तर मग ऐकूया यस बॉस चित्रपटातील मैं कोई ऐसा गीत गाऊ हे गीत. याचे गायन केले आहेत अभिजित भट्टाचार्य आणि अलका याज्ञिक यांनी व गीतकार आहेत जावेद अख्तर आणि संगीतकार आहेत जतीन ललित व अभिनय केला आहे शाहरुख खान आणि जुई चावला यांनी.

0: नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, वेळ कशी निघून जाते कळतही नाही. आठवणीतील गाणी या शोमध्ये आज आपण 90s च्या दशकाची धडकन आपल्या मनमोकळ्या हास्याने, चुलबुली अभिनयाने आणि जबरदस्त टॅलेंटने सर्वांची मने जिंकणारी सदबारा अभिनेत्री जुई चावला यांच्या अद्भुत आणि प्रेरणादायी प्रवासाचा आनंद घेतला. 1997 मध्ये आलेल्या इश्क हा चित्रपट अजय देवगण, आमिर खान, काजोल आणि जुई चावला या चार मोठ्या सुपरस्टारमुळे बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. या चित्रपटात जुईजींनी केलेली कॉमेडी आणि आमिर खान सोबतची त्यांची मजेशीर धमाल आजही नागरिक तितक्याच आवडीने पाहतात. संगीतकार अनु मलिक आणि गीतकार समीर यांनी या चित्रपटासाठी दिलेली गाणी संपूर्ण देशाला ठेका धरायला लावत होती. जुईंचा हा संपूर्ण जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की स्वतःमधील साधेपणा, टॅलेंट आणि प्रामाणिक कष्टाच्या जोरावर तुम्ही चित्रपट सृष्टीत स्वतःचे एक अडळ आणि आदरयुक्त स्थान निर्माण करू शकतात. आठवणीतील गाणीमधील आजचा हा जुई चावला स्पेशल एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला 90111 23 90 ह्या क्रमांकावर नक्की कळवा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण निरोप घेण्याआधी ऐकूया इश्क चित्रपटातील मिस्टर लवा लवा हे गीत. याचे गायन केले आहेत उदित नारायण, अभिजित भट्टाचार्य, सुदेश भोसले, पूर्णिमा आणि कविता कृष्णमूर्ती यांनी, व गीतकार आहेत देव कोहली आणि संगीतकार आहेत अनु मलिक, आणि मुख्य अभिनय केला आहे जुई चावला, आमिर खान, अजय देवगण आणि काजोल यांनी.
1: लवा लवा तेरी आंखों का जादू.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गव्हाची ओंबी.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
1: उधर तुम हसी हो इधर दिल जवां है, ये रंगीन रातों की एक दास्तां है। उधर तुम हसी हो

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.